शिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: हॅलो नगरकर, मी अलका ढोले, तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत करण्यासाठी मी तुमची मैत्रीण आरजे अनु तुम्हाला भेटायला आली आहे। सगळ्यात आधी सगळ्या नगरकरांना श्रोत्यांना सुप्रभात, शुभ सकाळ। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि अभंगवाणी ही ऐकल्यानंतर मी तुम्हाला नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये भेटायला आलेली आहे आणि आपल्या दिवसाची छान सुरुवात आपण करणार आहोत। आज आहे 5 ऑगस्ट 2024 आणि वार आहे बुधवार। श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपण बचत केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला भविष्यासाठी होत असतो आणि बचत करणं ही चांगली सवय आहे। अगदी आपले वाडवडील असतील किंवा आपले पूर्वज असतील किंवा आपले आईवडील असतील, आजी आजोबा असेल, यांना आपण बचत करताना पाहिलेलं आहे आणि बचतीचा हा मार्ग भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरू शकतो। सुरुवातीला जर आपण बचत करतो तर नंतर नंतर आपण हळूहळू खर्च आटोक्यात आणतो आणि हीच जर सवय आपल्याला लागली ना तर आपलं आयुष्यसुद्धा बदलून जातं। त्यामुळे आयुष्यामध्ये बचत करणं फार महत्त्वाचं आहे, मग ती पैशांची बचत असो, नात्यांची बचतसुद्धा असो। इथे फक्त मी आर्थिक गोष्टी या बचत नाही सांगते तर नात्यांमध्ये सुद्धा बचत करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या आयुष्यामध्ये अनेक नातीगोती, मित्रपरिवार या सगळ्या गोष्टी येत असतात, पण या सगळ्या मित्रपरिवारांना सांभाळणं, मानसिकरित्या त्यांच्यासोबत राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यानेसुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं। या पॉझिटिव्ह विचारांनी आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करणार आहोत। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 एफ एमवर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, अर्जन तुमच्या सोबत आहे. दिवसाची प्रसन्न सुरुवात झालेली आहे रेडिओ नगरनं आणि सुंदर अशा सार्थ दासबोधातील काही निरूपणानं आपण आपल्या दिवसाला अजून प्रसन्न करूयात. या दासबोधामध्ये असे काही निरूपण आहेत की जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेट करतात. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. काही ना काही गोष्ट कमावल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय माणूस खात नाही. अडल्या नडल्या लोकांना जो यथाशक्ती दान करतो किंवा मदत करत असतो, असा मनुष्य खरोखरच आपल्या देहाचं सार्थक करतो, अशी शिकवण देणारा हा श्लोक आहे. आपण काही ना काही कमावल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही किंवा आपण अन्नसुद्धा खात नाही. अडल्या नडल्या लोकांना, आपल्या आजूबाजूतील समाजातील घटकांना जेव्हा आपण यथाशक्ती मनापासून मदत करतो ना, असा मनुष्यच खरोखर आपल्या देहाचं सार्थक करतो किंवा आपल्या आयुष्याचं सार्थक करतो, असं सांगणारा हा शिकवणीतला निरूपणातला एक प्रकार आहे. अजून महत्त्वाच्या काही शिकवणीकडे आपण वळणार आहोतच, छान अशा सुविचारांकडे वळणार आहोत अगदी थोड्याच वेळात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर,
1: दोस्ती तुटायची

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्रोते हो, सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणांनी आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो आहोत. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाईने दीक्षण दोहीकडे. रोज आपण काही ना काही चर्चा करतो, गॉसिपिंग करतो किंवा काही ना काही आपण संवाद साधत असतो. पण रोज काही ना काही धर्मचर्चा जो व्यक्ती करतो किंवा पुराणाचं श्रवण करतो, सुंदर सुंदर हरिकथा बोधकथा ऐकतो, अध्यात्मामध्ये जो वेळ घालतो, अध्यात्म निरूपणामध्ये जो वेळ घालतो, तो प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं बॅलन्स करतो. अर्थात एक क्षणही वाया जाऊ देत नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत की जी प्रपंच म्हणजे रोजचं आपलं रुटीन असेल, आपली रोजची कामं असतील किंवा आपली कर्तव्य असतील, हे करत असताना परमार्थ एकीकडे आहे, त्या परमार्थाला सुद्धा एक क्षणही तो वाया जाऊ देत नाही. या दोन्हीचा समतोल जी व्यक्ती साधते, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण कधीच वाया जाऊ देत नाही. त्यामुळे चांगल्या गोष्टींचं श्रवण करणं, अध्यात्मामध्ये वेळ घालवणं ही खूप चांगली शक्ती आपल्याला आयुष्यामध्ये येत असते. श्रोते हो, अशाच अजून एका निरूपणानं आपण आपल्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. सार्थ दासबोधातील काही निरूपणांनी आपण आपल्या दिवसाची सुरुवात अजून प्रसन्न करतो आहोत. आणि ऐसा जो सर्व सावध, त्याला कैचा असेल खेद, विवेक तुटला संबंध देहबुद्धीचा. असा व्यक्ती जो सगळ्या काळामध्ये सगळ्या विषयांसोबत अत्यंत सावध असतो, किंवा कुठल्याही कृतीमध्ये तो सावध असतो, त्याला खेद होईलच कसा. जो सारासार विचार करतो, तो देहबुद्धीचा संबंध तोडून टाकतो. असा जो व्यक्ती आहे की ऐसा जो सर्व सावध, म्हणजे एखादी व्यक्ती असते की जी प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक कृतीसाठी, प्रत्येक विषयाबाबतीत, प्रत्येक गोष्टीबाबतीत अगदी सावध असते, आणि त्यामुळे तिला खेद होत नाही, तिला कुठल्याही गोष्टीचा खेद जाणवत नाही, आणि सारासार विचारानं ती देहबुद्धीचा सुद्धा संबंध तोडून टाकते, असा हा सांगणारा निरूपण आहे, असा श्लोक आहे. आणि या सार्थ दासबोधातील सुंदर अशा श्लोकांनी आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात केलेली आहे. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आर्जन तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग. आणि बर्थडे विश करण्याची वेळ आहे. आज आहे 5 ऑगस्ट 2024 आणि आज आहे वार बुधवार. आणि आज माझ्या जाऊबाईंचा वाढदिवस आहे. हॅपीवाला बर्थडे आहे, ज्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्यांचं नाव दीपाली आहे. सो मी माझ्या जाऊबाईंना, म्हणजे अर्थातच दीपालींना, वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी, सुखाचे खूप चांगले क्षण येव आणि त्यांचं आयुष्य अजून समृद्ध हो. माझ्याकडून, माझ्या संपूर्ण परिवाराकडून, स्नेहालयाकडून आणि स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्राकडून, आमच्या संपूर्ण टीमकडून मी त्यांना वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. येस, हॅपी वाला बर्थडे पुन्हा एकदा. आणि तुम्हाला सुद्धा असाच बर्थडे विश करायचा असेल, काही मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा आम्हाला जरूर सांगू शकता. 9011112390 अर्थात 9011123 90 या क्रमांकावर कॉल करा आणि मला आवर्जून सांगा. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे. आज आहे 5 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष आपण आता जाणून घेऊयात. महत्त्वाच्या घटना. आजच्या दिवशी अयोध्येमधलं जे राम मंदिर होतं ते सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर बांधण्याच्या बाजूनं निकाल दिला गेला होता आणि 2020 याचं भूमिपूजन झालं. भारत जम्मू आणि काश्मीर या प्रदेशाला राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेश यामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असं विभाजन 2019 करण्यात आलं. मार्स 6 अंतराळयान USSR प्रक्षेपित 1973. 1965 भारत पाकिस्तान युद्ध. पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसखोरी केल्यामुळे हे युद्ध सुरू झालं. आंशिक आण्विक चाचणी बंदी करार जो अमेरिका युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियननं स्वाक्षरी करून केला. 1963 हे शीतयुद्ध झालं. नेल्सन मंडेला यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं 1962 आणि 1990 त्यांची सुटका होणार नव्हती. अमेरिकन अभिनेत्री त्यांच्या राहत्या घरात ड्रगच्या अतिसेवनामुळे मर्लिन मंद्रो या मृतावस्थेत 1962 सापडल्या. इक्काडोरचा भूकंप आजच्या दिवशी 1949 झाला ज्यामध्ये किमान 50 शहर उद्ध्वस्त झाली होती आणि 6,000 लोकांचं नुकसान झालं. महत्वाच्या घटनांकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात आजचा 5 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत. टपाल बचत योजना जपानमध्ये 1874 मध्ये सुरू. अमेरिका सैन्यातील चपकाचे फटके मारण्याची शिक्षा अमेरिकेमध्ये 1861 मध्ये बंद. दुसरं मंदिर जेरुसलेम या ठिकाणी आग लागली. हान साम्राज्य चीनमध्ये ज्याची पुनर्स्थापना आजच्या दिवशी झाली. अमेरिकन गृहयुद्ध 1861 मध्ये झालं, ज्यामध्ये युद्धात होणारे खर्च आणि नुकसान नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आयकर लावण्यात आला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क अमेरिका याची कोनशिला 1884 मध्ये घातली गेली. स्टँडर्ड ऑइल कंपनी एक्सॉन मोबिलची 1882 मध्ये स्थापना. पीटर ओकॉनर यांनी 24 फूट 11.75 इंच लांब उडीचा जागतिक विक्रम 1901 मध्ये प्रस्थापित केला. ओहायो अमेरिका या ठिकाणी पहिली इलेक्ट्रॉनिक ट्रॅफिक सिग्नल वापरायला सुरुवात झाली. सोव्हिएत युनियननं औपचारिक पद्धतीनं लॅटविया पादांकरात दुसरं महायुद्ध 1940 मध्ये केलं. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: उन उन उन

0: नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ली
1: आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आर्ज्यानं तुमच्यासोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात 5 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतोय आणि आजचे महत्त्वाचे जन्मदिवस. जेनेलिया डिसूजा, भारतीय अभिनेत्री, 1987 जन्म. भारतीय अभिनेत्री आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. पद्मश्री आणि 6 फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेली काजोल, 1974 जन्म. अकीब जावेद, पाकिस्तानी क्रिकेटपटू, 1972 जन्म. लॅटेव्हिया देशाचे 11वे पंतप्रधान. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य असणारे वाल्डिस डोंबाक्रिस यांचे 1971 जन्म. जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, 1969 जन्म. भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा, 1950 जन्म. श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा, 1947 जन्म. जो बॉयर्ड, अमेरिकन रेकॉर्ड निर्माते, हॅनिवल रेकॉर्ड्सचे संस्थापक, 1942 जन्म. विजया राजाध्यक्ष, लेखिका आणि समीक्षिका, 1933 जन्म. तर चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग यांचं 1930 जन्म. शिवमंगल सिंग सुमन, भारतीय कवी आणि शैक्षणिक क्षेत्रात काम असणाऱ्या, 1915 जन्म. महत्त्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ निगन 90.4 FM आवाज तुमचा. नगरसेंतरंग या कार्यक्रमात 5 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत. अलेक्झांडर जेगेलॉक पोलिश देशाचे राजे 1961 जन्म. ब्राझील देशाचे पहिले राष्ट्रपती, ब्राझिलियन फील्ड मार्शल आणि राजकारणी डिओडोरा डा फोन्सेका 1827 जन्म. वासुदेव शास्त्री खरे इतिहासाचार्य, लेखक, नाटककार आणि कवी 1858 जन्म. दत्तो वामन पोतदार भारतीय इतिहासकार, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ, मराठी इतिहास संशोधनातील महत्त्वाचे विद्वान, पद्मभूषण, विविध शैक्षणिक आणि ऐतिहासिक सन्मान मिळवणारे 1890 जन्म. महत्त्वाचे दिनविशेष यामध्ये काही महत्त्वाच्या घटनांकडे वळूयात. भारतीय राजकारणी आणि खासदार देवी घोसाल यांचं निधन. नरेंद्र थापा भारतीय फुटबॉलपटू 2022 निधन. भारतीय नृत्यांगणा गोरिमा हजारिका 2022 निधन. अमेरिकन लेखक नोबेल पुलित्झर पुरस्कार टोनी मॉरिसन 2019 निधन. चॅपमॅन पिंझर भारतीय इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक 2014 निधन. प्राणकुमार शर्मा भारतीय व्यंगचित्रकार 2014 निधन. आंद्रेज लेपर पोलंड देशाचे उपपंतप्रधान, शेतकरी आणि राजकारणी 2011 निधन. गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचं 2001 निधन. ओटेमा अल्लीमादी युगांडा देशाचे दुसरे पंतप्रधान आणि राजकारणी 2001 निधन. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, अर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. होंडा कंपनीचे संस्थापक सोयचिरो होंडा 1991 निधन. अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते 1992 निधन. भगत पूरण सिंग, भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी 1992 निधन. के पी आर गोपालन, स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट आणि नक्षलवादी नेते 1997 निधन. लाला अमरनाथ भारद्वाज, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कॅप्टन 2000 निधन. के पी आर गोपालन, स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट पक्षाचे नेते 1997 निधन. रॉबर्ट मुल्डून, न्यूझीलंड देशाचे 29वे पंतप्रधान आणि राजकारणी 1992 निधन. महत्त्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आरजेनं तुमच्या सोबत आहे। श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत। आषाढी एकादशी झाली आणि आषाढी एकादशीनिमित्त ज्या अगदी 15-20 दिवसांपासून किंवा अनेक महिने ज्या वेगवेगळ्या पालखी सोहळ्यांची तयारी सुरू असते, त्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीच्या परतीच्या प्रवासामध्ये या सगळ्या दयनीय रस्त्यांमुळे 8 कोटी चांदीच्या रथाचं मोठं नुकसान झालंय। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीच्या परतीच्या प्रवासात माढा ते करमाळा मार्गावर अत्यंत दयनीय रस्त्यांमुळे सुमारे 8 कोटींचा चांदीचा रथ जो संत निवृत्ती महाराजांचा होता, या रथाचं मोठं नुकसान झालंय। बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी शेकडो वर्षाच्या परंपरेला छेद देत पालखीचा रथ ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढावा लागलाय। खड्डे आणि चिखलामुळे अनेक वारकरी घसरून पडलेत आणि या सोहळ्याचे विश्वस्त यांनी ही माहिती दिली आहे। खराब रस्त्यांमुळे कुठेतरी परंपरा मोडली आहे, पण रस्ता सुधारला नाही तर मालखीचा मार्ग मात्र नक्कीच बदलला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजीनं तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. शिक्षण सम्राट DY पाटील, पद्मश्री DY पाटील यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल ते होते. वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरामध्ये त्यांचं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. DY पाटील यांनी महाराष्ट्रात आणि इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली आहे, स्थापना केली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहे. राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन गौरव सुद्धा करण्यात आला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अगदी थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आपण सगळे व्हॉट्सॲप वापरतो आहोतच आणि व्हॉट्सॲप भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉट्सॲपनं भारतासह अनेक युजर्सचं अकाउंट काल रात्री 8 वाजेच्या सुमारास निगराणीच्या सर्वेलन्सच्या कक्षेमध्ये ठेवलं गेलं होतं आणि त्यामुळे काही काळासाठी व्हॉट्सॲप ॲपचे फीचर वापरायला आपल्याला मनाई होती. बऱ्याच जणांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल आणि याचा खुलासा व्हॉट्सॲप कंपनीनं सुद्धा केला आहे. ॲपमध्ये मेसेजेसमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं होतं की ही तपासणी सेवा शर्तीच्या आधारे केली जात असून 24 तासांमध्ये याचा लवकरच निकाल मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. सोशल मीडिया युजर्स असं म्हणणं होतं की या गोष्टीची काहीही गरज नव्हती, पण तरीसुद्धा व्हॉट्सॲपनं भारतासह अनेक युजर्सचं अकाउंट सर्वेलन्स कक्षेमध्ये ठेवलं होतं. ऐकत

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अर्जुन तुमच्या सोबत आहे. नगर संतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. कोकणामध्ये जुना लोखंडी साखव कोसळलाय. 10 ते 12 गुरं त्यामुळे पुलाखाली अडकली आहेत. गुहागर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कुटगिरी या गावामध्ये नदीवरचा सगळ्यात जुना असणारा कोकणामधला लोखंडी साखव पावसामुळे अचानक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जनावरं अडकली आहेत आणि यामध्ये मानवी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून कोकणामध्ये जुन्या सांकवांचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी कोकणामध्ये ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी शशिकांत नजान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मान्सून अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. राज्यामध्ये सध्या मान्सूनची सक्रियता असून हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाथा परिसरामध्ये आणि विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्य स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आर्जन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आणि जुलै महिन्यामध्ये 31 जुलैपर्यंत ITR भरण्याची शेवटची तारीख होती. आपण अनेकांनी ITR भरलेला असेल, पण ITR रिफंड कधी होतो किंवा याचे परतावे कधीपर्यंत मिळतात याबाबत अनेक लोकांना आजही संभ्रम आहे. आयकर विभागाच्या वेबसाईटनुसार ITR ची ई व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर परताव्याची टॅक्स रिफंडची प्रक्रिया सुरू होते. साधारणपणे परताव्याची रक्कम जी आहे ती जमा होण्यासाठी 4 ते 5 आठवडे लागतात आणि या कालावधीत परतावा मिळाला नाही तर करदात्यानं ITR मधल्या त्रुटी किंवा विभागांकडून आलेला इतर कोणताही संदेश याबाबतच्या सूचनांसाठी आपला ईमेल ॲड्रेस जो आहे तो तपासणं गरजेचं आहे. घर परताव्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तपासता येऊ शकतं. त्यामुळे ई व्हेरिफिकेशन प्रक्रिया जर पूर्ण तुमची झाली असेल आणि तरी सुद्धा तुमचा टॅक्स रिफंड झाला नसेल तर तुम्हाला आयकरचा प्राप्तिकर विभाग जो आहे याला नक्की संपर्क तुम्ही करू शकता. आणि या विभागाकडून जर कुठलाही ईमेल तुम्हाला आला नसेल तर नक्कीच ईमेल तपासा आणि नसेल आला तर आयकर विभागाशी नक्कीच संपर्क साधा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अर्जुन तुमच्यासोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, 1 ऑगस्ट रोजी आपण त्यांची जयंती साजरी केली. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सप्ताल, वय वर्ष 92, यांचं नालासोपारा या ठिकाणी प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. बालपणापासूनच कम्युनिस्ट पक्षामध्ये त्या सक्रिय होत्या. शकुंतलाबाई अण्णाभाऊंच्या साहित्याच्या प्रथम वाचक आणि अभ्यासकही होत्या. अण्णाभाऊंच्या अनेक आठवणींचं लेखन त्यांनी केलं होतं. त्यांच्या निधनानं कला आणि या चळवळीतील एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची हळहळ सध्या व्यक्त केली जाते. अण्णाभाऊ साठे आपल्या वडिलांच्या आठवणींचं सुद्धा लेखन आणि जतन त्यांनी केलं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

करते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. जून महिना, जुलै महिना आणि राज्यामध्ये सगळ्यात सरासरीपेक्षा 9% अधिक पाऊस झालाय तो कोल्हापुरामध्ये, कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा तब्बल 26% पाऊस जास्त झालाय, तर जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 136% पाऊस बरसलाय. यंदा मान्सूनपूर्वी एल निनोचं संकट सांगितलं होतं आणि त्यानुसारच जून महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस झालाच नाही. शेवटच्या आठवड्यात पावसानं सुरुवात केली खरी, पण खरा पाऊस जुलै महिन्यातच दमदार झालाय. गेल्या 2 महिन्यांची राज्याची सरासरी पाहायला गेलं तर 544.5 मिलीलिटर आहे, पण प्रत्यक्षात 594 मिलीलिटर पाऊस अधिक झालाय. यंदा सरासरीपेक्षा 9% अधिक पाऊस झालाय असं म्हणायला हरकत नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यंदा पाऊस झालेला आहे. दृष्टिक्षेपामध्ये बघायला गेलं तर 2 महिन्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त पाऊस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी झाला आहे. अतिवृष्टी नाशिक, पुणे, पालघरमध्ये, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्यामध्ये, कोल्हापूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस झाला आहे, तर सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, हिंगोली, नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे RJ अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण सोमवारी आणि दर बुधवारी करत असतो. हे पुस्तक लिहिलं आहे लेखक आणि या पुस्तकाचे संपादक आहेत देवेंद्र भुजबळ. यांनी या पुस्तकामध्ये अनेक व्यक्तींच्या यशोगाथा लिहिल्या आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल, डेअरी बॉय ते विक्रीकर सहआयुक्त. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या आपल्या देशानं स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी काही नेत्रदीपक प्रगती केली आहे ती आपण पाहतो आहोतच. जागतिक महासत्ता म्हणून आपला देश झपाट्यानं पुढं पुढं येतोय. असं असून सुद्धा काही वेळा काही लोक प्रश्न करतात की स्वातंत्र्यानं आम्हाला काय दिलं, लोकशाहीनं आपल्याला काय दिलं. खरं म्हणजे आपणच डोळसपणे जर आपल्या आजूबाजूला अवतीभोवती पाहिलं ना तर आपल्याला अशी असंख्य उदाहरणं दिसतील की ज्यांच्या स्वातंत्र्यामुळे, लोकशाहीमुळे आपलं जीवन अभिमानानं जगण्याची आपल्याला संधी मिळाली. असंच एक उदाहरण म्हणजे सेवानिवृत्त विक्रीकर सहआयुक्त YG कांबळे. त्यांचा प्रवास खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप इन्स्पायर करणार आहे. डेअरी बॉय ते विक्रीकर सहआयुक्त हा प्रवास त्यांचा कसा झाला आणि या प्रवासामध्ये स्नेही, मित्रमंडळी, परिचित, कार्यालयीन सहकाऱ्यांमध्ये बायजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या YG कांबळे यांची स्टोरी, यांचा जीवन प्रवास असाच एनर्जी देणार आहे आणि तो आपण अगदी थोड्याच वेळामध्ये जाणून घेणार आहोत. अनु आहे तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

ಶ್ರೋತೆಹು ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರಣಯಿತಾಯ ಸ್ನೇಹಲಯಸ ಲೋಕಮಧ್ಯಮ ರೇಡಿಯೋ ನಗನ ಉತ್ಪೂರ್ಣಾಂಕ 4 FM ಆವಾಜ ತುಮಸಾ ಮೀ ಆಹೆ ಅನು ತುಮಚ್ಯಾ ಸುಬದ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ ನಗರಸೆ ಅಂತರಂಗ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಮಧ್ಯೆ ಶ್ರೋತೆಹು ಆಮ್ಹೀ ಅಧಿಕಾರೀ ಝಾಲು. ಯಾ ಪುಸ್ತಕಾತಿಲ್ ಅನೇಕ ಸಕ್ಸೆಸ್ ಸ್ಟೋರೀಸ್, ಅನೇಕ ಯಶೋಗಾಥಾ ಆಣಿ ಅನೇಕ ಲೋಕಾಂಚಾ ಪ್ರೇರಣಾದಾಯಿ ಪ್ರವಾಸ ಆಪಣ ಜಾಣೂನ ಘೇತೋಯ. ಆಣಿ ಆಜ ಆಪಣ ಜಾಣೂನ ಘೇಣಾರ ಆಹೋತ YG ಯಾ ವ್ಯಕ್ತಿಮತ್ವಬದ್ದಲ್, ಅರ್ಥಾತ್ YG ಕಾಂಬಳೆ ಯಾಂಚಾಬದ್ದಲ್ ಆಣಿ ಯಾಂಚಾ ಜೀವನ ಪ್ರವಾಸ ಅಸಾ ಸ್ಫೂರ್ತಿ ದೇಣಾರ ಆಹೆ. डेअरी बॉय ते विक्रीकर सहायुक्त. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुळो नावाचं एक गाव आहे. या गावी 12 जून 1957 जन्मलेल्या वायजींचं 7वीपर्यंतचं शिक्षण गावीत झालं. 11वीपर्यंतचं शिक्षण महागावमध्ये झालं. त्यांना रोज जाताना येताना 1.5 किलोमीटर पायी जावं लागत असायचं. पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः चिखल तुडवत महागावच्या शाळेमध्ये ते जात असत. वडील लहानपणी वारलेले, आई शेतात मजुरी करणारी, वडिलांच्या दम्याच्या आजारामध्ये होती नव्हती ती सगळी शेती गहाण ठेवलेली. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये इच्छा असूनही वायजींना शिक्षण थांबवावं लागलं. 1973 11वी झाली आणि त्यानंतर गावाच्या दूध संकलन केंद्रामध्ये पडेल ते काम करू लागले. परंतु पुढच्या शिक्षणाची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. DED केलं की शिक्षणही होईल आणि चांगली शिक्षकाची नोकरीसुद्धा मिळेल म्हणून त्यांनी DED साठी अर्ज केला. पण गणित कच्चं असल्यामुळे DED साठी त्यांची निवड झाली नाही. कोल्हापूरमध्ये कॉलेजमध्ये त्यांनी मग प्रवेश घेतला. कोल्हापूरामध्ये ओळखीपाळखीचे नात्यागोत्यामधले कोणीही नव्हते आणि म्हणून शेवटी त्यांनी EBC हॉस्टेलला राहण्याची व्यवस्था करून घेतली. तिथे राहून त्यांनी 1980 साली BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. नोकरीसाठी मुंबई गाठली. परंतु नोकरी काही लगेच मिळते का? तर तीही त्यांना मिळाली नाही. मुंबई विद्यापीठामध्ये MA ला प्रवेश घेतला. मुंबईमध्ये त्यांचे मेवणे होते पण ते पण बिकट परिस्थितीतून, आर्थिक परिस्थितीतून जात होते. त्यामुळे त्यांच्याकडूनच एकदा जेवणाचा डबा यायचा तो त्यांना दोन्ही वेळेला पुरवावा लागायचा. MA करत असताना वायजींची ओळख त्यांच्याच वर्गातल्या दौलत हवालदार या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या एका युवकाशी झाली. पुढे दोघेही चांगले मित्र झाले. पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या हवालदारांना स्पर्धा परीक्षांची उत्तम माहिती होती. स्पर्धा परीक्षा देण्याचं ध्येय त्यांचं होतं आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या ध्येयानं वायजींनाही झपाटलं. परंतु स्पर्धा परीक्षेद्वारे लगेच नोकरी मिळेना आणि म्हणून त्यांनी BEST मध्ये 10 महिने कमर्शियल अप्रेंटिसशिप केली. पुढे तीही संपली आणि त्यानंतर वरळीच्या एका कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. या कामात त्यांना दररोज वरळी ते लोअर परेल प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यावरून वाहाव्या लागत होत्या. 3-4 महिने हे काम केलं आणि त्यांना रायगडमधल्या कर्जत तालुक्यामध्ये कडाव येथील ग्रामविकास ट्रस्ट इथे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून एक नोकरी मिळाली. निवासाची आणि भोजनाची व्यवस्था या ट्रस्टमध्ये झाली. पुढे वायजींना मुंबईमध्ये BEST मध्ये सहाय्यक म्हणून पक्की नोकरी मिळाली. आणि ही नोकरी लागली तरी स्पर्धा परीक्षा द्यायचा त्यांचा मानस कायमच होता. BEST मधील नोकरी करता करता स्पर्धा परीक्षेची त्यांनी तयारी चालू ठेवली. 1986 त्यांची युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये सहाय्यक म्हणून निवड झाली आणि 91 पर्यंत ही नोकरी करत असताना काही बँकांमध्येही त्यांची निवड झाली. परंतु आता नोकरी करायची ती राजपत्रित अधिकाऱ्याची असा त्यांनी निश्चय केला आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षेमार्फत विक्रीकर अधिकारी क्लास 1 झाल्याचा क्षण आपल्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं YG आवर्जून सांगतात. त्यांची नेमणूक मुंबईतच झाली. पुढे 2000 सहाय्यक विक्रीकर आयुक्त तर 2004 विक्रीकर उपायुक्त म्हणून त्यांना ही बढती मिळाली. पुढे सहआयुक्तपदी बढती मिळून ते 30 जून 2015 सन्मानानं सेवानिवृत्त झाले. YG कविता कथा लेखनाचा छंद असून त्यांच्या काही कविता कथा प्रसिद्धही झाल्या आहेत. YG मधली एक प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांना आपल्या गावाशी असलेली नाळ, ग्रामस्थांशी असलेलं नातं, गरीब परिस्थितीतही नातेवाईकांशी मित्रांशी असलेले त्यांचे संबंध त्यांनी कधीच तुटू दिले नाहीत. आपल्या गावकऱ्यांना शक्य ती मदत आणि मार्गदर्शन करण्याचा, गावाच्या विकासाचा ध्यास त्यांनी सतत बाळगला आहे. श्रोते हो, आज आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक सुंदर अशी प्रेरणादायी स्टोरी ऐकली, ती म्हणजे YG YG कांबळे यांची. डेअरी बॉय ते विक्रीकर सहआयुक्त हा त्यांचा प्रवास खरंच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. श्रोते हो, आज आपण नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. थोड्याच वेळामध्ये RJ ऋतू तुम्हाला भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम घेऊन.
कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आज आहे जागतिक आरोग्य दिन. मित्रांनो आपण रोज धावपळीच्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच विसरतो. पण लक्षात ठेवा आरोग्य हेच खरे धन आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, दररोज थोडा व्यायाम करा आणि योग्य तो आहार घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे मन आनंदी ठेवा. फास्ट फूड कमी करा, घरचं पौष्टिक अन्न खा, मोबाईल आणि स्क्रीन पासून थोडासा ब्रेक घ्या आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. कारण निरोगी शरीरातच निरोगी मन बसतं. आजच्या या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण सगळ्यांनी एक
1: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, कला ही साधी गोष्ट नसते, तर ती एक साधना असते. आणि जेव्हा ही साधना विक्रमाचं रूप घेते, तेव्हा अख्खा देश अभिमानानं मान उंचावतो. आज मी तुम्हाला अशाच एका सूरमयी विक्रमाबद्दल सांगणार आहे, जो नागपूरच्या एका महिला कलाकारानं प्रस्थापित केलाय. प्राध्यापिका दीपश्री पाटील यांनी चक्क 89 स्वलिखित बंदिशींचं 3.5 तास सलग सादरीकरण करून इंडिया एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. रसिक हो, विचार करा, स्वतःच बंदिशी लिहायच्या आणि त्या सलग 3.5 तास गायच्या ही कितीतरी मोठी कसरत आहे. या मैफिलीत त्यांनी राग यमन मधील सर्वाधिक बंदिशी गाण्याचा स्वतःचा जुना विक्रमही मोडीत काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या संपूर्ण उपक्रमात त्यांच्या 40 विद्यार्थिनींनी सुद्धा त्यांना साथ दिली. जेव्हा एखादी महिला अशा प्रकारे कलेच्या क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठते, तेव्हा तो केवळ तिचा विजय नसतो,

तर तो महिला सक्षमीकरणाचा एक मोठा संदेश असतो. प्राध्यापिका दीपश्री पाटील यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व विद्यार्थिनींचं आपल्या रेडिओ नगरच्या वतीनं मनापासून अभिनंदन. अशीच जिद्द आणि चिकाटी आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो याच शुभेच्छांसह ऐकूयात हे सुमधुर असं शास्त्रीय गाणं. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, बाहेर ऊन तर खूप वाढत आहे, पण काळजी कशाला. अशा या कडक उन्हात जर घरच्या घरी कॅफे स्टाईल काहीतरी थंडगार प्यायला मिळालं तर ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर ऐका, ही आर जे ऋतू तुमच्यासाठी एक सुंदर अशी थंडगार रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग वही पेन पटकन घ्या आणि लिहून घ्या ही झटपट रेसिपी. यासाठी आपल्याला हवंय 2 कप थंड असं दूध, त्यामध्ये 1-2 चमचा इन्स्टंट कॉफी पावडर, चवीनुसार साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीमचे 2-3 मोठे स्कूप. अधिक चॉकलेट चवीसाठी तुम्ही कोको पावडर किंवा कॅडबरीचे तुकडे सुद्धा घेऊ शकता, बरं का. तर कृती अगदी सोपी आहे, नोटडाऊन करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कॉफी पावडर, साखर, दूध, बर्फाचे खडे आणि आईस्क्रीमचा 1 स्कूप घालून 2-3 वेळा छानपैकी ब्लेंड करून घ्या. जोपर्यंत कॉफीला मस्तपैकी दाटसर फेस येत नाही तोपर्यंत फिरवा. आता एका काचेच्या ग्लासच्या कडेनं चॉकलेट सिरप सोडून तो सजवा. तयार कॉफी त्यात ओता आणि वरून आईस्क्रीम आणि थोडस चॉकलेट सिरप टाका. झाली तर तुमची कॅफे स्टाईल आईस्क्रीम कोल्ड कॉफी तयार. काय मग, आहे ना तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी. ही थंडगार कॉफी पिताना मन अगदी कसं सुंदर असं प्रसन्न होऊन जातं, आणि अशा या प्रसन्न मूड मध्ये जर जुन्या गाण्यांची साथ मिळाली तर बातच काही और असते. चला तर मग ऋषी कपूर यांच्या बॉबी चित्रपटातलं हे सदाबहार गाणं ऐकूयात. या गाण्याचे बोल आहेत मैं शायर तो नही. या गाण्याचे गायक आहेत शैलेंद्र सिंग आणि याला संगीतबद्ध केलेला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि याचे सुंदर असे शब्द लिहिलेले आहेत आनंद बक्षी यांनी. चला तर मग या सुंदर अशा गाण्याचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आत्ता आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या घराघरात पोहोचलेला आहे आणि तो विषय म्हणजे शिक्षण. पण हे शिक्षण जुन्या पद्धतीचं नाही बरं का, तर हे शिक्षण तंत्रयुगातलं स्मार्ट आहे. तर मंडळी, वर्तमानपत्रात डॉक्टर मिलिंद वाटवे यांचा एक खूप सुंदर लेख मी वाचला आणि मला वाटलं की हा लेख मला तुमच्यासोबतसुद्धा शेअर केला पाहिजे. तर या लेखातील विषय होता तंत्रयुगातील शिक्षणाची पुढची इयत्ता. लेखक म्हणतात की आता पदवी मिळवणं पुरेसं नाही. माहिती तर आपल्याला गुगलवरती एका क्लिकवर मिळते, मग कॉलेजमध्ये जाऊन तासन तास लेक्चर्स का ऐकायची, हा प्रश्न आजच्या पिढीला पडलाय. आणि त्याचं उत्तर शोधताना लेखक सांगतात की आता शिक्षकांनी माहिती देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला आणि विचार करायला लावलं पाहिजे आणि ते शिकवलं सुद्धा पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे शिक्षकांचे शत्रू नाहीत तर मित्र आहेत. जिथे अभ्यासक्रम संपतो तिथे खऱ्या शिक्षणाची सुरुवात होते. आता तासिका भरण्यापेक्षा टीम वर्क आणि नवीन प्रयोग करण्यावरती भर दिला पाहिजे. शिक्षणातला हा बदल आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तर मंडळी, शिक्षणाची ही पुढची इयत्ता गाठण्यासाठी आपण सगळे तयार आहोतच. चला तर मग या नवीन बदलाला आता ऍक्सेप्ट करूयात आणि याच उत्साहात आणि फ्रेश मूड मध्ये ऐकूयात एक जबरदस्त गाणं. या गाण्याचे बोल आहेत गोव्याच्या किनाऱ्यावर. प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचं संगीत या गाण्याला लाभलेलं आहे. शुभांगी केदार आणि रजनीश पटेल यांच्या आवाजातील हे गाणं आहे. तर मंडळी, ऐकूयात हे सुंदरसं गाणं आणि त्याचसोबत भेटूया या छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

ब्रेक नंतर पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर आत्ताचा विषय आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे विवाह आणि बदलत्या अपेक्षा. मित्रांनो, विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नाही तर दोन कुटुंबांना जोडणारा एक सुंदर बंध आहे. पूर्वीच्या काळामध्ये विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. लोक साधेपणानं लग्न करत असत आणि आयुष्य एकत्र घडवण्यावरती ते भर देत असत. पण आता काळ बदलला, समाज बदलला आणि त्याचबरोबर विवाहाबद्दलच्या थोड्या अपेक्षा सुद्धा बदलल्या. आज अनेक तरुण तरुणी लग्नाबद्दल खूप विचार करतात. त्यांना जोडीदार समजूतदार हवा असतो, शिक्षित हवा असतो, करिअरला पाठिंबा देणारा हवा असतो, अशा त्यांच्या अपेक्षा असतात. आणि हे बदल चुकीचे नाही आहेत बरं का, कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये योग्य जोडीदार हवा असतो. पण कधी कधी या अपेक्षा इतक्या वाढतात की नात्यातील साधेपणा आणि समजूतदारपणा मागे पडतो. आजकाल अनेकांना वाटतं की जोडीदार परिपूर्ण असावा, पण खरं सांगायचं झालं तर कोणीही परिपूर्ण नसतं. नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं समजूतदारपणा, संवाद आणि एकमेकांबद्दल आदर. लग्नानंतर आयुष्यामध्ये अनेक बदल येतात, नवीन जबाबदाऱ्या येतात, नवीन लोक आयुष्यात येतात. अशा वेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांना वेळ दिला आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला तर नातं अधिक मजबूत होतं. आजच्या काळामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे समानता. घरातील जबाबदाऱ्या, करिअर आणि स्वप्न हे सगळं दोघांनी मिळून सांभाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, विवाह म्हणजे फक्त मोठा सोहळा नाही तर तो आयुष्यभर चालणारा एक प्रवास आहे. या प्रवासात कधी आनंदाचे क्षण येतात, कधी अडचणी येतात, पण जर दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला तर यामध्ये कोणतीही मोठी अडचण वाटत नाही. आणि म्हणूनच विवाहात अपेक्षा असाव्यात, पण त्या वास्तववादी असाव्यात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम, विश्वास आणि आदर कायम ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तर श्रोते हो, विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून तो समजूतदारपणा, सहकार्य आणि प्रेमानं टिकणारा एक सुंदर प्रवास आहे. आणि तुम्ही देखील या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये नक्की अप्लाय करा, तुमचं आयुष्य अगदी सुंदर होऊन जाईल. आणि याच अशा सुंदर विचारासोबत भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। तर आज आपल्या सोबत आहेत आदिनाथ ढाकणे। नदी प्रदूषण वाढते म्हणून आपण सगळेच तक्रार करतो, पण आदिनाथजींनी तक्रार करण्याऐवजी हातामध्ये झाडू आणि टोपली घेतली। लोक रविवारी सुट्टी साजरी करतात, पण हे मात्र गेल्या 9 ते 10 वर्षांपासून नदी काठी कचरा वेचत असतात। कोपरगावच्या गोदावरी नदीपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आता साता समुद्र पार पोहोचलाय आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। तर खूप खूप स्वागत सर तुमचं।
3: थँक्यू
2: सर। तुमच्या या नदी स्वच्छता मोहिमेची नेमकी सुरुवात कशी झाली?
3: सुरुवात अशी आली, मी एकतर नदीच्या कडेलाच राहत होतो आणि लहानपणापासून मी नदीला बघत आलेलो होतो। तर ज्यावेळेस छोटा होतो त्यावेळेस नदीला एक स्वच्छ सुंदर प्रवाह होता आणि त्यावेळेस फार काही प्रदूषण नव्हतं आणि त्यावेळेची जे काही जनरेशन होती, म्हणजे थोडंसं ऑड वाटेल ऐकायला तुम्हाला, पण त्यावेळेची जनरेशन ही लिटरली सकाळी बाहेर जायची शौचासाठी। त्याच्यामुळं कदाचित लोक घरामध्ये शौचालय बांधत नव्हते।
2: बरोबर।
3: कालांतराने हळूहळू घरात शौचालय आलं आणि त्याचं आउटलेट, म्हणजे त्याचं जे काही पाणी आहे वेस्टेज, ते गटारीच्या स्वरूपात आलं आणि ती गटार नदीला आली। म्हणजे हळूहळू नदी ही प्रदूषित व्हायला सुरुवात झाली, लोकसंख्या वाढत गेली आणि नदी प्रदूषित व्हायला लागली आणि त्यानंतर प्लास्टिकचा वापर सर्रासपणे व्हायला लागला, जो पूर्वी होत नव्हता। किंवा लोक पूर्वी कापडी पिशवा वापरायचे किंवा नॉयलनच्या पिशव्या वापरायचे, आता सर्रास तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात। तर मग हे प्लास्टिक टाकायचं कुठं? तर सोपा मार्ग म्हणजे नदी पात्र। तर त्या नदीमध्ये गटारी बरोबर प्लास्टिक आलं। त्यानंतर पूर्वी लोक पाणी हे प्यायला मागायचे कुणाकडे पण जाऊन, पण आता परिस्थिती बदलली आहे। 20 रुपये दिले का पाण्याची बॉटल मिळती, पाणी विकत घेतात, म्हणजेच प्रदूषण विकत घेतात लोक आणि ती रिकामी बॉटल पुन्हा रोडवर गटारीत किंवा नदी पात्रात पडते। तर हे बघत आलो आणि मनामध्ये एक स्पार्क निर्माण झाला का आपण नदी प्रदूषण रोखलं पाहिजे।
2: अच्छा, आणि सर तुम्ही सामाजिक कार्य तर करतातच आहात, पण त्याचसोबत तुम्ही एक अभिनेते सुद्धा आहात, तर तो प्रवास तुमचा कसा होता?
3: खर तर हा प्रवास मराठी ऍक्टर चिन्मय उदगीरकर यांच्यामुळे मला तो सहज आणि सोपा झाला। चिन्मय उदगीरकर कोपरगाव सारख्या ठिकाणी सिनेमा शूटिंगसाठी आले होते आणि त्याचे जे प्रोड्युसर होते गायकवाड बंधू, ते माझे मित्र होते। आणि चिन्मय हा एक आध्यात्मिक पर्सन होता, तो म्हणजे आहे, त्याला साईबाबा स्वामी समर्थ याचा जरा सेवा करण्याचा खूप वेळ आहे।
2: अच्छा।
3: तर त्याला साईबाबाचं दर्शन हवं होतं म्हणून त्या गायकवाड बंधूंनी मला प्रेफर केलं का बा तू आमच्या ह्या ऍक्टरला साईबाबाचं दर्शन घडून आण। आणि त्या साईबाबांच्या दर्शनाच्या अनुषंगाने चिन्मय उदगीरकरांनी माझी भेट झाली।
2: ओके।
3: आणि ती जर्नी 8 वर्षाची आजपर्यंत बरोबर आहे, त्याच्याबरोबर राहिल्यामुळे मला अनेक सिनेमा सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली।
2: आणि आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला या स्वच्छता मोहिमेमध्ये काय काय अडचणी आल्या? कारण लोकांच्या टीका असतात, अनेक लोक आपल्याला पाठीमागे खेचायचा प्रयत्न करतात, तर तो अनुभव तुमचा कसा होता?
3: खरं तर मी पूर्वश्रेमीचा एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होतो।
2: ओके।
3: आणि अनेक वर्ष राजकीय पक्षामध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी तेव्हा पण येत होत्या, पण त्यावेळेस एक नावाच्या पाठीमागं गुंड ही संकल्पना म्हणा किंवा पदवी म्हणा ही लागलेली होती। आणि लक्षात आलं का याच्यामध्ये काही मजा नाही आहे, आपल्यासारख्याचं राजकारणामध्ये काही खरं नाही। तर मी ट्रॅक बदलला आणि सोशल कामाकडे वळलो। तर ज्यावेळेस मी सोशल काम हातात घेतलं त्यावेळेस मी कोपरगाव शहर स्वच्छता अभियान 80 आठवडे केलं। तर त्यावेळेस फार काही अडचण आली नाही, पण लोक म्हणायचे का आता हे सोशल काम करतात त्यांना भविष्यामध्ये नगरसेवक व्हायचं असेल, नगराध्यक्ष व्हायचं असेल, काहीतरी पद मिळवायचं असेल राजकीय, म्हणून हे सोशल काम करताय। ह्या ठिकाणी मी सामोरे जायचो, पण त्यानंतर मी नदीकडे वळलो। नदीकडे वळल्यानंतर पण लोकांचं हीच भावना होती, लोक म्हटले हा फार काय करू शकत नाही आणि ही नदी 1565 किलोमीटरची, याच्याकडनं काय नदी स्वच्छ होणार आहे का? हा एकटा आणि याचे 3-4 मित्र काय करतील किंवा याच्या परिवारातले सदस्य मिळून हे काय करणार आहेत, हे काहीच करू शकत नाही, अशा अनेक लोक तोंडावर बोलायचे, पाठीमागं पण बोलायचे। पण मी माझा प्रवास चालू ठेवला अनेकदा आम्ही नदी पात्रामध्ये खाली अभियान करायचो तर लोकांनी लिटरली वरतून कचरा पण टाकला. कदाचित त्यांना खाली आम्ही दिसत नसल कारण पूल फार उंच होता आणि आम्ही खाली काम करायचो तर लोक कचरा पण टाकायचे. आम्ही काही त्याचं मनावर घेतलं नाही कधी कारण अंतर खूप असल्यामुळे आम्ही सोडून द्यायचो. आम्ही आमचं काम चालू ठेवलं कारण आम्ही जर लोकांना सल्ला देत बसलो असतो किंवा प्रशासनाला दोष देत बसलो असतो तर हे काम इथपर्यंत आलं नसतं आणि जनजागृती पण झाली नसती. मी कलश ठेवले स्वच्छता अभियान म्हणजे निर्माल्य कलश ठेवले का बा तुम्ही नदीपात्र घाण न करता तुम्ही याच्यामध्ये घाण टाका म्हणजे आम्हाला स्वच्छतेला कमी त्रास होईल. पण काही समाजकंटकांनी ते कलश जाळून टाकले.
4: अरे बापरे.
3: आणि ज्या घाटावर आम्ही झाडू घेऊन साफसफाई करायचो त्या घाटावर लोक जाणीवपूर्वक रात्री दारू प्यायचे. बॉटल्स वगैरे प्लॅस्टिकचे रॅपर बिस्लरी बॉटल्स ह्या तिथंच सोडून जायचे का तर उद्या दुसऱ्या दिवशी आहे ना आधीनं ढाकणे साफ कराल. ही अशी काही लोकांची भावना होती. अशा अनेक अडचणींना सामोरे गेलो मी पण न डगमगता आमचं काम चालू.
4: कारण किती आपल्याला विरोध झाला तरी सुद्धा आपण आपल्या कामाशी जर एकनिष्ठ असलो तर कधी ना कधी लोकांना त्याची जाणीव नक्कीच होते. सर फक्त कोपरगावचीच नदी नाही आपली गोदावरी नदीच नाही तर इतर अनेक नद्यांवरती जाऊन सुद्धा तुम्ही काम केले तर त्याची प्रेरणा कुठे कशी मिळाली आणि कुठे कुठे तुम्ही काम केले आता श्रोत्यांना तुम्ही सविस्तरपणे काय सांगू शकाल.
3: आता दर रविवारी कोपरगावला अभियान करायचो पण अनेकदा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त कामानिमित्त रविवारच्या दिवशी बाहेर गावी जाण्याचा प्रसंग येतोच. तर मग त्या रविवारी समजा मी कुठल्या गावाला ज्या गावाला असेल मी त्या गावामध्ये नदी शोधायचो. म्हणजे लोक समजा परगावी गेल्यानंतर पहिले हॉटेल शोधतात चांगल्या नाश्त्याचं हॉटेल राहण्यासाठी हॉटेल वगैरे ते शोधतात. मी पहिले गेलो की नदी शोधतो त्या गावच्या नदीची माहिती घेतो आणि त्या गावाच्या नदीमध्ये आपलं आपलं स्वच्छता अभियान करायचं. जे एक तास आपण कोपरगाव गोदावरीसाठी देतो तो एक तास दर रविवारचा आपण ज्या गावामध्ये असू त्या गावामध्ये जाऊन तो नदीसाठी द्यायचो. तर असे मी अनेक नद्यांचं नद्यांवर काम केलं. मी पाथर्डी नगर तालुक्यामध्येच पाथर्डी गाव आहे तिथं मला बाबूजी आव्हाड ह्या कॉलेजच्या एनएसएसच्या कॅम्पसाठी मला बोलवलं होतं.
4: ओके.
3: मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळेस मी त्या मुलांना माझा परिचय देऊन तिथं परीट नावाची नदी मी 150 मुलांना घेऊन स्वच्छ केली. साधारण 6 ट्रॅक्टर घाणा मी बाहेर.
4: अरे बापरे.
3: म्हणजे त्या नदी पात्रात कधी कुणी उतरलं नाही फक्त लोकांनी तिच्यात कचराच टाकला. पण पहिले आम्ही असे मुलं होतो एनएसएसच्या मुलांना घेऊन तिथल्या स्टाफला घेऊन आम्ही तो साधारण 6 ट्रॅक्टर कचरा बाहेर काढला. अशी एक परीट नदी. आणि मागच्या वर्षीच माझ्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी आम्हाला खंडोबाच्या दर्शनाला जायचं होतं. आम्ही सहपरिवार खंडोबाच्या दर्शनाला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळालं का तिथल्या करा नदीमध्ये पहिली पूजा करावं लागत ती संकल्प सोडावा लागतो मग खंडोबाच्या दर्शनाला जावं लागतं. घरच्यांना म्हटलं तुम्ही संकल्प सोडवण्याची तयारी करा मी तोपर्यंत मी स्वच्छता अभियान राबवतो. तर घरचे लोक म्हटले तुमचं इथं सुरू झालं का. मी म्हटलं हो जिथं नदी तिथं मी साफसफाई करणार. तर तसं त्या करा नदीमध्ये पण मी एक तासाची सेवा दिली तिथं स्वच्छता अभियान केलं त्याच्यानंतर पूजा केली आणि त्यानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेलो. असं तिथं पण अभियान केलं. त्यानंतर मी वर्ध्याला एका मित्राकडे गेलो होतो. मग तिथं धाम नावाची नदी आहे तर त्याला म्हटलं बाबा मला नदीवर घेऊन चाल. मग त्या मित्राला घेऊन मी ते रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि त्या धाम नदीचं पण मी स्वच्छता अभियान केलं. त्याचबरोबर मी मुलगी माझी योगा प्लेयर आहे.
4: अच्छा.
3: तर ती नॅशनल खेळण्यासाठी वाराणसीला आम्ही गेलो तर त्यावेळेस आम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन पहिले नाही घेतलं. पहिले आम्ही गंगा स्वच्छता अभियान राबवलं मुलीनी आणि मी आणि त्याच्यानंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर तिला मॅच खेळायला मी घेऊन गेलो. असं गंगेचं पण मी 3 दिवस स्वच्छता अभियान केलं. त्याचबरोबर उज्जैनला शिप्रा नदी आहे तर उज्जैनला 3 दिवसाची पाणी परिषद होती. तर त्यावेळेस 9 वाजता पाणी परिषद साधारण चालू व्हायचे तर मी सकाळी लवकर उठून त्या शिप्रा नदीमध्ये जाणार तिचं अभियान करणार मग रूमवर येणार मग आंघोळ करणार आणि मग मी त्या पाणी परिषदेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. असं त्या शिप्रा नदीची पण मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी आता लेटेस्ट नर्मदे हर नावाचा सिनेमा शूट केला आहे मी.
4: ओके.
3: त्याच्यामध्ये माझा पण रोल आहे आणि प्रोडक्शन हाऊस पण आमचंच आहे सोम हंसा प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्या चिन्मय उदगीरकरच लीड करत आहे. तर लेखक पण तेच आहेत प्रोड्युसर पण तेच आहेत. तर आम्ही साधारण आम्हाला 18 दिवस मंडलेश्वर आणि महेश्वर इथं नर्मदेच्या किनारी राहण्याचा योग आला. तर मी ओंकारेश्वर येथे नर्मदा आईची सेवा केली म्हणजे स्वच्छता अभियान केलं आणि मंडलेश्वर इथे पण मी दोन वेळा नदीपात्रामध्ये उतरून शूटिंगच्या दरम्यान वेळ काढून पहिले स्वच्छता अभियान केलं, आईची सेवा केली आणि त्यानंतर सिनेमाचं शूटिंग केलेलं आहे. असं अनेक ठिकाणी मला नद्यांवर मी काम केलेलं आहे आणि मला ते आवडतं. का ज्या गावामध्ये नदी असेल त्या गावामध्ये मी तो संदेश सोडून देतो का ही नदी जशी माझी आहे तशी तुमची पण आहे,
4: आपल्या आईसारखी आहे.
3: आपण तिला आपल्या हिंदू संस्कृतीत आई म्हणतोय आणि ज्ञानेश्वर माऊलींनी 14व्या शतकात सांगितलेलं आहे विश्वची माझे घर.
4: बरोबर,
3: जिथं जी नदी माझे मला भेटेल ती माझी आई आहे आणि मी तिचं स्वच्छता अभियान करणार.
4: अच्छा, आणि आता नदी स्वच्छ करताना सर्वाधिक कोणत्या प्रकारचा कचरा असतो? कारण आपण आता बघतो की जेव्हा सण उत्सव वगैरे येतात अनेक ठिकाणी मूर्तींचं जे विसर्जन आहे ते सुद्धा नदीमध्ये होतं, मग कशा कशा स्वरूपाचा कचरा असतो?
3: आता गणेश विसर्जन खरं तर हे स्वच्छ पाण्यामध्ये झालं पाहिजे असं एक पौराणिक आख्यायिका आहे.
4: बरोबर.
3: आणि पूर्वी गणपती बाप्पा हे मातीपासून बनले जायचे,
4: शाडू
3: नाही, शाडू नाही, साध्या मातीपासून बनले जायचे. नंतरच्या काळात शाडू माती चालू झाली, त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला, त्यावेळेस ती खरं तर घरामध्ये गणपती बनल्या जायचा मातीपासून. म्हणजे एक लहान मुलाची क्रिएटिव्हिटी किंवा त्याचं ज्या त्याच्या अंगात जी कला आहे तिला वाव मिळावं म्हणून एक तो एक छान उपक्रम होता. आणि कुंभार लोक त्यावेळेस कुंभार बांधव त्यावेळेस ती मूर्ती बनवायचे आणि ती मूर्ती ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये विसर्जित करायचो नदीच्या तर त्यावेळेस तिचं विघटन पटकन होत होतं. तिला जो कलर दिला जायचो तो घरगुती कलर असायचा, त्याच्याने कुठल्याही माशाला किंवा जी पाण्यातली जी काही जीवसृष्टी आहे तिला त्रास होत नव्हता. पण कालांतराने त्याचं व्यापक स्वरूप झालं आणि पूर्वी जे समजा कमी ठिकाणी गणपती बसायचे तर नंतर कालांतराने अनेक ठिकाणी गणपती बसायला लागले, घराघरात गणपती बसायला लागले, त्याचं रूपांतर व्यवसायामध्ये झालं.
4: हो.
3: आणि लोक घरी न बनवता लोक विकत गणपती गायला लागले आणि ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनायला लागले.
4: बरोबर.
3: आणि त्याच्यावर जो येणारा कलर आहे त्याचा एक लेअर तयार होतो. त्या लेअरनी काय होतं, त्या लेअरनी अनेक मासे जीवजंतू मरून जातात कारण ते खाल्ल्या जातं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचं लवकर विघटन होत नाही. आणि नदीपात्रामध्ये स्वच्छ पाणी राहिलं नाही, कारण कुठलीही भारतातली नदी ही स्वच्छ राहिली नाही. स्वच्छ का नाही राहिली, प्रत्येक शहरातलं जे ड्रेनेज आहे म्हणजे घरातलं वॉशरूमचं आंघोळीचं पाणी गटरीला, गटरीचं पाणी नदीला, मग त्याच्यामुळं सगळं मलमूत्रयुक्त पाणी जे आहे ते सगळं तुमचं नदीला जातं, त्याच्यामुळे नदी ही खराब झालेली. त्याचबरोबर प्रत्येक शहरातलं जे टॉयलेट आहे किंवा जे सार्वजनिक मुतारे असतील त्या गटारीवरच आहेत.
4: बरोबर.
3: म्हणजे प्रत्येक जणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे नदी घाण करण्यामध्ये. तर प्रत्येक जण त्या सार्वजनिक शौचालयामध्ये जातो आणि त्याला माहीत नाही, तो त्याचा अभ्यास करत नाही का हे शौचालयाचं घाण पाणी नदीला जातं म्हणून. तो त्याचा त्याचा तो विधी करतो आणि तो पुढे निघून जातो, तो इनडायरेक्टली तो नदी घाण करतो. आणि त्याच घाण पाण्यामध्ये आपण देवी देवतांचं विसर्जन करतो, याला माझा विरोध आहे.
4: बरोबर.
3: याच्यासाठी मला गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत जेल झालेली आहे, कारण मी विरोध केला होता. मी विरोध केला तो कोपरगावमध्ये, मी म्हटलो होतो घाण पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करू नका, हे मलमूत्रयुक्त पाणी आहे, तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करा. याच्यासाठी मला त्या काळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे मला जेलमध्ये टाकलं होतं, मला मारलं हाणलं खूप होतं. तर मी जेल भोगली, मी मारहाण सुद्धा सहन केलेली आहे याच्यासाठी. आणि आजही माझा मुद्दा आहे तो, का कायद्याने तर नदीपात्रामध्ये कुठलीच वस्तू टाकायला बंदी, तुम्ही कुठली गोष्ट कायद्याने त्याच्यामध्ये टाकू शकत नाही, तुम्हाला ती मूर्ती असेल, फोटो असेल, काय असेल. पण मग आम्ही काय करतो, मूर्त्या बाहेर काढतो त्या आणि त्या मूर्त्या कुठेतरी खड्डा वगैरे घेऊन त्याला डंप करतो की जेणेकरून तिची विटंबना होत नाही. आपण 10 दिवस गणपती बसवतो, त्याच्यामध्ये आपला प्राण पहिल्या दिवशी ओततो, 10 दिवस त्याला नैवेद्य दाखवतो, पूजा अर्चना करतो, डेकोरेशन करतो, 10व्या दिवशी त्याची छान मिरवणूक काढतो आणि त्याला विसर्जन करतो. पण 11व्या दिवशी त्या गणपती बाप्पाचं काय होतं याच्याकडे बघायला कुठलाही मनुष्य प्राणी तयार नाही.
4: बरोबर.
3: त्याचा हात तुटतो, पाय तुटतो, डोकं तुटतं, नाक तुटतं, काय होतं त्याचं, खूप विचित्र परिस्थिती त्या गणपती बाप्पाची झालेली असते. खरं तर ह्या लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी 11व्या दिवशी जाऊन त्या गणपती बाप्पाला बघितलं पाहिजे.
4: बरोबर.
3: तुम्ही ज्या गणपती बाप्पाला बसवलं त्याचं बघा ही परिस्थिती. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ही विटंबना कुठंतरी थांबली पाहिजे. यासाठी पण माझं आपल्या सगळ्या FM मार्फत माझं ह्या नागरिकांना आव्हान आणि विनंती असते.
4: बरोबर.
3: तर त्याचबरोबर खूप प्लॅस्टिक येतं, प्लॅस्टिकचे हार येतात, तुम्ही ते काढून घ्या. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते काढून घ्या, प्लॅस्टिकचं विघटन होत नाही, ते पाण्यामध्ये तसंच पडलेलं असतं. मग त्यांनी जर माशांना त्या जीवजंतूला जर त्रास होणार असेल तर तुम्ही ते अलीकडेच हे करा आणि तुम्ही शाडू मातीचा गणपती बसवा किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये चांदीचा पितळाचा एक गणपती बनवा, त्याला बसवा, 10 दिवस त्याला आणा, दहाव्या दिवशी त्याला गणपती पाण्यामध्ये बुडवून पुन्हा घरी घेऊन जा.
4: किंवा घरच्या घरी पण तुम्ही विसर्जन करून मग ते जे पाण्याची जी माती उरते ते तुम्ही रोपांना घालू शकता,
3: टाकू शकता. ही सुद्धा संकल्पना खूप छान. घरामध्ये मी आता 8-9 वर्षापासून हाच प्रयोग राबवतो. पहिले मी तुरटीचा गणपती आम्ही नगरपालिकेला बनवायला लावला, कोपरगाव नगरपालिकेला. त्याचं विघटन होतं आणि तुरटीने पाणी शुद्ध होतं. त्यानंतर माझा मित्र एक संजय आर्य, त्याच्या त्यांनी त्यांच्या फॅमिलीने गुळाचा गणपती बनवला होता.
4: ओके.
3: गुळापासून बनवला होता. त्याच्यानंतर त्यांनी ते दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा केक याचा चॉकलेटचा गणपती बनवतात आणि ते वाटतात ते.
4: ओके.
3: हा तर असे अशी संकल्पना येते. आता मागच्या वेळेस आवाहन केलं तर माझ्या एका मित्राने गाईच्या शेणापासून गणपती बनवला.
4: अच्छा.
3: हा तर अशा वेगवेगळ्या संकल्पना आता मार्केटमध्ये येत आहेत आणि जनजागृती होत आहे. पण शासनाने पण थोडीशी दखल घेऊन खरं तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी घातली पाहिजे, म्हणजे त्याचं विघटन लवकर होईल आणि नदीला प्रदूषण होणार नाही. नदीला प्रदूषण तर होतच, पण नदीमध्ये काही होल्स असतात. खरं तर आपण बघत नाही जाऊन, खरं ते बघितलं पाहिजे. नदीला काही होल्स असतात, त्या होल्समुळे काय होतं, आपल्या जमिनीमध्ये म्हणजे भूगर्भामध्ये पाणी साठत असतं. पण हे ज्यावेळेस प्लॅस्टिक म्हणा किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती म्हणा, कपडे म्हणा, हे ज्यावेळेस त्याच्यावर जाऊन पडतात, त्या होल्सवर त्याच्यावर माती पडते आणि ते होल्स बुजत चाललेत, त्यामुळे जमिनीमध्ये पाणी साठा कमी होत चालला आणि घर तिथं बोर झालाय. प्रत्येक घराच्या ठिकाणी प्रत्येक जणांनी जागा घेतली का बोर मारतो आणि पाणी उपसतो, पण जमिनीमध्ये तो पाणी घालत नाही, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये बघायला भेटतील. जमीन पण तापलेली असते, आकाश पण तापलेलं असतं, तर त्याचा हा एक दुष्परिणाम आहे. गणपती विसर्जनाचा खूप मोठा हा एक इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्याचबरोबर नदी पात्रामध्ये रक्षा विसर्जन करायला येतात.
4: अच्छा.
3: तर रक्षा विसर्जन तुम्ही एक मूठ भरून आणली टाकलं तरी होऊ शकते, पण लोक डायरेक्ट मोठ्या मोठ्या 50-50, 60-60 किलोचे गोण्या भरून रक्षा आणतात आणि ती त्याच्यात विसर्जित करतात आणि त्या गोण्या त्याच्यामध्येच टाकून देतात.
4: ओ.
3: तर ती गोणी पडल्यानंतर ते होल्स परत पुन्हा तोच प्रॉब्लेम, ते होल्स बुजून जातात किंवा काही मासे त्याच्यामध्ये जाऊन बसले का मरून जातात, त्यांचा श्वास गुदमरतो कारण त्याचं लवकर विघटन होत नाही. ते एक गोष्टीला आपल्याला अडचण येते. त्याच्यानंतर कपडे, एखादा व्यक्ती जर वारला ना तर आपल्याला माहित नसतं त्याला काय आजार आहे, पण त्याचे सगळे म्हणजे त्याचे पार ब्लँकेट, गोधड्या, त्याचं गादी, रग, काय जे असेल ते सगळं ते नदीपात्रात आणून टाकतात आणि ते पाणी पुन्हा खराब करतात ते. आणि जे लोक आंघोळीला जातात त्यांना तो त्या आजार जडू शकतो.
4: हो.
3: ही एक मोठी शक्यता आहे.
4: बरोबर.
3: त्याचबरोबर मला सांगायला म्हणजे संकोच नाही वाटत कारण मी अनेक वेळा निरोध उचलले नदीपात्रातनं, अनेक वेळा मी पॅड उचलले. आता माझा मित्र सागर माझा व्हिडिओ करत असताना आम्ही सायकल यात्रा दरम्यान आम्ही सीना नदीमध्ये चौंडी इथं स्वच्छता अभियान करत होतो, तर मला अनेक पॅड्स त्या पात्रामध्ये पडलेले मिळाले, तर मी ते उचलत होतो. सागरला प्रश्न पडला का हे काय उचलताय सर, त्यांनी मला प्रश्न केला सर तुम्ही हे काय उचलतायत, म्हटलं सागर हे माझी माता भगिनी जे वापरता हे ते पॅड आहे,
4: खरं
3: तर ही ती टाकण्याची जागा नव्हे, याला डस्टबिन मध्ये किंवा व्यवस्थित याला हे केलं पाहिजे. तर त्याच्यानंतर तो व्हिडिओ मी सोशल मीडियाला टाकल्यानंतर माझ्या खूप माता भगिनींनी मला मेसेज केले, म्हटले सर तुम्ही थोडी काळजी घेत जा, ग्लोव्स वापरा वगैरे वगैरे, नाही का. तर खर तर ती घाण पण नदीपात्रात नाही आली पाहिजे अशी माझी सर्वांनाच माता भगिनींना विनंती होती.
4: बरोबर. आणि आता स्वच्छता मोहिमेमध्ये तुम्हाला प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य मिळत आहे का?
3: नाही, प्रशासनाकडून मला कुठल्या प्रकारचं सहकार्य मिळत नाही. मी कोपरगाव नगरपालिकेकडून ती अपेक्षा पण करत नाही.
4: बरं.
3: कारण मी ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस टीम आमची कचरा बाहेर काढती त्यावेळेस तो आम्ही रोडवर काढतो, कारण आम्ही त्यांना अनेकदा विचारलं का नदीपात्रामध्ये तुमचे कर्मचारी स्वच्छता का करत नाही, तर ते म्हणता नदी आमच्या अखत्यारीत येत नाही, आमच्याकडे फक्त रोड आणि ते येतात. जर नगरपालिकेला नगरपालिका म्हणते नदी आमच्या अखत्यारीत येत नाही, पण मग तुम्ही घाण पाण्याच्या गटरी तिच्यामध्ये का सोडता? हा खरं तर माझ्या सगळ्याच नगरपालिकेला आणि महानगरपालिकेला प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या. खरं हा प्रश्न फार डेंजर आहे कारण त्यांच्या मर्माला घाव करणार आहे आणि प्रत्येक गटार ही नदीला सोडून त्यांचं काम म्हणजे ते मोकळे होऊन जातात. ठीक आहे, आमची जबाबदारी झटकली त्यांनी. खरं तर नदी ही नदी आहे, ती जीवनदायिनी आहे. जसं आपल्याला आई जन्म देते तसं ही जीवनदायिनी आपल्याला पाणी देते. जसं हिचं जन्म देणं महत्वाचं आहे, ही महत्वाची आहे, तसं ती सुद्धा महत्वाची आहे. तर खरं तिची सेवा केली पाहिजे, तिला सांभाळलं पाहिजे, ती आता आजारी पडली.
4: अगदीच बरोबर. आणि आता आजचे तरुण तुम्हाला या कामामध्ये कितपत सहाय्य करतायत?
3: आजचे तरुण आहेत बरं का, म्हणजे त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे. समजा ट्रेंडिंग जर चालू झालं एखाद्या व्हिडिओचं तर त्या ट्रेंडच्या मागे ते पळतात. तसं मला अपेक्षा आहे का एक ना एक दिवस माझा व्हिडिओ चालेल आणि त्या ट्रेंडच्या मागे हा युथ पळेल आणि तो याच्याकडे जोडला जाईल.
4: नक्कीच नक्कीच. अमेरिकेतील संस्थेकडून तुमचा गौरव झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं?
3: आता अमेरिकेतली जी संस्था आहे खरं तर ती इंडेसेम नावाची संस्था आहे. ती डॉक्टर लोकांची असोसिएशन आहे.
4: अच्छा.
3: ती जगामधल्या बेस्ट डॉक्टरला अवॉर्ड देते ती.
4: ओके.
3: जगातले प्रत्येक देशामध्ये जे बेस्ट डॉक्टर आहेत ज्यांनी समाज हिताचं काम केलेलं आहे त्या लोकांना ते अवॉर्ड देते. त्यांचं आणि दिल्ली एम्स या दोघांचं टायप आहे. इंडेसेम आणि दिल्ली एम्स या दोघांचं टायप मधली ती संस्था आहे. त्या वर्षी मी पहिला व्यक्ती होतो का मी रिव्हरवर काम करणारा होतो आणि मला तो पुरस्कार त्यांनी सामाजिक अभियांत्रिक नावाचा पुरस्कार त्यांनी मला दिला.
4: अरे वा.
3: तर तिथं जे आता कोरोना असल्यामुळे तो ऑनलाईन तो पुरस्कार मला घ्यावा लागला. तर त्यावेळेस मला माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम, मला इंग्लिश समजत पण नाही आणि जास्त बोलता पण येत नाही. म्हणजे बोलता तर येतच नाही, थोडंफार समजतं. तर मी अध्यक्षांनी माझं ब्रीफिंग केलं कामाचं आणि मला अवॉर्डसाठी त्यांनी मला बोलायला म्हणजे देण्याच्या अगोदर मला बोलायची संधी दिली. मी हिंदीमधनं बोललो. तर जगामधले जेवढे पण लोक त्या ऑनलाईन याला होते तर ते लिटरली उभं राहून मला सेल्यूट करत होते. मी जोपर्यंत बोलत होतो तोपर्यंत त्यांचा हात वरतीच होता, कपाळाला लावलेला होता. जो आपण झेंड्याला मानवंदन देतो किंवा अधिकाऱ्याला मानवंदन देतो तशी त्या जगातल्या डॉक्टर्स लोकांनी मला ती मानवंदनं दिली. त्यावेळेस मी म्हणजे मला बोलायला शब्द फुटत नव्हते कारण ते बघूनच मला खूप भरून आल्यासारखं
4: सगळं
3: असं वाटत होतं. आपण एकदम योग्य ट्रॅकला आहे, आपण एकदम योग्य काम करतो.
4: बरोबर, अगदीच. आणि आता नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सामान्य माणसानं घरापासून काय सुरुवात करावी आणि याबाबत समाजाचा दृष्टिकोन कसा असावा असं वाटतंय तुम्हाला?
3: काहीच नाही, लोकांनी मी प्रत्येक लेक्चरमध्ये किंवा ज्यांना जिथं भेटतो लोकांना त्यांना एकच सांगतो, तुम्ही आमच्या बरोबर नदी पात्रात येऊन स्वच्छता अभियान करू नका. तुम्ही तुमच्या घरामध्येच करा. तर तुमच्या घरामध्ये काय करायचंय, तर तुम्ही जे काही प्लास्टिक आणतात, अनेक ठिकाणी अनेक प्लास्टिक्स येतात आपल्या घरामध्ये, मग चॉकलेटचं कागद असेल, या कधी साखर आणली पावशर अर्ध किलो तिचं असेल, किंवा तुम्ही जो किराणा आणता त्या किराण्यामध्ये अनेक गोष्टी प्लास्टिकच्या येतात. तुमच्या साबण असतील, त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वस्तूला तुम्ही कॅरीबॅग मागतात ती असेल, तुमचा अगरबत्तीचा पुडा असेल त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक असतं. तर तुम्ही हे जे कोरडं प्लास्टिक हे गोळा करा, हे एका पिशवीमध्ये गोळा करा आणि ते द एक महिनाभर ते साठवून ठेवा. महिन्यामध्ये फार झालं तर एक अर्धा किलोच्या वरती ते प्लास्टिक होत नाही. तर ते प्लास्टिक तुम्ही गोळा करा आणि नगरपालिकेची गाडी जी आहे ती तुम्ही त्या नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाका. आणि जे पेन वापरता तुम्ही, जे तुम्ही चार्जर वापरता किंवा जी तुम्ही पाण्याची बॉटल वापरता किंवा तुम्ही जी मुलांना पाण्याची बॉटल देता ती खराब झाल्यानंतर तुम्ही रस्त्यावर वगैरे कुठे फेकू नका, तर तिला घरामध्येच ठेवा. हे सगळा कचरा घरामध्येच गोळा करा आणि तुम्ही एकदाच महिन्याचा कचरा तुम्ही नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये द्या. जर तुमच्याकडे नगरपालिकेची घंटा गाडी येत नसेल तर तुम्ही तिथं जवळचा जो पेट्रोल पंप असेल, बस स्टॉप असेल, तर तिथं डस्टबिन असतात, तर तुम्ही त्या डस्टबिनमध्ये टाका. कारण तो म्हणजे चांगल्या वेने बरोबर नगरपालिकेपर्यंत पोहोचतो आणि तो त्यांच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये किंवा जिथं त्यांचं वेस्ट मटेरियलचं एकत्रीकरण होतं, वर्गीकरण होतं, त्याच्यापासून खतं वगैरे बनवतं, तो तिथं जातो, रिसायकलला जातो. तर असं तुम्ही जर केलं तर निश्चित आपलं गाव, आपली गल्ली स्वच्छ राहील, गाव स्वच्छ राहील, आपली नदी स्वच्छ राहील, ओढे स्वच्छ राहतील आणि आपला देश स्वच्छ राहील.
4: बरोबर आहे. आता त्याचसोबत स्नेहालयामार्फत आयोजित केलेली सद्भावना सायकल रॅली होती ज्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला, तर या प्रवासाचा मुख्य उद्देश काय होता तुमचा?
3: खरं तर मी सगळ्यात पहिले गिरीश बाबा कुलकर्णी यांचं मनापासून आभार मानतो का बाबांनी मला ह्या सायकल यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे सहभाग घेण्यासाठी मदत केली किंवा मला त्यांनी याच्यामध्ये या मोहिमेमध्ये जोडून घेतलं. त्याबद्दल मी बाबांचा मनापासून आभारी आणि बाबांच्या बरोबर जी पण टीम कार्य करत होती स्नेहालयची, जी पडद्याच्या पाठीमागे होती, जी आमच्या बरोबर होती, श्यामासव सर असतील, अनेक लोक होते बरोबर. श्यामासव सर तर कंटिन्यू मुलांच्या बरोबर सायकल यात्रेमध्येच होते. बरेच लोक होते आमच्या बरोबर. त्या सगळ्यांचं खरं तर मी ऋणात आहे. आभार व्यक्त करून मी काय त्यांना हे करणार नाही, पण मी ह्या सगळ्या लोकांच्या ऋणात आहे. सद्भावना सायकल यात्रा होती ही ही खरं तर तुमच्या मराठवाड्यापासून म्हणजे नांदेडपासून तर आयल्यानगरपर्यंत 850 किलोमीटरची सायकल यात्रा होती. या सायकल यात्रेचा उद्दिष्ट सद्भावना हा होता का प्रथम मी भारतीय आहे, नंतर जात धर्म तुमचा नंतर आहे. कारण सध्याच्या हे काही अलीकडल्या काही वर्षापासून मराठवाड्यामध्ये खूप जाती जातीमध्ये समाजामध्ये विष पेरले गेलेले आहे आणि माणूस माणसाकडे माणूस म्हणून बघायला तयार नाहीये. तर गिरीश बाबांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली आणि त्यांना देश म्हणजे खरं तर त्यांना महाराष्ट्रभर करायची होती, पण काही कारणामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर न करता आल्यामुळे त्यांनी मराठवाड्याची ही सायकल यात्रा केली. तर आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन समाजामध्ये जे काही तेढ निर्माण झालेलं आहे, तर तुम्ही माणूस म्हणून माणसाकडे बघा,

0: आकारणी माझ्यासाठी खरंच एक अद्भुत होती आणि एक मला एक वेगळा अनुभव देणारी होती. आणि गिरीश बाबांनी प्रत्येक ठिकाणी गोदामय प्रतिष्ठान ट्रस्ट जे काम करतं त्या कामाचा उल्लेख केला. म्हणजे स्नेहालयाच्या बरोबर आम्ही जे काही स्वच्छता अभियान राबवतो त्याचा त्यांनी प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला, तर खूप वेगळं अनुभव होता.
1: अरे वा. आणि आता पुढे जाऊन तुम्हाला स्नेहालयासोबत काम करायला आवडेल का, आणि मग ते कशा स्वरूपाचं असेल?
0: मी स्नेहालयाने मला जर बोलवलं तर मी प्रत्येक त्यांच्या प्रत्येक इव्हेंट्समध्ये मी त्यांच्या बरोबर असणार आहे. मला जेवढं योगदान त्यांच्या बरोबर देता येईल तेवढं मी योगदान देणार आहे, कारण त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात मला. आणि मला तर प्रत्येक मुवमेंटमध्ये त्यांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये जरी मला त्यांनी बोलवलं तरी मी जेवढा वेळ मला मिळेल तेवढा वेळ मी त्यांच्याशी घालवणार आणि देणार. तो कुठलाही प्रसार असो काही असो, आता त्यांचा जो काही जो बालविवाह रोखण्याचा जो काही जी मुवमेंट आहे ती फार म्हणजे भारी आहे. आणि त्यांनी खूप अनेक सारे बालविवाह त्यांनी नगर जिल्ह्यामधले रोखलेले आहेत. खरं त्यांना महाराष्ट्रभर देशभर त्यांनी चळवळ राबवली पाहिजे. आपला महाराष्ट्र खूप सुसंस्कृत आहे, आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आता बालविवाह होतात का, तर स्नेहालय तिथे ऍक्टिव्ह झालेले, पण बाहेरच्या राज्यामध्ये बालविवाह फार मोठ्या प्रमाणात होत आहेत.
1: बरोबर.
0: तर यांना आई गोदावरी खरंच ह्या टीमला हे देव शक्ती देव. आणि ह्या भारतामध्ये स्नेहालयचं नाव बाल विवाह रोखण्यामध्ये आघाडीने घेतलं जाऊ अशी माझी प्रार्थना राहील.
1: खूप खूप धन्यवाद. आणि एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा की आता आपले जे श्रोते आपल्याला ऐकतायत तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे?
0: खरं तर मी जे श्रोते ऐकतात त्यांच्या उदंड आणि निरोगी आयुष्याची मी पहिली कामना करेल. मी आई गोदावरीच्या आणि त्र्यंबकराच्या चरणी प्रार्थना करेल का जे श्रोते ऐकतायत ते आमची ही रेडिओ नगरची टीम सर्व स्नेहालयाची आमची टीम आणि सर्वांना मी उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी मी आई गोदावरीच्या आणि त्र्यंबकराच्या चरणी प्रार्थना करेल. आणि एक आव्हान असं करेल का आपलं घर स्वच्छ राहिलं तर आपली गल्ली स्वच्छ राहील, आपली गल्ली स्वच्छ राहिली तर आपला एरिया स्वच्छ राहील, आपला एरिया स्वच्छ राहिला तर आपलं शहर स्वच्छ राहील, आपला तालुका स्वच्छ राहील, आपला जिल्हा स्वच्छ राहील आणि आपला देश स्वच्छ राहील. आणि देश स्वच्छ राहिला तर आपण जगामध्ये आपला एक डंका असेल. आपण खरं तर डॉक्टर राजेंद्र सिंगांच्या बरोबर मी काम करतो, वॉटरमॅन ऑफ इंडिया आहे ते. फार मोठी व्यक्ती खरं तर मी झालं त्यांचं नाव घेणं. त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांचा एक नारा आहे, त्यांचं एक म्हणणं आहे, आपल्या भारतामध्ये नीर नदी आणि नारी. नीर म्हणजे पाणी, नारी आणि नदी या यांचा जोपर्यंत सन्मान होत होता तोपर्यंत आपण जगाचे नारायण होतो.
1: बरोबर.
0: पण आता ना पाण्याचा सन्मान होतो, ना नारीचा सन्मान होतो, ना नदीचा सन्मान होतो. तिन्ही गोष्टीकडे आपण उपभोगाचे साधन म्हणून बघतो आणि तिघांनाही आपण उपभोगतो. खरं तर हे चुकीचं आहे. आपण नारीला नदीला आणि नीरला उपभोगाचं साधन न समजून तिची पूजा केली तर आपण पुन्हा एकदा जगाचे नारायण होऊ, असं डॉक्टर राजेंद्र सिंगांचं मला वाक्य आठवतं. तर आपण नीर नदी नारीचा सन्मान करूया.
1: खरंच खरंच तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं सर, आणि खूप खूप धन्यवाद आदिनाथजी तुमच्याशी गप्पा मारून आज खूप काही शिकायला मिळालंय, रादर दॅन मला सुद्धा आणि श्रोत्यांना सुद्धा. आपण नेहमी म्हणतोय की नदी ही आपली माता आहे, पण ती माता स्वच्छ ठेवण्यासाठी जी मुलाची माया लागते ना, तर ती तुमच्या कार्यातून आम्हाला आज दिसली आहे. तुमच्या या मोहिमेमध्ये आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलण्यासाठी सज्ज आहोत आणि नक्की प्रयत्न करू. आज तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. थँक्यू.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित उडान प्रकल्प व मुक्त वाहिनी हा प्रकल्प राबव येत आहे. आज आपल्या सोबत असणार आहे स्नेहालय संचलित मुक्त वाहिनी व उडान प्रकल्पाच्या समुपदेशिका निशा वाघ मॅडम. समाजातील वंचित, गरजू आणि संकटग्रस्त व्यक्तींसोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव, समुपदेशनाचे महत्व आणि या क्षेत्रातील त्यांचा प्रेरणादायी प्रवास याविषयी आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. मॅडम, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
3: नमस्कार मॅडम. मॅडम, आपण आपल्या स्नेहालयाच्या उडान प्रकल्पामध्ये तसंच मुक्त वाहिनी प्रकल्पामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलात?
4: सुरुवातीला त्यानंतर आम्हाला शिक्षकांनी या ठिकाणी रेफर केलं काम जे एका शिक्षकांनी, तर एक महिन्यांनी या ठिकाणी प्लेसमेंट केल्यानंतर मला संस्थेची कामकाजाची ओळख झाली आणि जे काही काम चालत संस्थेच्या माध्यमातून तर त्याबद्दल म्हणजे प्रभावित झाली. म्हणजे वेगवेगळ्या असे प्रकल्प आहे, तर बालकांच्या महिला त्याच्याकडे सुरक्षिततेसाठी काम आणि उपक्रम राबवले जातात. जे काही कल्याणकारी काम आहे संस्थे, तर त्या त्यातून माझ्या मनात म्हणजे अशी भावना निर्माण झाली की मी देखील या ठिकाणी काम केलं पाहिजे महिलांसाठी, मुलांसाठी. तर त्या अनुषंगाने मी इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यातून माझ्या स्नेहालय उडान प्रकल्पामध्ये सिलेक्शन झालं आणि गेल्या एक वर्षापासून मी समुपदेशक पदावर कार्यरत आहे स्नेहालयमध्ये.
2: उडान प्रकल्प किंवा मुक्त वाहिनी प्रकल्पाचं नेमकं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे?
4: मुक्त वाहिनीचं ध्येय आहे की 2047 पर्यंत आपल्याला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बाल अत्याचार मुक्त करायचा आहे. आणि तसंच उडान प्रकल्प हा बाल विवाह निर्मूलनासाठी काम करतो आणि त्याच्या माध्यमातून 2047 पर्यंत आपल्याला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बाल विवाह मुक्त करायचा आहे.
2: अच्छा, आणि या प्रकल्पात समुपदेशक म्हणून तुमची भूमिका नेमकं काय आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत?
4: भूमिका माझी अशी आहे की उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आपण बालविवाह रोखण्यासाठी काम करतो. जसं की संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपण 75% प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करत असतो, तर त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे कार्यशाळा देतो. जसे की स्त्रियांची महिलांची असतील, अंगणवाडी सेविका असतील, ग्रामसेवक असतील, या सर्वांचे कार्यशाळा घेतो आणि जनजागृती करतो. यामध्ये फक्त समुपदेशक म्हणून नाही तर मी एक रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा काम करते. जसं की संपूर्ण जिल्हाभरामध्ये जेवढ्या 1100 शाळा आहेत, तर त्या माध्यमिक शाळांमध्ये जाऊन आम्ही चर्चासत्र आयोजित करतो. तसंच अवेअरनेस प्रोग्राम घेतो. किशोरवयीन मुला मुलींमध्ये ज्या जागृतीची आवश्यकता आहे, जे विषय पोहोचवण्याची आवश्यकता आहे, जसं की बालविवाह काय आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा काय आहे, बालविवाहाचे दुष्परिणाम जे काही मुलीच्या भविष्यावर होतात, त्याचे गंभीर जे परिणाम आहेत ते काय आहेत, त्या सर्व गोष्टींची आम्ही त्यांना माहिती देत असतो. आणि तसंच जे काही स्टेक होल्डर्स आहेत गाव पातळीवरील, मध्ये ग्रामसेवक असो, सीआरपी महिला असो, किंवा जे बायकांशी निगडीत असलेले जे काही घटक आहेत, तर त्यांचा आम्ही तालुका स्तरावर मोठमोठ्या कार्यशाळा घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्या बालकांप्रती काय असायला पाहिजे, बालविवाह निर्मूलन विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. तसंच बालविवाह संदर्भात ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची भूमिका काय आहे, तसंच ग्रामसेवकांची भूमिका काय आहे, हे आम्ही त्यांना समजावून सांगत असतो. आणि सोबतच समुपदेशक म्हणून जसं तुम्ही मला प्रश्न विचारला, तर आपण ज्या काही बालविवाहाशी निगडीत असलेल्या मुली आहेत, ज्यांचा बालविवाह रोखला गेलेला आहे, ज्या पीडित मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाही किंवा ज्याचा बालविवाह भविष्यामध्ये घडू शकतो किंवा होऊ शकतो अशा पीडित मुलींसोबत आपण काम करतो, तर मग त्यांचे प्रत्येक दिवसाला समुपदेशन सत्राचे आपण नियोजन करत असतो आणि त्यानुसार मुलींच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, ज्यांचा बालविवाह रोखला गेला आहे त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, समाजामध्ये त्यांना कशी वागणूक मिळते, म्हणजे एकंदरीत सर्वांगीण परिस्थिती आपण समजून घेतो, जसे की तिच्या कुटुंबामध्ये तिला कशी वागणूक मिळते, सामाजिक जीवनामध्ये वावरताना लोकांकडून तिच्याकडे कशा नजरेने बघितले जाते, तर या सगळ्या गोष्टी तिच्याकडून समजून घेऊन तिच्या समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर आम्ही उपाययोजना करत असतो मॅडम.
2: अच्छा, तर मॅडम आपल्या इथे उडान प्रकल्प किंवा मुक्तवाहिनी प्रकल्प दोन्ही तुम्ही हाताळतायत, तर साधारणतः महिलांच्या किंवा लाभार्थ्यांच्या समस्या साधारणपणे कशा असतात, कोणत्या प्रकारच्या असतात, कोणत्या केसेस तुमच्याकडे येतात?
4: आता जर बालविवाह म्हटला तर स्पेसिफिक बालविवाहाच्या केसेस असतात आणि या मुलींच्या काय अडचणी असतात की वेगवेगळ्या कारण आम्ही अभ्यास करून लक्षात घेतले आहेत की का होतात बालविवाह. आर्थिक परिस्थिती नसते कुटुंबाची, त्यामुळे लोक मुलींचं लग्न लावून देणं किंवा जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा शिक्षणाची अडचण आहे, जसं की मुलगी शिक्षणाचा प्रवाह नाही, शाळा बाह्य आहे कारण की ते शिकवण्याची पालकांची मानसिक नसते किंवा परिस्थिती नसते, त्यामुळे ती शिक्षण घेत नाही, रिकामी बसते, त्यामुळे तिचं लग्न होऊ शकतं. त्यानंतर मुलींचा अनेक प्रश्न असतात किशोर अवस्थेमध्ये, तर पालक रागाच्या भरामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी सुद्धा मुलींचं लग्न लावून देतात आणि अशा अनेक अडचणी बालविवाहाच्या आणि कारण लक्षात आलेली आहेत. मुक्तीवाहिनीचं जर आपण बघितलं तर अनेक परिस्थितीमध्ये मुली आम्हाला सापडतात, मुली असो मुलं असो 18 वर्षाखाली, जे रागाच्या भरामध्ये घराच्या पळून आलेले असतात किंवा काहींना शैक्षणिक मदत हवी असते किंवा काहींना इमोशनल सपोर्ट आणि गायडन्सच्या केसेस असतात किंवा शेल्टरच्या केसेस असतात, अनाथ घर असलेली बाळ, काळजी आणि संरक्षणाची बाळ, असे सुद्धा आम्ही ते त्यांच्या अडचणी दिसून येतात.
2: तर मॅडम साधारणतः हे अशा समस्या महिलांमध्ये किंवा लाभार्थ्यांमध्ये येतात, परंतु त्यांना त्या प्रोसेसिंग मधून त्या कंडिशन मधून त्यांना बाहेर काढताना तुम्हाला किती कालावधी लागतो?
4: तरी केस वाईज असतं, म्हणजे काही ठिकाणी एका दिवसातही म्हणजे मुलं स्टेबल होतात, आपण त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत काम करतो, त्यांचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो आणि त्या परिस्थितीतून आपण एका चर्चेनंतर सुद्धा बाहेर काढू शकतो कारण की ती परिस्थिती एवढी गंभीर नसते. परंतु काही केसेस अशा असतात की ते अतिशय क्रिटिकल असतात, म्हणजे त्यांच्यावर वारंवार वारंवार चर्चा करावी लागते, वारंवार त्यांच्यासोबत बोलावं लागतं आणि अशात महिने दोन महिने सुद्धा सत्र घेऊन आपण त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढू शकतो, म्हणजे असा वेळ लागलेला आहे.
2: तर मॅडम आपल्या समुपदेशनामुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल तुम्हाला आठवतोय का?
4: म्हणजे असे तर बरेच केसेस आहेत, परंतु सर्वच केसेस क्रिटिकल नसतात, काही चर्चे दरम्यान किंवा बोलण्यातून काही कौटुंबिक वाद असतील किंवा पालक बालक संबंध असतील किंवा ताणतणावामध्ये असलेले बालक असतील तर त्यांना काही वेळा समजावून ते स्टेबल होतात किंवा समजावून सांगितल्यानंतर ती योग्य परिस्थिती असते. परंतु जर आपण बघितलं तर काही क्रिटिकल याच्यातून आलेल्या मुली असतात, जसं की बालविवाह झालेला आहे, पीडित मुली आहे, तर मला एक केस आठवते आपल्याला सांगावीशी वाटते जी मला कायम आठवणीत राहील. तर अशी एक केस होती की म्हणजे त्या मुलीचा बालविवाह झालेला होता, तिचे वडील मयत होते आणि आई त्या मुलीला लहानपणी सोडून गेलेली होती, तर अशात त्या मुलीची जबाबदारी तर त्या मुलीची आई लहानपणीच तिला सोडून गेलेली होती आणि अशातच तिची जबाबदारी पूर्णपणे तिच्या आजी आजोबा मावशी काका यांच्यावर आली. तर यामध्ये काय झालं की म्हणजे आता आपले पालक ज्या पद्धतीने आपला सांभाळतात तसं ते रिलेटिव्हचं नसतं, म्हणजे मुलगी वयात आली ती 13-14 वर्षाची झाली असेल तेव्हा तिचं लग्न लावून देण्यात आलं लहानपणी, आणि ह्या बालविवाहाचा तिच्या आयुष्यावर इतका गंभीर परिणाम झाला आहे म्हणजे ती एवढ्या ट्रोमामध्ये आहे, म्हणजे लहानपणापासून तिला जे जे काही सहन करावं लागलं त्या सगळ्या गोष्टी तिने आपल्यापर्यंत मांडल्या. म्हणजे ती सुरुवातीला आम्हाला कशा अवस्थेत मिळाली, ती पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेली, ती कोणाशीही एक शब्दही बोलत नाही, ती आपल्या भावना कोणाजवळ मांडत नाही, ती फक्त म्हणजे असं जिवंत मृत शरीर सारखं तिची अवस्था होती. आणि अशा ती आम्हाला भेटली तर आम्ही तिच्यासोबत वारंवार चर्चा करतोय, बोलतोय, पण ती कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीये. त्यासाठी तिला स्टेबल केलं, तिला काही दिवस आपल्या शेल्टर देण्यात आलं, संस्थेमध्ये ठेवलं आणि वारंवार समुपदेशन केलं आणि मुलीला आपल्या विश्वासात घेण्यात आलं. आणि तेव्हा ती कुठेतरी व्यक्त व्हायला तिने सुरुवात केली. आणि तिने जेव्हा ती तिची स्टोरी सांगितली, ते तिची आयुष्याची कथा होती, तर ती एवढी गंभीर होती की समोर ऐकणाऱ्याच्या पण डोळ्यात अश्रू येतील, अंगाला काटे येतील, अशी तिची संपूर्ण याच्यातून ती आलेली होती. आणि यामध्ये तिचं लहानपणी लग्न करण्यात आलेलं होतं आणि म्हणजे पळजबरीने ते लग्न झालेलं होतं. तिला शिक्षणाची आवड होती, परंतु तिचं शिक्षण करू देण्यात आलं नाही. लहानपणापासून तिला बालकामगार म्हणून कामं लावण्यात आली, वेगवेगळे तिला शेतातली कामं, घरातली कामं, मानसिक छळ, मारहाण या सगळ्या गोष्टी तिच्यावर लहानपणापासूनच होत होत्या. परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्यावर ती परिस्थिती आली, म्हणजेच जेव्हा तिचा बालविवाह झाला, आता तिने समजून घेतलं की हेच आपलं आयुष्य आहे, आता पूर्ण आयुष्य आपल्याला इथंच काढावं लागेल. नवरा देखील मारहाण करत होता, सासूचे तोंडे, सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर, अशा अनेक तिला म्हणजे घरात यात्रेतून त्या वेळी जावं लागत होत. आणि काही दिवसानंतर परत इथेच तिचं हे संपलं नाही, तर काही दिवसानंतर परत तिला माहित पडलं, म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं आहे तर त्या व्यक्तीचं पहिलेच लग्न झालेलं होतं आणि त्या महिलेकडून त्याला एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा होती. आणि एक दिवस ती बाई तिच्या जवळ येऊन तिला शिवीगाळ करायला लागली, मारायला लागली आणि बोलायला लागली की तो माझा नवरा आहे, तुम्ही बघा. तिला त्याच वेळी रात्रीच्या वेळी तिला घराच्या बाहेर हाकलत दिलं, इकडे मावशी काका तिला घ्यायला तयार नाही आणि इकडे सासू सासरे घ्यायला तयार नाही. तर ती त्या एका खोलीमध्ये तिने म्हणजे तिला एक लहान बाळ सुद्धा होत, म्हणजे जेव्हा ती 14 वर्षाची होती तेव्हा तिला एक मुलगा मुलाला तिने जन्म दिलेला होता आणि त्यावेळी तिचं सांभाळ करण्यासाठी कोणीच नव्हतं. तर ती मुलगी म्हणजे घराघरातून भीक मागून आणायची आणि तिच्या मुलाचं त्याच्यातून त्याला खाऊ घालायची, ती स्वतः त्याच्यावर जगत होती. अशी तिने कसे तरी दिवस काढले. सासू सासरे तिच्याकडे लक्ष देत नव्हते, म्हणजे राहायला तर खोली दिली होती तिच्या राहण्यासाठी, परंतु नवरा हा त्याची जी पहिली बाई होती तर तो तिच्यासोबतच राहत होता. तर अशी एकंदरीत ती परिस्थिती होती. तिथून परत मावशी काकांनी तिला ते परिस्थितीतून आणलं. परत तिला 5 लाखामध्ये म्हणजे काही दिवस ठेवल्यानंतर मुलगा हा तिच्या नवराने तिच्याकडून हिसकावून घेतला आणि ती काही दिवस काकांकडे राहिली आणि काकांनी परत तिचं 5 लाखांमध्ये तिला कर्नाटकला विकून दिलं. बरोबर, हो. आणि याच्यातून म्हणजे तिचं दुसरं लग्न झालं एका प्रकारे. परंतु दुसरं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या मुलीचं परिस्थिती एवढी वाईट होती की जो तिचा नवरा होता त्याच्या ऑलरेडी 3 लग्न झालेली होती आणि त्याला 3 मुलं सुद्धा होती मोठी मोठी. तर तो सुद्धा तिला म्हणजे प्रेमाने वागवत नव्हता. तिने मुलीने समजून घेतलं की हीच माझी परिस्थिती आहे, आता इथंच माझं आयुष्य जाणार आहे. परंतु तिथं तिला प्रत्येक दिवस हा नरक सारखा वाटत होता. नवरा अमानुष मारहाण करायचा, म्हणजे तिने जेव्हा ते सगळ्या गोष्टी दाखवल्या, ते फोटोज दाखवले जे मारहाण केलेले होते, तर ते सगळी परिस्थिती बघून म्हणजे कोणाच्याही अंगाला काटे येतील आणि एवढी भयानक परिस्थितीतून तिला बाहेर काढणं सोपं नव्हतं. म्हणजे तिने खूप तिच्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचे जे दुःख सहन केलं होतं तर त्याच्यातून तिला कसं बाहेर काढावं हा खूप मोठा प्रश्न होता. तर याच्यातून आम्ही सर्व टीमने तिच्यासोबत संवाद साधला, तिच्यासोबत वारंवार चर्चासत्र आयोजित केले, तिला व्यक्त होण्यासाठी वातावरण निर्माण करून दिलं आणि त्याच्यातून जे ज्या लोकांनी तिच्यावर एवढा मोठा अत्याचार केलेला होता, म्हणजे ज्यांच्यामुळे तिला तिच्यावर ही सर्व परिस्थिती आली होती, त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने उपभोक्ता गुन्हा लागतो तर तो तिच्या नवऱ्यावर सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. अशी ही एकंदरीत गोष्ट आहे, जी परिस्थिती आहे. म्हणजे मी अशी केस कधीच बघितली नव्हती. पहिलेच तर म्हणजे बरेच केसेस येतात, परंतु ही खूप आगळी वेगळी होती. तर अशी ही एक स्टोरी आहे जी माझ्या कायम लक्षात राहील.
3: तर मॅडम आता ती सध्या मुलगी कुठे आहे?
4: हा तर मुलीला आपण सध्या स्नेहालयामध्ये ठेवले आहे. मुलीला शेल्टर दिले आहे. ती सुरक्षित आहे. जे काही तिचं वातावरण होतं आता ती सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहे. आता तिचं पुनर्वसनचं आपण दृष्टिकोनातून काम करत आहोत. जसं तिला आपण स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभा करू शकतो, पूर्णपणे सक्षम ती कशी होईल यावर तिचं काम चालले आहे.
3: अच्छा. तर मॅडम जसं की तुम्ही म्हणता ही सगळ्यात जास्त क्रिटिकल केस होती तुमच्याकडे, तर तुमच्या मते एखाद्या खचलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज कशाची असते? सल्ल्याची, आधाराची, का फक्त कोणीतरी आपलं ऐकून घेण्याची? असं काहींना असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं त्या केस मध्ये?
4: म्हणजे सर्वात पहिले तर आपल्या मुलींची गरज. तर त्यांचा प्रश्न असा असतो की आम्हाला कोणी समजूनच घेत नाही, आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही. आणि त्या अशा परिस्थितीत आलेले असतात. म्हणजे आमच्याकडे जे आहेत तर त्या लव अफेअरच्या जास्त केसेस असतात. कारण किशोर अवस्थेमध्ये मुलींमध्ये ते बदल होत असतात आणि त्याच्यातून या खूप मोठ्या प्रमाणात केसेस येतात. आणि याच्यातून पालक बालक संबंध जे आहेत, म्हणजे फॅमिली रिलेशन याच्यातून दिसून येते. आणि मुलींच्या अशा अडचणी असतात की आम्हाला कोणी समजूनच घेत नाही, आमचं कोणी ऐकूनच घेत नाही, आमच्या भावना काय आहेत तेच कोणी जाणून घेत नाही. तर मुलींना त्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे आम्ही तुमचे मोठ्या बहिणीसारखे आहोत, तर तुम्ही व्यक्त व्हा, तुमच्या मनातले काय अडचणी आहेत, तुमच्या जे काही मनातलं काय वादळ आहे तर ते पूर्णपणे तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमच्या मनात तुम्हाला काय वाटतं तर त्यांना व्यक्त होण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करून देणं खूप गरजेचं असतं मॅडम.
3: तर मॅडम असे बरेच केसेस तुमच्याकडे आल्यात, परंतु जेव्हा एखादी महिला किंवा लाभार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे आणि ते पाहून मग तुम्हाला काय वाटतंय?
4: ते पाहून आता म्हणजे तेच खरं सक्सेस असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण पहिले बालक केंद्रीय आपलं काम असतं, म्हणजे जे आपण समाजसेवेचं काम करत आहोत, समाज कल्याणाचं काम करत आहोत, जो आपला उद्देश आहे की प्रत्येक मुलीने सन्मानाने जगलं पाहिजे, प्रत्येकाच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, प्रत्येकाने आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. आणि जर असं होत असेल किंवा अशा केसेस मध्ये जर सक्सेस भेटत असेल तर ते पाहून खूप म्हणजे आनंद होतो आणि मनाला समाधान सुद्धा वाटतं.
3: मॅडम कुटुंबियांशी समन्वय साधताना आणि समुपदेशन करताना कोणत्या बाबी विशेष महत्वाच्या ठरतात?
4: कुटुंबाशी आपण संवाद साधतो. म्हणजे आता जे आपण मी तुमच्याशी बोलली की पालकांमध्ये मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहे आणि या फॅमिली म्हणजे या विषयावर काम करत असताना सर्वात पहिले पालकांसोबत संवाद साधणे, त्यांचे चर्चासत्र घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. आणि आम्ही फक्त बालविवाह निर्मूलन करतोय म्हणजे जसं अधिकाऱ्यांसारखं काम करत नाही, आम्ही पूर्ण फॅमिलीशी अप्रोच होतो मुलीच्या पुनर्वसनासाठी. आम्ही फॅमिलीला विश्वासात घेतो की काय अडचण होती, काय परिस्थिती होती ज्याच्यामुळे तुम्ही लग्न करायला तयार झाले. मग पालकांचे अनेक प्रश्न येतात आमच्याकडे की नाही परिस्थिती नाही तर माझ्यामध्ये मुलगी सुरक्षित नाही, शाळेमध्ये मुलगी सुरक्षित नाही. तर अशा परिस्थितीत जे काही समाजामध्ये घटना घडत आहेत तर ते आमच्या मुलीसोबत घडायला नको, त्यामुळे आम्ही मुलीचं लग्न लावून देत आहोत असे त्यांचे प्रश्न अनेक येतात. यावेळी त्यांच्यासोबत योग्य समज देणे, त्यांना कायदेविषयक माहिती समजावून सांगणे किंवा पर्याय शोधणे, म्हणजे जे काही ते लग्न करून देत आहेत तर तोच शेवटचा पर्याय नसून त्याच्या व्यतिरिक्त इतर आपण पर्याय शोधू शकतो, परंतु लग्न करून देणे हा शेवटचा पर्याय नाही हे त्यांना आम्ही समजावून सांगत असतो. जेव्हा आम्ही गृहप्रवेश करतो किंवा पालकांना आम्ही ऑफिसला बोलवतो तर त्यावेळी आमचे सर्व टीम एकासोबत या पद्धतीने अप्रोच होत असते.
3: अच्छा. तर मॅडम या सर्व कामामध्ये पोलीस ठाणे म्हणा किंवा अनेक जिल्हा विधी सेवा म्हणा या प्राधिकरणामध्ये तुम्हाला विशेष मदत मिळते का यांची आपल्या?
4: येस मॅम, जास्त करून आम्ही बालकांसोबत काम करतोय तर त्यासाठी आपला CWC चा रोल महत्वाचा आहे. त्यामध्ये बाल कल्याण समिती आहे, बालकांच्या संबंधित निर्णय घेण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. आणि कोणत्याही मुलीचा जर बालविवाह थांबवला आहे किंवा बालविवाहासंदर्भात खाली आली आहे किंवा बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे तर आपण तिला बाल कल्याण समितीला हजर करून त्या बालकांच्या हिताचे निर्णय काय आहेत तर ते बाल कल्याण समितीची योग्य पद्धतीने घेऊ शकते. तर त्यांची एक मोठ्या प्रमाणे मदत आपल्या कामात होते. तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल किंवा काही केसेसमध्ये जेव्हा बालविवाह झालेला असतो तेव्हा पोलिसांची मदत सुद्धा आपल्याला FIR करण्यासाठी घ्यावी लागत असते. तर अशा सर्व शासकीय यंत्रणांशी जुळून आजचं काम चालतं.
2: अच्छा, तर मॅडम या कामामध्ये असं निवासी आणि अनिवासी प्रकरण हाताळताना तुम्हाला कोणते वेगळे पण जाणवते?
4: वेगळे पण म्हणजे आता मला खूप मोठा म्हणजे आता हा माझा कॉलेज नंतरचा पहिला जॉब आहे आणि यामध्ये या कामामध्ये मला खूप सारे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आणि जेव्हा इतरांचे काम बघते आणि स्वतःचे काम बघते तर त्यामध्ये मला माझे काम खूप वेगळे वाटते कारण की त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आम्ही कामं हाताळत असतो. जसं की मल्टी टास्किंग असेल म्हणजे सर्व टीमच मिळून आम्ही संघटित होऊन काम करतो. तर त्यामध्ये फील्डवर जाण्यापासून तर ऑफिस पर्यंत तर शासकीय यंत्रणांपासून तर अशासकीय यंत्रणांपर्यंत आम्ही पूर्णपणे रॅपो बिल्डअप केलेला आहे. व्हॉलेंटियरच्या माध्यमातून आम्ही काम करतो. तसंच पोलीस असेल, DCPU असेल, CWC असेल या सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करतो. आणि त्याच पद्धतीने जे काही आहे गाव पातळीपर्यंत असं संबंध येतो म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक पालकांशी आम्ही संवाद साधू शकतो. हे खूप मोठं वेगळं पण आहे आणि खूप मोठा अनुभव या ठिकाणी येतोय कारण की जिल्हा पातळीवरील CEO असतील तर ग्राम पातळीवरील ग्रामसेवक यांच्यापर्यंत आमचं काम आहे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा अनुभव येतो.
2: अच्छा मॅडम, जसं की तुम्ही अनिवासी किंवा निवासी प्रकरणे सुद्धा तुम्ही हाताळतात, त्याचबरोबर बालविवाहाचे केसेस वगैरे सुद्धा असतात, हे सर्व काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? त्या तुम्ही कशा सॉल्व्ह केल्या? एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: मेन म्हणजे आता जे आहे प्रसंग आणि कधी कधी चाइल्ड मॅरेजच्या केसेस येतात म्हणजे कधी ते 8 दिवसांच्या पहिले सांगतात, 2-3 दिवसांच्या पहिले सांगतात. तर असे इमर्जन्सी केसेस असतात तर त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही पहिले तिथल्या यंत्रणांना कामाला लावतो. परंतु काही वेळा अशी परिस्थिती असते की आताच लग्न 1-2 तासांनी होत आहे आणि अशा इमर्जन्सी केसेस कशा हाताळाव्या त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम त्यामध्ये ऑन द स्पॉट जाऊन सुद्धा आम्ही लग्न थांबवत असतो आणि अशा वेळी खूप वाईट अनुभव येतात आणि अशाच एक अनुभव आहे संपूर्ण टीम आमची ज्या ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी लग्न होणार आहे मुलीचं, एका तासामध्ये लग्न लागणार आहे असा आम्हाला फोन आला आणि संपूर्ण टीम त्या ठिकाणी लग्न थांबवण्यासाठी गेली. परंतु तेथील लोक जे होते तर ते खूप अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये होते म्हणजे आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत आहोत परंतु ते अंगावर धावून येण्यासारखे मध्ये काय करावं. परंतु जे टीम लीडर असतात तर त्यांनी अतिशय चांगली भूमिका यामध्ये घेतली, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, इतर जे काही स्थानिक यंत्रणा आहेत त्यांची मदत घेऊन ते योग्य पद्धतीने त्यांना समज देऊन ती केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक ठिकाणी आम्हाला म्हणजे येत असतात वेगवेगळे प्रसंग जेव्हा गावामध्ये जेव्हा बालविवाह थांबवण्यासाठी जातो आणि त्यांना माहिती होतं की बालविवाह थांबवण्यासाठी आले तर लोक खूप अग्रेसिव्ह असतात यामध्ये.
2: अच्छा, तर मॅडम या कामामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल झाले आहेत?
4: याच्यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत म्हणजे आता प्रोफेशनल जे आपण अनुभवातून शिकतो म्हणजे माझं जसं MSW झालं आहे फील्डवर सुद्धा आम्ही काम केलं आहे आणि थिओरिटिकल सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं पण जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करतो आणि प्रत्यक्ष ते कसं काम करावं, प्रशासनाशी कसं संवाद साधावा आणि आपलं कम्युनिकेशन स्किल कसं वाढवलं पाहिजे हे या कामातून माझ्या लक्षात आलेलं आहे आणि ते गोष्टी खूप स्किल डेव्हलप झाल्या आहेत. आता स्टेज पर्यंत जाऊन सुद्धा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकते, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊ शकते आणि याच्यातून मला वैयक्तिक जीवनात खूप मोठं समाधान मिळते की मी बालकांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी काहीतरी करते, काहीतरी काम करते आणि माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं तरी या गोष्टीचं मला खूप समाधान आहे.
2: नक्कीच मॅडम,
3: तर मॅडम आपण जे काही केसेस हँडल करतात ते, परंतु त्यांचा फीडबॅक घेत आहे का? त्यांना गृह भेट वगैरे कधी आणि केव्हा करता?
4: हो नक्कीच, म्हणजे आपलं जसं इंटरव्हेन्शनचं काम आहे तसं जसं अवेअरनेसचं काम आहे, आपण 75% जसं तुम्हाला सांगितलं आम्ही जनजागृतीवर भर देतो आणि या गोष्टी घडूच नाही, म्हणजे बाल अत्याचाराच्या घटना आहेत, बालविवाहाच्या घटना आहेत, ते घडूच नाही याच्यासाठी काय करू शकतो हे तर तुम्हाला सांगितले, परंतु सोबतच आम्ही मुलीचं जे पुनर्वसन आहे तर त्याच्यावर खूप मोठा काम चालतं प्रकल्पाचं. तर पुनर्वसनसाठी सुद्धा आम्ही मुलीचा वारंवार फॉलोअप घेणे, म्हणजे तिचं लग्न तर लावून दिलं नाही ना, ती सामाजिक जीवनामध्ये वावरताना सुरक्षित आहे का, ती कुटुंबामध्ये सुरक्षित आहे का, तिला काही मानसिक त्रास वगैरे होतोय का, या सगळ्या गोष्टींचा आम्ही कॉलद्वारे फॉलोअप घेतो. त्यांचं समुपदेशन सत्र आयोजित करतो, समुपदेशन सेवा देतो आणि समुपदेशनच्या माध्यमातून तिच्या अडचणी समस्या जाणून घेतो. या सगळ्या गोष्टी फॉलोअप मध्ये करत असतो आणि फॉलोअप घेतल्यानंतर आम्हाला समजतं की कोणती मुलगी सुरक्षित आहे किंवा नाही आणि तिच्यावर काही काम करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतो.
3: अच्छा, लाभार्थ्याचे मूल्यमापन आणि धोका विश्लेषण तुम्ही कशा पद्धतीने करताय?
4: सर्वप्रथम तर म्हणजे आता जसं तुम्हाला सांगितलं कॉलद्वारे फॉलोअप घेतला जातो, परंतु कॉलवर जेव्हा मॅडम बोलतात तर ते फोटो सुद्धा बोलू शकतात, मोठे चान्सेस असतात की मुलगी आहे, घरीच आहे, शाळेत गेली आहे, व्यवस्थित

0: जायचा असतो की ती मुलगी शिक्षण घेत आहे का, तिच्यामध्ये काय बदल झाले आहेत, ती सुरक्षित आहे का, तिचं लग्न झालं, या पद्धतीने पीडब्ल्यूसी ला ते प्रगती अहवाल देतात आणि त्यांचा सुद्धा आम्ही फॉलोअप घेत असतो. मग त्याच्यातून आम्हाला कळत धोका विश्लेषण करतो की मुलगी खरंच सुरक्षित आहे किंवा नाही. आणि काही वेळा आपण जेव्हा ते पालक तयार असतात येण्यासाठी तर तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि चर्चेतून आम्हाला समजतं किंवा मुलीला विश्वासात घेऊन तिला सुद्धा विचारणा केली जाते की तिला कुठल्या प्रकारचा धोका आहे का, किंवा तू काही अडचणींचा सामना करते आहे का, कुठली अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत चर्चा करून ती पूर्णपणे व्यक्त होत असते.
1: अच्छा, तर मॅडम एखाद्याशी आपल्या उडान प्रकल्पामधील किंवा मुक्तवाहिनी प्रकल्पामधील एखादी सक्सेस स्टोरी आठवते का तुम्हाला, एखादा मुलगी किंवा लाभार्थी सक्सेस झालेली आहे?
0: त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं की बालविवाहाची केस होती लग्न झाल्यानंतर तिचं कशा पद्धतीने झालं आणि तिच्यावर कशा प्रकारे आम्ही काम केलं तर ते एक शॉर्ट तुम्हाला सांगितलं. मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून मी असे बरेच खूप आहेत. त्यातून मला एक आठवते एक पोक्सोची केस होती, म्हणजे मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून तेव्हा आपला पोक्सोसाठीचा स्पेशल कुठलाही प्रकल्प नव्हता, मुक्तीवाहिनीच्या अंतर्गत आपण ती केस हाताळली होती आणि त्यावेळेस मी त्या मुलीचे जेव्हा समुपदेशन केले, जेव्हा तिच्याशी चर्चा केली तर तेव्हा ती पूर्णपणे व्यक्त होत नव्हती आणि त्यासाठी मला खूप कालावधी लागला तिच्याशी बोलण्यासाठी, तिला व्यक्त करण्यासाठी. तर केस अशी होती की मुलीवर ज्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्याच्यातून मुलगी फक्त 11 वर्षाची होती परंतु ती 5 महिन्याची गरोदर होती आणि ही खूप क्रिटिकल आणि खूप भयानक परिस्थिती त्या मुलीची होती. तिचे पालक अतिशय अशिक्षित, म्हणजे त्यांना जास्त कुठल्याच गोष्टीची समज नाही, त्यांना कायदे कानून काय असतात, कोर्ट काय असतं, पोलीस स्टेशन काय असतं या कुठल्याही गोष्टीबद्दल माहित नाही, परंतु आपल्या टीमने त्यांना पूर्णपणे सहकार्य करून टीमच्या माध्यमातून त्या केसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना योग्य ती कायदेविषयक जी मदत मिळते तर त्याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन केलं आणि मुलीचं जेव्हा समुपदेशन केलं तर तेव्हा बिलकुल परिस्थिती नव्हती. तर आताची जी तिची परिस्थिती आहे ती मुलगी सध्या स्टेबल आहे आणि योग्य पद्धतीने ती आपलं शिक्षण पूर्ण करत आहे, तिचा वारंवार फॉलोअप घेऊन तिच्या पुनर्वसनचं काम सुद्धा सुरू आहे.
1: खूप छान मॅडम. आता तुमच्या मते समाजात कोणते बदल होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते?
0: समाजामध्ये म्हणजे आता जर आपण बघितलं तर आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे, अनेक परिस्थिती म्हणजे जी आधीची परिस्थिती होती पहिले खूप मोठ्या प्रमाणात ज्या जातक प्रथा होत्या, महिलांसाठीचे जे बंधनं होते ते कुठंतरी कमी झाले आहे, परंतु जेव्हा आम्ही फील्डवर काम करतो प्रत्यक्षात जेव्हा परिस्थिती बघतो तर तेव्हा समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी, म्हणजे जसं की बालविवाह सारख्या अजूनही काही प्रथा आहेत ज्याच्यामुळे जे मुलींचं आयुष्य आहे ते भविष्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की शिक्षणानेच समाजामध्ये बदल घडू शकतो आणि अशा मुलींचा जेव्हा आपण बघतो तर पहिल्याला आमच्याकडे 40 ते 45 केसेस आलेल्या असतात बालविवाहाच्या, तर इतक्या मोठ्या प्रमाणात समाजामध्ये बालविवाह चालला आहे, तर हा त्या मुलीचा जे काही ती भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी तिचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी न करता तिचा लहानपणी लग्न लावून तिला अनेक अडचणींमध्ये टाकणे, तिला परत जे काही भविष्यात तिला जे गंभीर परिणाम भोगायचे आहेत त्यासाठी आपण तिला प्रवृत्त करत आहोत. तिला कुठलीही समज नसते कारण ती 18 वर्ष पूर्ण झालेली नसते आणि हे खूप मोठे असे प्रश्न समाजामध्ये आहेत, तर ते कुठेतरी कमी झाले पाहिजेत, त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, तेच मी सांगेन.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम आपल्या मुक्तवाहिनी प्रकल्प आणि उडान प्रकल्पामध्ये तुम्ही काम करत आहोत तर एकंदरीत तुमचा अनुभव काय?
0: माझा अनुभव तर मी सांगितलाच आहे, म्हणजे तशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या केसेस हाताळायला मिळतात, अनेक प्रकारच्या मुलींसोबत संवाद साधायला मिळते आणि अशा केसेस आलेल्या असतात जे आपण आयुष्यात कधी ते अनुभवलं नाहीये, कधी ते बघितलं नाहीये आणि अशातून म्हणजे स्वतःच ट्रॉमामध्ये जाण्या

0: तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अर्थातच स्वतःला सांभाळणे आणि त्या मुलीला योग्य ते मार्गदर्शन करणे आणि काही वेळा म्हणजे त्यामध्ये कमी सुद्धा पळू शकते मी त्यांच्यासोबत संवाद साधताना जेव्हा त्या जसं आपण म्हणतो क्रिसिस इंटरव्हेन्शन म्हणजे जेव्हा त्या प्रचंड रडत असतात आणि ते आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करत असतात. मला अनुभव असा आहे की ज्या वेगवेगळ्या आलेल्या केस आहेत ते कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे व्यक्त होण्यासाठी कसं वातावरण निर्माण करायला पाहिजे याबद्दल मला खूप चांगला अनुभव आला आहे. आणि तसंच जेव्हा आम्ही अवेअरनेस करतो तेव्हा प्रत्येक गावागावामध्ये जातो प्रत्येक स्कूलमध्ये जातो आणि तिथं अवेअरनेस प्रोग्राम घेतो तर तो खूप मोठा चांगला अनुभव आहे माझ्यासाठी कारण की स्टेजवर जाऊन लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे किंवा जे स्टेक होल्डर आहेत त्यांना त्यांच्या कार्य जबाबदाऱ्यांविषयी माहिती देणे याबद्दल खूप मोठं समाधान वाटतं आणि खूप चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे.
1: खूपच छान मॅडम की तुम्ही एक आपल्या वैयक्तिक जीवनात जो काही अनुभव तुम्ही तिथे वर्कआउट करतायत परंतु त्याला पण फेस करून तुम्ही पुढचं कसं त्यांच्या आयुष्यात सुख देताल त्याकरिता सुद्धा तुम्ही काम करतायत हे खूप छान आहे. तर मॅडम आपल्याला एकंदरीत सर्व कामाचा तर लोड सर्वांनाच असतो परंतु आपल्या या कामातून वेळात वेळ काढून तुम्ही एक स्वतःचा कोणता असा छंद जोपासून ठेवलाय का?
0: छंद स्वतःचा माझा मला वाचन करायला खूप आवडते. तर मग या सगळ्या कामातून जेव्हा मी फ्री होते तर मी वाचन करते आणि सोबतच मला नवनवीन जे काही जनरल नॉलेज आहे म्हणजे जीकेचे पुस्तकं वाचायला खूप आवडतात म्हणजे आपल्या म्हणजे कसं आहे नवीन ज्ञान कसं मिळवू शकतं यासाठी मी कायम वेबसाईट वर सुद्धा सर्च करत असते आणि नवीन गोष्टींविषयी माहिती मिळवत असते तर हा मी छंद रोजच जोपासते रोजच मी माहिती घेते वेगवेगळ्या गोष्टींची.
1: खूपच छान मॅडम. तर मॅडम जर कोणी एखादा पीडित महिला किंवा मुलगी असेल तर ती तुमच्याशी कसा संवाद साधू शकते तुमच्याशी कसा संपर्क करू शकते?
0: हो त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9011026495 ही आपली उडानची हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईनवर जर म्हणजे कोणीही कॉल केला आणि माहिती दिली ही आपली 24/7 चालणारी हेल्पलाईन आहे म्हणजे तुम्ही कधीही फोन केला तर आपल्याला त्वरित रिस्पॉन्स दिले जाईल आणि त्यावर आम्ही तात्काळ आम्ही मदत मिळवून घेऊ शकतो. तसंच आपण जसं चाईल्डलाईनचा नंबर आहे 10-58 जरी आपण 10-58 नंबरला सुद्धा कुठल्याही बालकाच्या विषयी माहिती दिली तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते. हो तर आपला ऑफिसचा ऍड्रेस आहे स्नेहालय उडान ऑफिस चित्रा टॉकीजच्या समोर गांधी मैदान अहिल्या नगर.
1: अच्छा नक्कीच मॅडम. तर मॅडम आपण जाता जाता आपल्या नगरवासियांना काय संदेश देऊ इच्छित आहे?
0: नगरवासियांसाठी एकच विनंती आहे की म्हणजे आपण बालकांच्या विकासासाठी किंवा महिलांच्या विकासासाठी या जेव्हा त्या बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होतं त्या मुलींच्या अधिकारांचे उल्लंघन होतं आणि जे बालविवाहाचे दुष्परिणाम आहेत ते जवळपास सर्वांनाच माहीत आहे आणि खूप मोठे प्रश्न आहेत समाजामध्ये. जेव्हा आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला शाळेमध्ये किंवा शेजारी पाजारी जर अशा बालकांचा मुलींचा विवाह होत असेल 18 वर्षाच्या खाली तर त्वरित मी ज्याप्रमाणे हेल्पलाईन नंबर सांगितला आहे त्याच्यावर आपण त्वरित संपर्क करून त्याच्यासाठी मदत मागू शकतात आणि त्याच पद्धतीने बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल तरी सुद्धा आपण त्या हेल्पलाईनवर कॉल करून मदत मागू शकतात आणि आपल्या ज्या समाज विकासाचा बालकांच्या विकासाचा बालकांच्या संरक्षणासाठीचे जे काम आहे त्याच्यामध्ये आपण आम्हाला पाठिंबा देऊ शकता. धन्यवाद.
1: किंवा मुलींवर अत्याचार झालेले त्यांना फक्त एक सपोर्ट पर्सन म्हणून काम करत असतील परंतु नाही जर त्याच्या मागची ही तुम्ही जी काही स्टोरी सांगितली ती अक्षरशः शहारे आणणारी होती अंगाला. तर खूप छान मॅडम की तुम्ही इतकं छान वर्कआउट करताय त्यांच्या पुनर्वसन करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करतायत. तर एकंदरीत तुमच्याशी संवाद साधून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: मॅडम, मुक्तवाहिनी व उडान प्रकल्पाचे कार्य, समुपदेशनाचे महत्व आणि आपले अनुभव आमच्या सोबत शेअर केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या कार्यातून अनेकांना नवी दिशा, आधार आणि जगण्याची उमेद मिळत आहे. भविष्यातही आपले हे समाज उपयोगी कार्य अधिक अधिक उंची गाठो ही सदिच्छा. श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटली असेल. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: उन्हा उन्हा.

नगरकर, 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ नगरचं प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बरोबर.
1: पण ह्या काही तराण्याच्या
0: आणि त्या तराण्याच्या बंदिशींचं वैशिष्ट्य असं वाटतं मला नेहमी कविता की याच्यामध्ये तबल्याच्या बोलांचा त्याच्या तिहायांचा जो त्यांनी समावेश केलेला आहे तर एक तबलावादक म्हणून तर मला ते कायम आकर्षून घेत आलेलं आहे आणि फार सुंदर त्या बंदिश आहेत. तर त्यातल्या काही बंदिशी आपण या एपिसोडमध्ये रसिकांना ऐकूया. तर पहिल्यांदा काय ऐकवतेस?
1: पहिल्यांदा बिलावल, अलहिया बिलावल मधला एक तराणा ऐकवते. तसे हळदणकर काकांचे तराणे गायला सुद्धा अवघडच आहेत पण नक्कीच प्रयत्न करते. हा तर असा लालित्यपूर्ण सुंदर असा तराणा आहे.

0: कविता, आता दुसरा जो तराणा आहे तो मुलतानीचा तू दाखव, कारण त्याच्यात अंतरा ह्या फार विशेष असं वाटतं मला. एकतरी तराण्याची जी बंदिश आहे ती दुसऱ्या मात्रेतनं सुरू होते, तीच उचलायला मुळात अवघड आहे. आणि अंतऱ्यानंतर जो जी तिहाई येते आणि त्यातला शेवटचा जो धा समेवर पडतो त्यानंतर लगेच ती बंदिशीची उठावण येते, तर ते फार कठीण आणि सौंदर्यपूर्ण
1: होती नाही का? अतिशय की त्याचे धा आणि सांगायचं की तो धा जोरात म्हणा, म्हणजे ती सगळी बंदिशीची आमद
0: दिसते ती. आणि त्याचे जे प्रारंभ स्थान आहे त्या बंदिशीचं त्याला एकदम वजन प्राप्त होतं.

0: पुढचा जो आपण तराणा घेतोय हळदणकर काकांचा तो देश रागातला आहे आणि याची एक फार हृदय अशी आठवण आहे की पंडित भगवंतराव हळदणकर यांची 75 होती आणि त्याला प्रमुख पाहुण्या म्हणून किशोरीताई आमोणकर आलेल्या होत्या आणि त्यांच्या समोर हा तराणा सादर करायची संधी श्रुतीला मिळाली होती.
1: तेव्हा ती अगदी 6-7 वर्षांचीच असेल.
0: ती अगदी आठवणीत राहील अशी गोष्ट आहे. त्यामुळे मुद्दाम
1: आणि सगळे मोठे मोठे कलाकार तेव्हा आले होते आणि सगळ्यांचे कान टवकारले होते की आता ही काय गाते. कारण एकदा एक आवर्तन सुटलं पण तिला तालाचं भान तेव्हापासूनच आहे. तिने बरोबर
0: तालात
1: उचललं होतं.
0: तर हा तराणा आम्ही सादर करतो.

कविता आपण आता जोकचा तराणा ऐकूया. त्याच्यामध्ये फार वेगळ्या रीतीने ती तिहाई येते. स्थायी मध्ये आणि नंतर अंतरामध्ये तिटकत गदिगण धा तिटकत गदिगण धा धा आणि तिटकत गदिगण धा धा धा म्हणजे एक धा दोन धा आणि तीन धा अशा पद्धतीने ती तिहाई येते. म्हणजे हे तराणे जे आहेत ना ते तबलावादकांसाठी सुद्धा अभ्यास करण्याजोगे आहेत असं मला वाटतं. तर हा जोकचा तराणा ऐकूया.

0: कविता, एक मला अत्यंत आवडणारा तराणा काकांचा म्हणजे
1: मालकंस.
0: खूप सुंदर तराणा आहे आणि त्याची एक आठवण सांगण्यासारखी आहे. कदाचित ती मागे आपल्या बोलण्यात आली असेल तरी सुद्धा परत ही शेअर करण्यासारखी आहे. एका मैफलीमध्ये हळदणकर काकांच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक पंडित नारायणराव इंदोरकर त्यांच्याबरोबर संगतीला होते सातसंगतीसाठी, आणि तराणा सुरू झाला आणि समहो ते समेवर काही आलं नाही. मग त्यामुळे त्यांना वाटलं की म्हणजे नारायणराव म्हटलं की काहीतरी गडबड झाली तर ते म्हणाले एकदम संभालो कुछ तो गलत हो गया. तर याच्यावर काकांनी मग काय केलं की परत तो तराण्याची बंदिश म्हणाली आणि बरोबर ते समेवर आले नंतर. आणि मग त्यावेळेला नारायणराव इंदोरकरांची रिॲक्शन अशी होती, क्या एक एक बंदिश है बुजुर्गोने बनाई है, कितनी खूबसूरत बंदिश है, किनसे मिली है आपको. तर काकांनी मग त्यांचा हात जो आहे तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले की ये बंदिश मेरी थी. अशी ती आठवण. आणि मग
1: मस्त ढंगात
0: सांगायचं अगदी ते खूपच ती आठवणी तराण्यासारखी गोष्ट आहे. तर हे मुद्दाम आपल्याबरोबर शेअर करावं असं वाटलं. मालकंस.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: Oh no!

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव स्मिता काळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। शोची वेळ झालेली आहे, ज्याचं नाव आहे थोड्या गप्पा थोडी गाणी, आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। श्रोते मित्र हो, आजच्या कार्यक्रमाचा सेगमेंट आहे भांगडा गीत, आणि त्याच्यानंतर आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन याविषयी माहिती, आणि तिसरा विषय आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन। तेव्हा सुरुवात करूया भांगडा या नृत्य प्रकारानं। मित्रांनो, भांगडा हे भारताच्या पंजाब राज्याचं अत्यंत लोकप्रिय आणि ऊर्जावान पारंपरिक लोकनृत्य आहे। भारतात अनेक प्रकारचे नृत्य आहेत। भांगडा नृत्य प्रामुख्यानं शेतकरी गव्हाच्या काढणीच्या वेळी, म्हणजे ज्यावेळेस बैसाखीचा सण असतो, आनंद व्यक्त करण्यासाठी करतात। यात ढगांच्या गजरासह जोरात उड्या मारणे, टाळ्या वाजवणे आणि शरीराच्या जोरदार हालचाली केल्या जातात। या नृत्याविषयी अधिक माहिती आपल्याला पंजाबमध्ये गेल्यावरच समजेल, परंतु भांगडा नृत्याची वैशिष्ट्य आपण थोडीफार जाणून घेऊया। तेव्हा आता ऐकूया आलिशा चिनॉय आणि सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दिल बोले हडिप्पा या चित्रपटातलं गीत।

पहिले तर बघूया आपण याचा इतिहास काय. भांगडा या नृत्य प्रकाराचा उगम पंजाब मधील लायलपूर या ठिकाणी झालाय आणि हे मूळचे शेतीशी संबंधित लोकनृत्य आहे. ज्यावेळेस शेतीमध्ये धनधान्य पिकून येतं, म्हणजे पंजाबमध्ये प्रामुख्यानं गहू आहे, तर धनधान्य आल्याच्या नंतर लोक खूप आनंदित होतात, त्यावेळेस मग आपण सण साजरा करतो. पंजाबमध्ये बैसाखी सण, लग्नकार्य आणि वेगवेगळ्या हंगामी उत्सवांमध्ये हे भांगडा नृत्य आवर्जून केलं जातं. या टप्प्यावर आता आपण ऐकूया अर्जुन पंडित या चित्रपटातलं दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भांगडा गीत.

आता या नृत्यामध्ये वाद्य कोणकोणती आहेत ते बघूया. या नृत्यात प्रमुख वाद्य म्हणजे ढोल. या ढोल वाद्याशिवाय ढोलकी आहे, चिमटा आहे, तुंबी आहे, ही वाद्य नृत्याला वेगळाच ठेका देतात. आता या भांगडा नृत्याच्या वेळेस पोशाख कसा परिधान करतात, तर पुरुष नर्तक जे आहेत हे रंगीबेरंगी कुर्ता, तहमत, एक प्रकारचा लुंगीचाच प्रकार आहे, जॅकेट आणि डोक्यावर आकर्षक पंजाबी पगडी असते, साफा असते. शारीरिक हालचाली तर यांच्या जबरदस्त असतात. यात प्रामुख्याने खांदे हलवणे, उड्या मारणे, टाळ्या वाजवून वर्तुळाकार फेर धरणे, अशा जोशपूर्ण हालचाली समाविष्ट असतात. आणि हा भांगडा नृत्य प्रकार जागतिक स्तरावर आता लोकप्रिय झालाय, फक्त पंजाबपुरताच मर्यादित नाहीये. आणि विशेष म्हणजे संपूर्ण जगात तर आहेच, आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणजे बॉलिवूडमध्ये देखील हा अतिशय प्राचीन काळापासून तसा लोकप्रिय आहे. तेव्हा आता आपण ऐकूया बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातलं समीर यांनी लिहिलेलं आणि विजू शाह यांनी संगीतबद्ध केलेलं हे भांगडा गीत. गायलं आहे उदित नारायण, अमित कुमार, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी.

पंजाब राज्यातलं लोकनृत्य म्हणजेच भांगडा सर्वात लोकप्रिय आहे बरं का, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत जोशपूर्ण असा नृत्य प्रकार आहे. या नृत्याची सुरुवातच ढोल वाजून होते. ढोल वाजू लागला की नर्तक गोलाकार उभे राहतात, त्यातील प्रमुख व्यक्ती भांगड्याकरता सज्ज होऊ लागते आणि गाण्याच्या विशिष्ट ठिकाणी नृत्याला सुरुवात होते. प्रत्येक नृत्य हे गीतामध्ये अतिशय संगीतबद्ध असतं. नृत्याच्या सुरुवातीला गळ्यात ढोल अडकवलेला एक वादक मध्यभागी उभा राहून दोन काठांनी ढोल वाजवण्यास सुरुवात करतो. त्याच्याभोवती काही नर्तक नृत्याचे नेतृत्व करतात. अधूनमधून ते हाताचा पंजा कानावर ठेवून पुढे सरसावून पारंपरिक पंजाबी लोकगीतातील बोली अथवा धेल देतात. तेव्हा नृत्यात काहीसा खंड पडतो, पण त्यानंतर पुन्हा चढ्या लयीत अधिक जोशात नृत्य सुरू होतं. आता ऐकूया गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातलं प्रयागराज यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं, गायक आहेत मोहम्मद अजीज आणि सहकारी.

बऱ्याच वेळा नर्तकाच्या हातात काठी आणि रुमाल असतो, तर कधी लांब काठी असून तिच्या टोकावर सुशोभित केलेली चिमणी बसवलेली असते. या नृत्यामध्ये गाणे म्हणता म्हणता उड्या मारणं, चक्कर मारणं, निरनिराळ्या कसरती करणं, सवाल जवाब असे अनेक प्रकार केले जातात. मित्रांनो, हा नृत्य प्रकार 6 ते 7 तासही सहज नाचला जातो. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले, हडिप्पा अशा आरुळ्या मारत केला जाणारा हा जोशपूर्ण नृत्य प्रकार संपूर्ण भारतभरच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. आता आपण ऐकूया वीरे दी वेडिंग या चित्रपटातलं विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेलं नेहा कक्कर यांच्या स्वरातलं गीत.

मोठ्या मण्यांच्या लांब माळा, बिंदी असा विशेष पेहराव करतात. आणि मग काय, ढोलक किंवा ढोल हे वाजू लागलं की भांगड्याचं नृत्य सुरू होतं. आणि हे ढोल ढोलक या वाद्याशिवाय चिमटा असतो, मोठ्या झांजा असतात, सनई असते, अशा इतर वाद्यांचाही वापर केला जातो. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटातलं हे भांगडा गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार विशाल शेखर, गायक के, राईमा सेन, बोमन इराणी, शबाना आझमी आणि सहकारी.

भांगडा हे मूलतः पुरुषी नृत्य असलं तरी अलीकडच्या काळात स्त्री पुरुष समानता आपण मानायला लागलो आणि म्हणून स्त्री पुरुष दोघंही सोबतच हे नृत्य सादर करतात. भांगडा संगीताचा उगम पंजाबमध्ये झालाय. शेतकरी पिकांच्या कापणीच्या म्हणजे वैशाखी, ज्याला आपण म्हणतो बैसाखी, या सणाच्या वेळेस आनंदात ढोलच्या तालावर नृत्य आणि संगीत सादर करतात. 1970 दशकात ब्रिटनमध्ये वस्ती करणाऱ्या पंजाबी नागरिकांनी त्यात पाश्चात्य संगीताची भर घालून आधुनिक म्हणजे मॉडर्न भांगडा संगीताची पायाभरणी केली.

पारंपरिक काळ म्हणजे कसा की शेतकऱ्यांचा उत्सव आहे हा. पंजाबमधील शेतकरी पीक काढच्या वेळी आनंदात साजरा करतात आणि ढोल हा या संगीताचा आत्मा आहे. आता आपण ऐकूया फ्लाइंग जाट या चित्रपटातलं मयूर पुरी यांचं गीत. संगीतकार सचिन जिगर, गायक आहेत विशाल दादलानी, दिव्या कुमार, आशिष कौर आणि सहकारी.

संगीतातलं छोटं पंजाबी गीत किंवा बोलियान म्हटलं जातं. आधुनिक जगात ब्रिटनमध्ये विस्तार झालाय. 1970 दशकात लंडन आणि बर्मिंगहम या ठिकाणी भुजंगी ग्रुप सारख्या संचांनी ढोलच्या तालात गिटार आणि ड्रमचं मिश्रण केले. डिस्को आणि पॉपचा प्रभाव देखील याच्यावर आता पडू लागलाय. 1980 दशकात आलाप सारख्या बँडनं भांगड्यात डिस्को आणि रॉक संगीत आणलं, ज्यामुळं ते तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालं. आज हे संगीत जगभर ऐकलं जातं. आंतरराष्ट्रीय अल्बम आणि चित्रपटांमध्ये देखील याचा मोठा वापर होतो. आजच्या भांगडा सेगमेंटमधलं हे शेवटचं गीत ऐकूया. 1979 साली प्रदर्शित जानी दुश्मन या चित्रपटातलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

तेव्हा आता आपण या भांगडा सेगमेंटमधून आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन याविषयी माहिती पाहू. तर श्रोते मित्र हो, दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन आज आहे. या दिवशी घुबडांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो. आपल्या भारतामध्ये घुबड हा पक्षी अशुभ मानला जातो, त्यामुळं त्याचं कोणी तोंड पाहत नाही असं पण म्हटलं जातं, पण हे योग्य नाही. घुबड हे पक्षी आपल्या विशिष्ट स्वरूपामुळं आणि रात्रीचं जीवनशैलीमुळं प्रसिद्ध आहेत. अनेक संस्कृतींमध्ये त्यांना शहाणपणाचे प्रतीक मानले जाते, तर काही ठिकाणी त्यांना अंधश्रद्धांचं कारण मानलं जातं. आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिनाच्या निमित्तानं विविध संस्था आणि पक्षीप्रेमी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये घुबडांविषयी शिक्षण देणे, प्रात्यक्षिकं सादर करणे आणि घुबडांच्या नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण कसं करावं याबद्दल माहिती दिली जाते. आणि आपण हे जाणून घ्यावी, घुबडांचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणं खूप आवश्यक आहे. घुबड हे पक्षी छोटे कृमी आणि इतर कीटकांचे नियंत्रण करतात, ज्यामुळं शेतीला फायदा होतो. त्यांच्या वासस्थानांच्या नाशामुळं आणि शिकारीमुळं त्यांची संख्या कमी होत आहे. म्हणूनच त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन आपल्याला या अद्भुत पक्ष्यांच्या संरक्षणाची आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी प्रदान करतो. या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी घुबडाचं महत्त्व आणि त्यांच्या संरक्षणाची गरज समजून घेतली पाहिजे आणि त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, कारण की आता घुबड हा पक्षी तसा खूप दुर्मिळ झालेला आहे. कधीतरीच क्वचितच तो दिसत असतो. या अंधश्रद्धेमुळं त्याला मारलं जातं आणि म्हणून आपण त्याचं संरक्षण करावं

0: वेलकम बॅक मित्रांनो. आज आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. हल्ली आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या खूप धुमाकूळ घालतोय अशा बातम्या आपण वाचतो, परंतु तो शहरामध्ये का आला त्याचे अनेक कारणं आहेत. त्यांचा नैसर्गिक निवास जो आहे म्हणजे जंगलं हे कमी झाले आणि म्हणून बिबट्या हा आता त्याच्या अन्नासाठी वाड्या वस्त्यांवर शहरांमध्ये घुसू लागला. आज आंतरराष्ट्रीय धूसर बिबट्या दिवस. या दिवशी धूसर बिबट्यांच्या संवर्धनाची आणि त्यांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्णता अधोरेखित केली जाते. धूसर बिबट्या हा आशिया खंडातला एक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातीचा प्राणी आहे. ते जंगलात राहायचे, परंतु आता या जंगलाचाच नाश व्हायला लागलेला आहे. जंगलतोड होऊ लागलेली आहे आणि त्याच्यामुळं, त्याचबरोबर बिबट्याच्या शिकारीमुळं त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. धूसर बिबट्या अत्यंत गुप्त आणि रात्रीचर असून त्यांचे स्वरूप आणि अद्वितीय चट्टे यामुळं ते विशेष लक्ष वेधून घेतात. त्यांचे मुख्य अधिवास घनदाट जंगलामध्ये असतात आणि ते लहान सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे शिकार करतात. त्यांच्या अधिवासाच्या नाशामुळं आणि शिकारीमुळं बिबट्यांच्या स्वतःच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या आंतरराष्ट्रीय धूसर बिबट्या दिनाच्या निमित्तानं विविध संस्थांमार्फत धूसर बिबट्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये शाळांमध्ये या बिबट्यांबद्दल माहिती दिली जाते. चित्र प्रदर्शन, चित्रपट, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकं सादर केली जातात. तसंच त्यांच्या आदिवासाचं संरक्षण कसं करावं आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल देखील माहिती दिली जाते. या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी धूसर बिबट्याच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. धूसर बिबट्या हा आपल्या पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. थोड्या गप्पा थोडी गाणी शोची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि घुबड आणि बिबट्या यांना सुरक्षित राहू द्या आणि तुम्ही पण सुरक्षित रहा. आता शोची वेळ संपत आली आहे. मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?
2: जा मुन्ना.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांजरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आता आपण मस्त अशा गप्पा मारणार आहोत, खूप सारी मजा मस्ती गप्पा आणि गाणी आपल्या सोबत असणार आहेत। पण सुरुवात करतो आपण मोटिवेशनल शायरीनं। कारण काय तर दिवसभरामध्ये खूप काही काही होत असतं, खूप हेडेक होतो, खूप कामाचा लोड असतो, कधीतरी कोणीतरी ओरडतो, कधी कधी बॉस ओरडतात, त्यामुळे ना थोडंसं टेन्शन आलेलं असतं, थोडंसं डिमोटिवेट आपण झालेलं असतो। तेच सगळं घालवण्यासाठी आपण ऐकत असतो एक शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। जिंदगी में तपिश भी बहुत जरूरी है, जिंदगी में तपिश भी बहुत जरूरी है, क्योंकि अक्सर वे पौधे मुरझा जाते हैं, क्योंकि अक्सर वे पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश छाया में होती है। क्या बात है, खरं मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख चढ उतार ह्या सगळ्यांचंच खूप जास्त महत्त्व आहे हे आपल्याला या शायरीतून कळतंय। त्यामुळे जर तुम्ही हारला असाल, कुठेतरी घाबरला असाल, कुठेतरी थांबला असाल, तर काळजी करू नका, हेही महत्त्वाचं होतं, पुन्हा नव्यानं सुरुवात करा। वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। या ब्रेकमध्ये ऐकूया छान अशी गाणी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: अग हौसा

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

एकदा जीवा हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे आणि मजा मस्ती करत हे गाणे देखील आपण एन्जॉय करतो आहोत. संध्याकाळचे 4:12 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, आता श्रावण येतोय बरं का, आणि श्रावण म्हटलं की अनेक सण उत्सव असतात आणि महिलांसाठी तर सण उत्सव म्हटलं की स्वतःसाठी थोडासा वेळ काढून महिला तयार होत असतात. आणि यंदाच्या श्रावणात ना तुम्हाला जर हटके पारंपरिक लुक हवा असेल आणि एलिगंट दिसायचं असेल तर इरकल साडीवर प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी डिझाईन असलेलं खणाचं आणि कॉटन ब्लाऊज नक्की ट्राय करा बरं का. अवघ्या 500 रुपयांच्या बजेटमध्ये आपण नेहमीच्या साडीला डिझायनर लुक देऊ शकतोय. तर यामध्ये वेगवेगळे पारंपरिक ब्लाऊज आहेत. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या ब्लाऊजवर मध्यभागी साडीच्या पदराच्या रंगाशी जुळणारं देवीचं सुंदर चित्र किंवा एम्ब्रॉयडरी पॅच वर्क खूपच सुंदर दिसलं बरं का. आणि आपण यावर देवीची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणी आर्ट वर्क करू शकतो जे अतिशय सुंदर आणि वेगळा लुक आपल्याला देतं. तसंच जांभळ्या किंवा लाल रंगाच्या खण ब्लाऊजवर मोठ्या आकाराची महाराष्ट्रीयन नथ किंवा ठुशी मोत्याचा हार एम्ब्रॉयडरी करून काढलेलं डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, हे देखील आपण ट्राय करू शकतो. तसंच लाल किंवा केशरी ब्लाऊजवर पाठीवर शिवशंभोचं प्रतीक असलेलं त्रिशूळ, त्रिपुंड आणि ओमचं डिझाईन श्रावणातील पूजेसाठी अगदी योग्य आहे. ते देखील तुमच्या जर ब्लाऊजवर तुम्ही त्याचं डिझाईन करून घेतलं ते देखील अतिशय उठून आणि सुंदर दिसेल. पिवळ्या, निळ्या किंवा लाल रंगाच्या ब्लाऊजवर भारतीय पारंपरिक स्त्रीची चित्र किंवा वारली आर्टची कलाकुसर मॉडर्न लुक देते. यावर देखील तुम्ही हातानं मोत्यांच्या किंवा ऑक्साईडेज कड्यांसोबतच हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्या तर वेगळाच पारंपरिक लुक तुम्हाला मिळेल. तर हे काही ब्लाऊजचं पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे अतिशय सुंदर एलिगंट लुक तुम्हाला देणार आहेत, तर नक्की ट्राय करा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: बजरंग बली की जय। हे छानस गाणं, गोविंद रे गोपाला हे गाणं आता आपण ऐकलंय, आणि आता श्रावण आलाय म्हणजे सणसुदी येणार ना, आता आता मला आठवलाय तो म्हणजे गोपाल काला। कधी येईल बाप्पा येतील, मग त्यानंतर गोपाल काला येईल, हे सगळे दिवस पटपट जावेत असं वाटतंय, आणि पटकन हे सगळे सण उत्सव यावेत, कारण मजा मस्ती आणि ती भक्ती आपल्याला बघायची असते, ती जगायची असते। आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेल्या 3 दिवसीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा म्हणजेच MPC अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी म्हणजेच आज सादर केलाय। आणि जागतिक पातळीवरील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर RBI रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाहीये, त्यामुळे पुढचे 2 महिने रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: काल रात्रीला सपान पडलं, स्वप्नात आला तुम्ही, बाई मी भडभडले।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:47 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि 13 तारखेपासून श्रावण लागतोय. श्रावण म्हटलं की महिलांसाठी उत्सव आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहेत सण उत्सव येतात. आणि मगाशी मी बोलता बोलता उत्साहामध्ये असं बोलून गेले की गणपती येणार, गोपालगाला येणार, असं खूप उत्साही झाले होते मी. तर पुढच्या महिन्यापासूनच आता वेगवेगळे सण उत्सव चालू होतील, म्हणजे खरं म्हणजे आतापासूनच होतील. नागपंचमी येईल, त्यानंतर रक्षाबंधन, जो सगळ्या बहिणींसाठी भावांसाठीचा आवडता सण, त्यानंतर येईल गोपाळकाला, पोळा, त्याचबरोबर ऋषीपंचमी आहे, हरतालिका आहे, गणेश चतुर्थी आहे, असे सण उत्सव येणार आहेत. त्यामुळे तयारीत राहा. हे सण उत्सव मजामस्ती तर आपण करतच असतो, पण पूजाही असते, तसंच महिलांसाठी स्वतःसाठी आवरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आत्तापासूनच तयारीत राहा आणि तुम्हाला तुमच्या भावाकडून रक्षाबंधनला काय गिफ्ट हवंय हे विचार करून ठेवा बरं का. कारण भाऊ ऐनवेळी असं म्हणतात की तुम्ही सांगितलंच नव्हतं, त्यामुळे आत्तापासून जर तुम्ही तयारीत असाल तर भावाला काही बोलायला चान्स मिळणार नाहीये. त्यामुळे बहिणींनी सतर्क राहा आणि तुम्हाला काय गिफ्ट हवंय ते भावाकडे मागा. भाऊ देखील मोठ्या मनानं देतात कारण की हा सणच त्यांचा असतो. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:54 झालेत आणि नगर सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग म्हणजे मॉर्निंगचा शो जे आता आरजे अणू करतायत, पण इव्हिनिंगला मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल येते तुम्हाला भेटायला, हे विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 2000 जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर भविष्यात 0.3 म्हणजे 0.3% ते 0.5% MDR लागू करण्याचा प्रस्ताव विचारधारण आहे बरं का. आणि केंद्र सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ज्या आहेत त्या कायद्याअंतर्गत दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला असून भविष्यामध्ये निवडक UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतोय. तर म्हणजे अशा प्रकारे आता 2000 जास्त UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार आहे. आणि आपल्याला तर ऑनलाईन पेमेंटची एवढी सवय झाली आहे ना, म्हणजे 10 रुपयासाठी देखील आपण ऑनलाईन पेमेंट सहज करतो. अगदी 1, 5, 15, 20, 25, 2000, 10,000, 15,000, 20,000 कितीही रक्कम आपण ऑनलाईन करतोय, पण आता या ऑनलाईन रकमेवर किंवा ऑनलाईन व्यवहारावर देखील आता आपल्याला शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे आता ऑनलाईन व्यवहार पुन्हा कमी कराव्या लागतोय की काय, हा प्रश्न पुढे येतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 5:05 झालेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आपल्याला हळूहळू कळतंय की आपण जे खातोय त्यापैकी काय योग्य आहे आणि काय योग्य आहे, किती हेल्दी आपण खातो आहोत आणि किती अनहेल्दी देखील आपण खातो आहोत, हे तर सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. कारण की आत्ता सध्या आपल्या इकडे जे खाद्यपदार्थ आहेत किंवा आपण जे बाहेर पदार्थ खातो ते किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि किती अनहेल्दी आहेत आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत. आणि थोडी तरी समज आली आहे की बाहेरचं खाणं का कमी करावं, जे आपल्या आई बाबा आजी आजोबा काका काकू सांगायचे की बाहेरचं खाऊ नकोस, तुझ्यासाठी चांगलं नाहीये, आता ते आपल्या समोर दिसतंय, तेव्हा तरी विश्वास ठेवा असं झालंय आता. आणि तुम्हाला माहित आहे का, पनीर हा पदार्थ आहे ना, तो खूप जणांना आवडतो. अरे खूप जणांना काय, मला देखील प्रचंड आवडतो. मी पनीरची फॅन आहे, माझं फेवरेट फूड म्हणाल तर पनीरची भाजी असेल, पनीरचे वेगवेगळे पदार्थ असतील. पण आता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात ना पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनलॉग म्हणजेच दुग्धेतर पनीरवर FDA ने 1 वर्षासाठी बंदी घातली आहे बर का. आणि या निर्णयानुसार अनलॉग पनीरचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, जे खूप महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठीच. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर खाताय तिथे स्वच्छता आहे का, ते योग्य अन्न किंवा योग्य फूड आपल्याला प्रोव्हाइड करतायत का, हे सगळं बघा आणि मगच तुम्ही बाहेरचं खा. मी तर म्हणेल बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्हाला जीही जोही पदार्थ खाण्याची इच्छा आहे ना, तुम्ही घरीच करा, घरीच बनवण्याचा प्रयत्न करा आणि खा, तो खूप हेल्दी असणार आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि संध्याकाळचे 5:12 झालेत बरं का. आणि मंडळी खरं म्हणजे किती ना वेळेचं किती महत्वाचं आहे. म्हणजे मी आत्ता 12 म्हणत होते आणि सेकंदाचा फरक झाला आणि 5:13 झालेत. म्हणजे सेकंद किती महत्वाचं आहे, मिनिट किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे आपणही आपली वेळ जी आहे ना ती चांगलीच घालवली पाहिजे. किंवा आपण बऱ्याचदा काय करतो ना, उद्या उद्या उद्यावर जात असतो की ओके हे होईल, उद्या होईल, उद्या मी करेल. पण उद्या खरंच तुमच्याकडे वेळ असेल का आणि आजची वेळ निघून जातीये त्याचं काय, हा देखील विचार आपण केला पाहिजे. आणि मंडळी कधी काय होईल ना हे देखील आपण सांगूच शकत नाहीत बरं का. म्हणजे कधी आपल्या ध्यानात नसतं, मनात नसतं आणि अचानक असं काहीसं होतं की आपल्याला असं वाटतं की अरे यार असंही होऊ शकतं का. आणि तसंच काहीसं भंडारा तालुक्यातील आंबाडी गावात झालंय बरं का. आणि आंबाडी गावात ना भर दुपारी चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसलेल्या नागरिकांवर एका रानडुकरानं अचानक धडक दिलीये. आणि या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असून हा थरारक प्रकार जो आहे टपरीवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. आणि या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये आणि परिसरात मोठी भीती पसरली आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते काळजी घ्या. आणि तसंच मंडई आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता या इथे अंगावर झेपावलेल्या बिबट्याला न घाबरता धाडसाने प्रतिकार करणाऱ्या युवकानं त्याच्या छातीवर जोरदार ठोसा मारत स्वतःचा जीव वाचवल्याची थरारक घटना साकुरी इथं घडली. आणि या धाडसी प्रसंगामुळे परिसरात युवकाचं सर्वत्र कौतुक होत आहे. म्हणजे खरंच धाडस किती महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना की धाडस पाहिजे अंगामध्ये, आपण सगळ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे हे धाडस प्रत्येकामध्ये आहे, फक्त ती दाखवण्याची गरज आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 5:29 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी सध्या रणबीर कपूरच्या रामायण

होता असं तेव्हा जेव्हा त्यांना विचारलं होतं तेव्हा ते म्हटले, अप्रतिम भारत मंडपम मध्ये आम्ही हा ट्रेलर 3D मध्ये पाहिला, आम्ही काम करताना कदाचित जाणवलं नव्हतं की या पातळीवर हे दिसणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये IMAX मध्येच पाहिला पाहिजे, तुम्ही या सिनेमाची भव्यता बघून थक्क व्हाल असं त्यांचं उत्तर होतं. तसंच तुमच्यापर्यंत ही ऑफर कशी आली असे अनेक प्रश्न त्यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी असं उत्तर सांगितलंय की आधी माझं दशरथाच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतलं होतं, 3 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. नंतर बरेच महिने गेले होते, काहीच संपर्क नव्हता. नंतर माझ्याकडे फोन आला की विश्वामित्रांची भूमिका ऑफर केली आहे. मी आणखी रोमांचित झालो कारण दशरथाची भूमिका साकारण्यासाठी मी योग्य असेल की नाही असा विचार मनाला आला होता. आणि नेमकं मग अरुण गोविलजींना तो रोल दिला जो अगदी योग्य होता, त्यांच्यापेक्षा चांगला दशरथ कोणी असूच शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि अशा प्रकारे त्यांनी ही कथा सांगितलेली आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आणि तसंच ते हे काम करून की खूप आनंदी आहेत आणि त्यांना मजा देखील आली असं देखील त्यांनी सांगितलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आणि म्हणजे या मूवीबद्दल, रामायण या मूवीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळचे 5:43 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, नाती खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात बरं का. काही नाती जी असतात ना ती इतकी सुंदर असतात की त्या व्यक्तींना आपण कधी बोललेलं नसतो किंवा आपल्याला माहीत नसतं ते बोलतात कसे किंवा आपल्याबद्दल त्यांच्या फिलिंग्स काय आहेत. वी रिअली डोंट नो, हे सगळं आपल्याला नसतं माहिती, बट आपल्याकडून त्या व्यक्तीबाबत खूप स्पेशल असतं किंवा ती व्यक्ती आपल्याला खूप स्पेशल वाटते. जसं की सिने ॲक्टर्स असतील, खेळाडू असतील, म्हणजे प्लेयर्स असतील जे आपल्याला आवडतात, सिने ॲक्टर्स आपल्याला आवडतात, त्यांचा अभिनय आपल्याला आवडतो, असे अनेक जण असतात ज्यांचे जे आपल्याला ओळखत नाहीत पण आपण त्यांना ओळखतो आणि आपण एक वेगळ्याच नात्यामध्ये असतो त्यांच्यासोबत. आणि असं जेव्हा नातं संपतं किंवा ते व्यक्ती देखील आपल्यातून जातात ना तेव्हा त्रास होतो. आणि असंच काहीसं आत्ता सध्या झालेलं आहे आपल्या सगळ्यांसोबतच, कारण लगान आणि गजनी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून दमदार अभिनय साकारलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालंय. आणि ही गोष्ट ऐकताच, ही बाब ऐकताच आपल्याला सगळ्यांनाच एक धक्का बसलाय आणि एक चांगला दमदार खलनायक हरपल्याची फिलिंग आपल्याला आलेली आहे. त्यांची ॲक्टिंग ही खरंच खूप बेस्ट होती. म्हणजे मला तर म्हणजे त्यांना पाहिलं की लगेच लक्षात यायचं की अरे हा हे विलन आहेत बरं का, म्हणजे त्यांना पाहता क्षणी आपल्याला वाटायचं. आणि असे एक अभिनेते आपल्यातून गेलेले आहेत हे काल घडले आणि त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. खरंच सर, तुम्ही जे काम केलं किंवा तुम्ही जे मूवी दिलेत खलनायक म्हणून असेल किंवा इतरही अनेक तुमचे मूवी आहेत, खरंच नेहमी आठवणीत राहतील, तुमचं काम आठवणीत राहील आणि मी तुम्हाला खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे, नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:49 झाले आहेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत, सोबत आहे छान अशी गाणी. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, क्रिकेट म्हणलं की आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आणि क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम झालेत, काही मोडलेत तर काही अजूनही अभेद्य मानले जातात. अशाच दुर्मिळ विक्रमांपैकी एक दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन फाफ डू प्लेसिस यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर सलग 100 डाव खेळूनही एकदाही शून्यावर बाद न होणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. कसलं भारी ना. आणि क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले जातात, पण फाफ डू प्लेसिसचा हा जो विक्रम आहे तो अत्यंत दुर्मिळ मानला जातोय. सलग 100 जास्त आंतरराष्ट्रीय डावांमध्ये एकदाही शून्यावर बाद न होणं ही कामगिरी आजही कोणत्याही बॅट्समनला जमलेली नाहीये. आणि त्यामुळं हा विक्रम भविष्यात मोडणंही अत्यंत कठीण मानलं जात आहे. फाफ डू प्लेसिसनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं 100 डावात एकदाही शून्यावर विकेट गमावली नाहीये. फाफनं 2011 भारताविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 17 डिसेंबर 2014 वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला होता. म्हणजेच तब्बल 109 आंतरराष्ट्रीय डावानंतर तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच डक होण्यापूर्वी त्यानं तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये मिळून 3707 रन केले होते. यामुळे हा विक्रम क्रिकेट इतिहासातील सर्वात अनोख्या विक्रमांपैकी एक मानला जातो. तर मंडळी, तुम्हाला हा विक्रम माहीत होता का जो फाफ डू प्लेसिसनं केलेला आहे, आणि कसा वाटतो हा विक्रम हे देखील कळवा. म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप सारी गाणी एन्जॉय केलेली आहेत, पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सायंकाळी 4 पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये आणि मस्त गप्पा देखील मारूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परम पूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरच्या प्रतिष्ठित अशा सायन दैनिक समाचार वृत्तपत्रामध्ये सुमारे 33 ते 34 वर्ष सलग ज्यांनी काम केलं, बातमीदार, उपसंपादक, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं, ते म्हणजे सतीश डेरेकर सर आज आपल्यासोबत आहेत। प्रत्यक्ष पत्रकारितेला त्यांची सुरुवात झाली ती जानेवारी 1988 सालापासून, आणि तेव्हापासून ते सलग 33-34 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत होते। 1988 तो काळ, ज्या काळामध्ये सुरुवातीला अक्षरांच्या टाईप सेटिंगमध्ये म्हणजे अक्षरांचे खिळे जुळवणे या पद्धतीनं काम केलं जात होतं, आणि त्यानंतर काळानुरूप मग ऑफसेट प्रिंटिंग मशीन्स आल्या, संगणकावर DTP पद्धतीनं काम केलं जाऊ लागलं, आणि अशा तांत्रिकदृष्ट्या संक्रमणाच्या काळातील कामाचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे। लौकिक दृष्टीनं पत्रकारितेचं प्रशिक्षण, डिग्री किंवा डिप्लोमा त्यांचा झाला नसला तरीसुद्धा केवळ आवड म्हणून ते या क्षेत्रामध्ये आले, आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा काम केलं आहे। सर, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहेत। सर, तुमचं सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं। आपण वयानं कितीही मोठे झालो तरी बालपण आपण कधीच विसरत नाही। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं? सर,
3: मी मूळचा रावेर, जिल्हा जळगाव, खान्देशमधला। माझं बालपण 9-10 वर्षापर्यंतचं तिथे गेलं, त्यानंतर मात्र मी नगरमध्येच आलो आणि नगरमध्येच वाढलो। माझं बालपण तसं छान गेलं, मजेत गेलं। नगरला आलो त्यावेळेस मी इयत्ता 4th होतो। तुमच्या पालिकेच्या शाळेत माझं 7th शिक्षण झालं, त्यानंतर मग 8th टेक्निकल विषय घ्यायचे होते म्हणून मग त्यावेळेसची दादा चौधरी शाळा नंबर 2, आता तिला सीताराम सारडा विद्यालय म्हणतात, त्या शाळेत मी शिकलो 11th। त्यावेळेस आमची 11th होती। नंतर मग प्री डिग्री वगैरे असे पुढच्या कॉलेजेसमध्ये क्लासेस असायचे। बालपणी माझे थोरले बंधू दिलीप डेरेकर, त्यांना वाचण्याचा खूप छंद, त्यामुळे घरात पुस्तकं असायची आणि वडीलही वर्तमानपत्र वगैरे घ्यायचे, त्यामुळे वाचन हळूहळू माझं वाढत गेलं।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीच्या काळामध्ये शिक्षकांचा वाटा सुद्धा खूप मोठा असतो, महत्वाचा असतो। जसं तुम्ही सांगितलं की आताची सीताराम सारडा शाळा, ज्या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं नगरमध्ये, आणि या शाळेतले शिक्षक आजही स्मरणात आहेत का, आजही आठवतात का?
3: हो। खरोखरच तो काळ म्हणजे खूप छान होता असं मी सांगेन, कारण मला इंग्रजी, हिंदी, गणित, मराठी या विषयांचे शिक्षक खूप छान लाभले। आफळेबाई म्हणून होत्या, त्या मराठी उत्तम शिकवायच्या। पंचारिया म्हणून सर होते, ते हिंदी खूप छान शिकवायचे। सांगळे सर होते, नंतर ते कॉलेजला पुण्याला गेले लेक्चरर म्हणून, पण त्यांनी पण गणित खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं। अशी आणि खरं तर त्या शाळेचं दीर्घकाळ लक्षात राहील असं माझी जी आठवण आहे। त्या शाळेत मी तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, एकांकिका असतील, काव्यवाचन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल। तर मी 9th असताना त्यावेळेस उन्मेष नावाचं एक मासिक, हस्तलिखित मासिक, 11th ची मुलं नोटीस बोर्डवर लावायची, तयार करायची हस्ताक्षरात आणि ती लावायची. तर माझा हा सर्वत्र संचार बघून बऱ्याच इतर वर्गातल्या मुलांना, वरच्या वर्गातल्या मुलांना मी माहीत झालो होतो. त्यामुळे त्या 11वीच्या मुलांनी मला त्या वर्तमान म्हणजे ते जे मासिक होतं त्या मासिकाच्या संपादक मंडळावर 9वीत असताना घेतलं होतं. आणि मग तेव्हा मुलांकडनं, विद्यार्थ्यांकडनं आलेल्या गोष्टी, कविता, विनोद, छोटी चित्र, लेख असतील तर लेख, या सगळ्यांचं संकलन करून ते कसं त्या दोन पान, जे आज वर्तमानपत्र जर मोठं घेतलं आपण तर त्याची जी दोन पानं असे सलग ठेवली तर ते ज्या मापाचं होईल त्या मापाचं आमचं ते उन्मेष नावाचं मासिक असायचं. आणि त्यातमध्ये ही कामं मला तिथे मी शिकलो थोडं थोडं. खरं म्हणजे पत्रकारितेचं बीज मला जे माझ्या मनात पडलं ते तिथे पडलं.
4: नक्कीच. सगळ्यात आधी किंवा या फील्डमध्ये यायचं, आताची मुलं कसं की आपल्याला काय करिअर करायचं हे आधीच ठरवलेली असतात किंवा आधीच ठरवून बसलेली असतात. तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायची आवड होती का किंवा याकडे, या पत्रकारितेकडे वळण्याचा तुम्ही निर्णय कधी घेतला?
3: नाही, खरं तर मला इंजिनियर व्हायचं होतं. मी टेक्निकल घेऊन SSC चांगल्या मार्कानं पास झालो, कॉलेजमध्ये गेलो, परंतु ॲडमिशन पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला मिळत असताना देखील घरच्या परिस्थितीमुळे मला काही नगरहून पुण्याला जाणं शक्य झालं नाही. आणि नंतर मग मी विचार केला की आपली परिस्थिती नाही आहे तर मग आपण BSc होऊन शिक्षक वगैरे होणं मला काही पटत नव्हतं, म्हणून मग मी शिक्षण थांबवलं, छोट्या मोठ्या नोकऱ्या करत टायपिंग शिकलो. टायपिंगमुळे एक आम्ही इथे मॉडर्न फाउंड्री नावाची लिमिटेड कंपनी होती मोठी, की जिच्यात 2000 कामगार काम करायचे त्यावेळेस, केडगाव देवी रोडला ती कंपनी होती. त्या कंपनीत मी सर्व्हिसला लागलो आणि तिथे 7 वर्ष जवळपास मी काम केलं. त्या दरम्यान मी कथा, कविता हे माझं लिखाण चालूच होतं. आणि त्या अनुभवावर मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. ते एका ब्रिटिश कंपनीनं इराकी रेल्वे गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. 2 रुळांच्या मध्ये जो खाली स्लीपर टाकतात ते काँक्रीटचे स्लीपर्स बनवून द्यायचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि मेन कॉन्ट्रॅक्टर ते ब्रिटिश कंपनी होती आणि सब कॉन्ट्रॅक्टर आपल्या इथल्या वालचंद ग्रुपचे भारतातले इंडियन विमपाईप कंपनी होते. त्यांनी मला स्टोअरकीपर म्हणून सिलेक्ट केलं होतं. आणि मग मी 83 ते 86 3 वर्ष तिकडे इंडस्ट्रीजमध्ये काम केलं. म्हणजे मी इंडस्ट्रीचा जवळपास 10-11 वर्षाचा माझा अनुभव होता. तिकडून आल्यानंतर मात्र इथे साधारण 1-6 महिने मी 1-2 कंपन्यांमध्ये काम केलं. परंतु तिकडचं जे वर्क कल्चर ज्याला म्हणतो आपण ते आणि इथे मला ते काही बरं वाटेना. आणि तोच ते रुटीन असतं ना कारखान्यात जाण्याचं, म्हणजे ठराविक वेळ जायचं, टिफिन घेऊन जायचं, संध्याकाळी यायचं, जगाशी काही संबंध नाही. आणि माझा नेचर असा आहे की काय काय घडतं आजूबाजूला त्या याची माझी उत्सुकता असायची. त्यामुळे मला ते आवश्यकता होती, गरज होती, त्यामुळे मी ते स्वीकारलेलं होतं. परंतु मग म्हटलं आता थोडंफार आपण आपल्या पद्धतीनं योगायोगानं इथले ज्येष्ठ पत्रकार, आता ते दिवंगत झालेत, श्रीपाद मिरीकर म्हणून, तर ते माझ्या थोरल्या भावाचे मित्र. ते एक दिवस मला रस्त्यात भेटले, त्यामुळे अरे कधी आलास, काय आला, काय चाललं आहे तुझं, त्यांना सगळं सांगितलं. आणि म्हटलं माझं काही मन रमत नाही आता आपण इथे, तर त्यांना मी लिहितोय वगैरे ह्या गोष्टी सगळ्या लहान असतानापासून मला ते पाहत, त्यामुळे त्यांना माहिती होत्या. त्यामुळे मी आता समाचार सोडलाय आणि केसरी जॉईन केलंय, तर तिथे जागा आहे तर तू जा. अहो म्हटलं अण्णा मी पत्रकारितेचं काहीच केलेलं नाही आहे आणि मला काही माहीत नाही आहे, म्हटलं मी कसं जाईन, म्हणजे कसा करेल काम. नाही म्हणे त्यांना एवढा आत्मविश्वास होता माझ्याविषयी की नाही म्हणे तू सहज करू शकशील, तू जा, मी सांगतो त्यांना पाहिजे तर. मग मी समाचारमध्ये अर्ज दिला. त्यावेळेस त्याच्या आधी 1-2-3 लेख माझे समाचारमध्ये येऊन गेले होते. त्याचं एक टाचण मी एका लेखाचं त्या माझ्या अर्जाला जोडून दिलं. ते पाहिलं त्यांनी आणि मिरीकरांनी पण माझी शिफारस केलेलीच होती, त्यामुळे त्यांनी लगेच मला या म्हणून सांगितलं. तर इंजिनियर होण्याची आपल्याला जमत नाही हे पाहिल्यानंतर मग आवडीच्या क्षेत्रात कुठेतरी काम करायचं आणि म्हणून मग मी या पत्रकारितेत आलो. ॲक्च्युअली मी इथे एका कंपनीत तिकडनं आल्यानंतर इराकमधून आल्यानंतर इथे जी ज्या कंपनीत काम करत होतो तिथला पगार आणि समाचारमधला पगार यात व्हास्ट डिफरन्स होता. म्हणजे जवळपास निम्माच पगार मला देऊ केला होता. मग मी 2 दिवस थांबून सगळ्यांचा विचार घेतला, सगळ्यांनीच मला नावं ठेवली की काय तू असं करतोयस, चुकीचं करतोयस वगैरे. पण मी माझ्या मिसेसची, त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं नव्यानंच, तिला मी विश्वासात घेऊन सांगितलं की बा असं असं आहे. तर ते म्हणाले तुमचं मन जिथे रमत असेल तुम्ही तिथे करा, मी पण तुम्हाला सहाय्य करीन, मी काहीतरी करीन म्हणे, नोकरी किंवा काही तुम्ही बिंदास्त सोडा म्हणे. आणि तिच्या याच्यावर मग मी फक्त कुणाचंही ना ऐकता सोडून दिलो आणि समाचार जॉईन झाला. आणि तिथे मग असा रमत गेलो त्या कामात, छान वाटायला लागलं काम.
4: सर, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही समाचारमध्ये आला.
3: हो,
4: तो काळ असा होता ज्या काळामध्ये तुम्ही समाचारमध्ये आला, त्या काळामध्ये समाचार प्रेसचं काम किंवा जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की अक्षरांच्या खेळांपासून काम सुरू झालं ते डिजिटल प्रेसपर्यंत तुम्ही हे काम केलं किंवा वेगवेगळे टप्पे अनुभवले, सुरुवातीला तुमचं काम कसं असायचं?
3: सुरुवातीला तर मी बातमीदार म्हणून त्यांनी मला घेतलं होतं. मग बातम्यांना मला ते बाहेर पाठवायचे, पोलीस स्टेशनला जा, कोर्टात जा, जिल्हा बँकेत जा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे म्युन्सिपाल्टीत जा आणि तिथे काय घडतं आहे, काय नवीन काय आहे ती बातमी घेऊन या म्हणून. मग त्या बातम्या म्हणजे ते माहिती आणल्यानंतर ती बातमीच्या स्वरूपात लिहायची. तर ती लिहून देताना मला अनुभव नव्हताच फारसा त्यातला, पण आमचे जे संपादक जनुभाऊ काणे त्यावेळेस ते आणि कार्यकारी संपादक सतीश काणे होते त्यावेळेस, तर त्यांनी मात्र मला खूप सपोर्ट केला. माझं लिखाण अगदीच वाईट होतं असं नाही, परंतु बातम्यांच्या फॉर्ममध्ये ते जे बसवणं जे आहे त्यासाठी काय करावं लागतं, काय काय नाही, हे अगदी बारीक सारीक म्हणजे पत्रकारितेची गमभनच त्यांनी मला शिकवलं. आणि मग मी हळूहळू त्यात ट्रेंड होत गेलो. मी लिहिलेली बातमी ते तपासायचे, ते तपासून कंपोजिटर्सकडे जायचे. आता आपण म्हणाला तसं की तिथे खिळे कंपोजिंग होतं त्यावेळेस, उलटे अक्षर ते खिळ्याचे आणि ते लोक तयार करायचे. मग वर्तमानपत्राचं एक पूर्ण पान त्यासाठी अशा मध्ये ज्या अंतर असतं रकान्यांमधलं त्यासाठी त्याला लेडा म्हणतात. तर त्याच्या लेडा किती याच्या टाकायच्या काय ते ती लोकं एक्सपर्ट झाली होती, त्यामुळे ती ते करायचं. त्यांनी ते पान तयार केल्यानंतर त्याच्यावर एक प्रूफ तपासायला द्यायचं आम्हाला की बा हे बरोबर आहे की नाही, मग त्यातल्या चुका त्या परत त्यांना देऊन दुरुस्त करून घेणं, हे तसं बरंच जिकिरीचं काम असायचं. ते त्याला वेळही खूप लागायचा. म्हणजे आमचं सायंदैनिक असून सुद्धा बऱ्याचदा आम्हाला संध्याकाळी 8-8 वाजता वाजायचे पेपर बाहेर काढायला, कारण ते त्यात गमती जमती खूप व्हायच्या. की त्या जो तो जे टाईप असायचा त्यातला एखा टाईप घासून घासून त्या मशीनवर जेव्हा छपाईच्या मशीनवर जेव्हा तो पूर्ण पान पडायचं आणि परत वर यायचं, तर ते घासून टाईप झिजायचे. हां, तर काही काही उमटत नसायचे आणि मग ते नवीन टाईप पुण्याहून मागवून परत ते नवीन टाकण्यापर्यंतचा जो काळ असायचा, कारण त्या टाईप यायला वेळ लागायचा, तर मग आम्हाला खूप ॲडजस्टमेंट करावी लागायची की बा हा व उमटत नाही आहे, व हा शब्दच उमटत नाही आहे आणि आपण तर लिहिल्या आवश्यकता त्यातलं व आहे, मग आता हा शब्द बदलायचा म्हणून मग आम्हाला आवश्यकतेच्या ऐवजी गरज असा शब्द टाकावा लागायचा. म्हणजे अशा गमती जमती खूप कराव्या लागायच्या आणि ते आम्ही स्वीकारून, म्हणजे असं जरी थोडा त्रास होत असला तरी आम्ही ते स्वीकारून छान केलेलं आहे काम.
4: नक्कीच. बातमीदार सुरुवातीला तुम्ही होता, त्यानंतर उपसंपादक, वृत्त संपादक आणि कार्यकारी संपादक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळल्यात. हे सगळं सांभाळत असताना प्रत्येक पद जे आपल्याला मिळत असतं किंवा एक जबाबदारी आपल्याला मिळत असते ती आपल्याला अजून मोठं करत असते आणि तेवढीच कामाची सुद्धा जबाबदारी आपल्याला असते. तर या सगळ्या वेगवेगळ्या पदांमध्ये तुमची पदोन्नती होताना, जबाबदाऱ्या सांभाळताना कशी पत्रकारिता केली किंवा काय चॅलेंजेस तुम्हाला आले होते?
3: कसं आहे, जिल्हा वृत्तपत्र आमचं समाचार हे जिल्हा वृत्तपत्र ह्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पत्रांपेक्षा छोट्या आकाराचं, छोट्या आणि स्टाफही आमचा कमी असतो. तर ही जी पदं आहेत ना, ही पदं एक काही वर्षांनंतर तुमच्या परफॉर्मन्सच्या अनुसार ती दिली जातात, परंतु कामं मात्र सगळी करावी लागतात. त्यामुळे आणि मग बातमीदारी करत असताना आलेले अनुभव, मग ते बातमीदारानं आणलेल्या बातम्या संपादित करणं, दुरुस्त करणं, तो उपसंपादकाचा हे असतो. मग वृत्तसंपादक म्हणून आज टोटल पहिल्या पानावर किंवा दुसऱ्या पानावर, तिसऱ्या पानावर, चौथ्या पानावर काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही, जाहिराती किती आहेत, कुठलं मॅटर घ्यायचं नाही, याचा जो काही हे आहे. मग आज आणलेली किंवा आता मिळालेली बातमी आपल्याला ती किती महत्त्वाची आहे, ती कुठल्या पानावर लावायची, या गोष्टी ज्या आहेत ते वृत्तसंपादक म्हणून काम करताना ते करावं लागायचं.
4: नक्कीच. पत्रकारितेच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जसं मी म्हणाले की वेगवेगळी पदं जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्ही ते काम एन्जॉय सुद्धा करत होते, चॅलेंजेस भरपूर होते आणि अपडेट राहणं प्रत्येकाला गरजेचं असायचं. या पत्रकारिता क्षेत्रामध्ये एखादा आठवणीत राहिलेला क्षण किंवा एखादी आठवणीत राहिलेली बातमी आहे का?
3: आठवणीत राहिलेल्या खूप आहेत, तशा म्हणजे प्रसंग खूप आहेत. माहिती देण्यासारखे चांगले आहेत, वाईट आहेत. अनुभव तर या क्षेत्रात पत्रकारितेत येतातच आणि त्या सगळ्याच पत्रकारांना येत असतात. तर आणि माणसं आपल्याला जी भेटतात ना, ती दोन्ही प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात आणि आपण प्रत्येकाशी कशा पद्धतीनं वागतो त्याचाही तो परिणाम असतो. तसंच म्हणजे पत्रकार म्हणजे आम्ही फार कुणी फार आकाशातनं पडलोत वगैरे अशा पद्धतीचा जर डोक्यात काहीतरी घेऊन आपण वागू लागलो तर ते शक्य होत नाही, ती बातमीदारी किंवा पत्रकार म्हणून नाही राहू शकत. तर कोतवाली पोलीस स्टेशनला एक इन्स्पेक्टर होते आणि त्यांच्याशी माझं छान ट्युनिंग जमलेलं होतं. त्यावेळेस मला एक बाकी कुठल्याही पत्रकाराशी ते बोलले नाहीत, पण अशी एक बातमी ती होती की त्यांनी मला ती विश्वासात घेऊन सांगितली ती. नगरमधल्या त्यावेळेस एका उच्चभ्रू म्हणजे चांगल्या घराण्यातल्या घरात एक साधू आला होता, म्हणजे आता हे जे बोंदू साधू जे असतात त्या प्रकाराचाच तो होता. आणि तो त्यांच्या घरी 7-8 दिवस राहिला होता आणि जाताना त्यानं त्याच्यात काय ते मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम काय ज्याच्याकडे असेल त्यानं त्याच्या पत्नीला बरोबर घेऊन गेला होता आणि तो अगदी MP UP मध्ये पळाला होता, घेऊन गेला होता. ते कुणालाही माहीत नव्हतं. तर त्या इन्स्पेक्टरने त्यांचा स्टाफ काही तपास करायला पाठवला होता आणि आदल्या दिवशी रात्री त्यांनी ते पकडून आणलं होतं त्याला. ती बातमी फक्त त्यांनी मला सांगितली, म्हणे कुणाची नावं कुणाची कुणालाही सांगणार नसेल तर म्हटलं माझ्यावर विश्वास असेल तर द्या. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी तुला सांगतोय म्हणे. तर ती बातमी मी दिली होती. म्हणजे पोलीस सुद्धा माणूस असतो आणि तो किती पोलिसाचा दुसरा एक असा अनुभव असाच एक पद्धतीचा आला की माझ्या मिसेसला शिक्षिकेच्या ट्रेनिंगसाठी पुण्याला एका कॉलेजमध्ये जायचं मी सोडायला गेलो होतो पुण्याला, आणि ती जागा म्हणजे ती बिल्डिंग मला सापडत नव्हती म्हणून मी रस्त्यावर आम्ही दोघंजणं उभं राहून इकडे तिकडे पाहत होतो. एका पोलीस चौकीतनं शेजारच्या एक पोलीस माझ्याजवळ आला, म्हणाला काय पाहिजे साहेब. म्हटलं काय नाही, ते असं असं कॉलेज आहे म्हटलं, त्या कॉलेजमध्ये जायचं हिला सोडायचं आहे म्हटलं. कुठं आहे ते? तर या बिल्डिंगच्या मागेच आहे म्हणे. म्हटलं धन्यवाद आणि आम्ही चाल. तो थांबला म्हणे, साहेब मला ओळखलं नाही तुम्ही. तर पुण्याचं पोलीस मी कशा ओळखणार ना. म्हटलं सॉरी. म्हटलं नाही. म्हणे तुम्ही नगरहून आलात का? म्हटलं हो. तर म्हणजे तुम्ही पत्रकार? म्हटलं हो. म्हटलं तुम्हाला कसं माहिती? हो. म्हणे मग 2 वर्षापूर्वी तुमच्या नगरला दंगल झाली होती, त्या दंगलीचे रिपोर्ट्स ते जे वर्तमानपत्रात आलेले आहेत ती वर्तमानपत्र आम्हाला पाहिजे होते. तर मी तुमच्या ऑफिसला आलो, तुम्ही कामात होतात, पण मला ते वर्तमानपत्र तुम्ही शिपायाला सांगून त्या फाईली काढून जुनी वर्तमानपत्र मला दिलीत. ती आम्हाला खूप योगी उपयोगी पडली, कारण इतर ठिकाणी इतर वर्तमानपत्रांमध्ये आम्हाला काही फारसं मदत झाली नाही म्हणे. तर तुम्ही ती मदत केली त्यामुळे खूप. तर त्या माणसानं मला आत्मनिर्भर तिथे त्या इन्स्पेक्टरबरोबरची ओळख करून दिली, चहा पाजला. तर माणसं माणूस म्हणून कसे चांगले अनुभव येतात, काही वाईटही येतात.
4: सर, पत्रकारिता करत असताना अनेक वाचक आहेत की त्यांच्यावर बातमीचा परिणाम होऊ शकतो किंवा समाजावर बातमीचा परिणाम होतो, मग तो सकारात्मक असेल नकारात्मक असेल हा नंतरचा प्रश्न झाला. पण एखादी अशी बातमी की ज्याचा बातमीचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर खूप चांगला झाला किंवा पॉझिटिव्ह झाला, अशी एखादी बातमी आहे का? अशी एखादी घटना आठवते का?
3: इथे मुंबईजवळच्या अंबरनाथ म्हणून जे गाव आहे तिथले नाडीतज्ज्ञ अगदी वयस्कर होते त्यावेळेस, ते 75 ओलांडलेले दातार शास्त्री म्हणून होते. ते इथे आले होते आणि योग विद्याधाम जे आहे संस्था ते तिथे 2-4 दिवस होते. तर मी त्या संस्थेचे श्याम शर्मा म्हणून आहेत, त्यांनी मला बोलावून घेतलं होतं आणि मग मी त्यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत या विषयाला सोडून त्यांची स्वतःची पत्रकारिता, टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी त्या काळात काम केलेलं, मग पत्रकार म्हणून कसं, माझ्या आवडीनिवडी विचारल्या आणि मग अध्यात्म या विषयावर त्यांची आमचे बोलणं झालं आणि ते मी लिहिलं. तर ते अर्थात ते माझं म्हणजे एक्सक्लुझिव्ह होतं ते. ती बातमी म्हणजे ते एकूण सगळं वाचल्यानंतर, लेख आणि बातमी वाचल्यानंतर मला खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केले आणि त्यांच्याशी जाऊन भेटले लोक. तर जगताना अध्यात्माला किती महत्त्व आहे किंवा काय महत्त्व आहे, कुठल्या दृष्टिकोनातून आपण त्या विषयाकडे पाहायचं, केवळ वृद्धत्वात असताना म्हणजे वृद्धत्वाच्या वेळेस आपण आठवण येते आपल्याला, तसं नाही आहे ते. खूप लोकांना तो इफेक्ट मला पहिल्यांदा जाणवला की अरे या लोकांवर असा परिणाम होतोय बातम्यांचा किंवा लेखांचा.
4: नगर शहर असेल, नगर जिल्हा असेल, सामाजिक राजकीय सांस्कृतिक घडामोडी ज्या आहेत त्या नगरमध्ये अनेक वर्षांपासून घडत आहेत अगदी आजही. गेल्या 4 दशकांमध्ये ज्या काळामध्ये तुमची पत्रकारिता नगर शहर आणि जिल्ह्यासाठी तुम्ही काम पाहत होतात, तेव्हा काय महत्त्वाचे बदल या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी तुम्ही जवळून पाहिले?
3: तर काळानुरूप तर हे सगळे चेंजेस होत चाललेत. अलीकडच्या काळात तर ड्रास्टिक चेंज आला मराठी इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, तसे जाणवत आहेत. कारण राजकीय क्षेत्र म्हटलं तर राजकीय क्षेत्रात त्यावेळेस जे नेते होते म्हणजे अगदी बाळासाहेब विखे असतील, कोल्हे, काळे, थोरात, इकडे गडाख, निंबाळकर वगैरे ही जी माणसं होती सगळी नेते मंडळी ही अभ्यासू होती. ती फार सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा सर्व लोकांविषयी असायचा. म्हणजे ते असा भेदाभेद वगैरे त्यांच्यात कधी दिसला नाही कुणाशी वागत असताना. तर आता मात्र ते हळूहळू वातावरण थोडंसं वेगळं होताना दिसत आहे. म्हणजे अभ्यास असायला हवा तेवढं. इवन आपण पालिकेचंही सुद्धा जर पाहिले तर तिथले सुद्धा जे काही पदाधिकारी नगरसेवक ते ज्या पद्धतीनं तिथे अभ्यास करायचे आणि यायचे मीटिंग गाजवायचे किंवा मीटिंगमधनं प्रश्न सोडवून घ्यायचे नागरिकांचे तशा पद्धतीनं आता कोणी दिसत नाही. फार कमी असे लोक आहेत की जे ते राजकारणात हे आणि हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे त्यात काय फक्त नगरचाच असं नाही. सामाजिक क्षेत्रात जर म्हणाल तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा इथे पर्टिक्युलरली नगर जिल्हा नगर शहर जर म्हटलं तर इथे विडी कामगार आणि विणकर हे मोठ्या संख्येनं होते. त्यावेळेस त्यांचे मोर्चे अक्षरशः गांधी मैदानापासून निघालेला मोर्चा त्याचा पहिलं टोक कलेक्टर ऑफिसला असायचं आणि शेवटचा टोक गांधी मैदानापर्यंत. इतकी लोकांची उत्स्फूर्तपणे त्या मोर्चात सहभागी झालेली दिसायचे. अगदी त्यांच्या घोषणासुद्धा अगदी मोठ्यानं ते देत जायचे. आज तसे कुठल्याही विषयावरचे मोर्चे सामाजिक असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक कुठल्या संघटनेच्या संदर्भातले असतील ते तसे मोर्चे दिसत नाही आहेत. आज ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप किंवा ज्या पातळीवर जे हे केलं जात आहे म्हणजे त्यावेळेस सामाजिक क्षेत्रातले म्हणजे अण्णा हजारेंपासून जर म्हणजे पाहिलं तरी पॉझिटिव्ह काम करणारी पण खूप अशी चांगली मंडळी होती. की सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला थोडेसा कुठेतरी अडखळलोय आपण थांबलोय असं वाटायला लागतंय. सांस्कृतिक क्षेत्रात म्हणाल तर सांस्कृतिक क्षेत्रात मात्र छानपैकी आता वाढ होत चालली आहे नगरमधली. म्हणजे मी ज्या काळात पत्रकारितेत आलो किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून मी याच्याशी संबंध असल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात थोडंफार तर त्या काळात जे टॅलेंट म्हणतो की नाही आपण तितकं टॅलेंट नव्हतं. आज त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस नव्हतं असं नाही परंतु म्हणजे सदाशिव अमरापूरकर काय मग किंवा त्यानंतरचे अनिल क्षीरसागर असतील ही लोकं मोठीच होती ती झाली मोठी. परंतु त्या ज्या प्रमाणात इथे व्यक्ती तेवढ्या ज्या प्रगल्भतेनं किंवा यानं होत नव्हत्या त्या आज होताना दिसत आहेत. आत्ताच परवा आपण दळवी त्याचं काय त्याचं नाव अभिजित दळवी हां त्याच्या शॉर्ट फिल्मला अगदी इंटरनॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. अशा आणि असे खूप मुलं लोकांना विद्यार्थ्यांना तरुणांना मोठमोठे अचीवमेंट ते करताना दिसत आहेत. खूप छान आहे. म्हणजे सांस्कृतिक इथे गाण्याचेही कार्यक्रम आता भरपूर व्हायला लागलेत. त्या संस्थाही खूप निघालेल्या आहेत. एकांकिका नाटक गायन वादन
4: आजची पत्रकारिता जर बघाल आपण किंवा आजची पत्रकारिता याबद्दल जर बोलायला झालं तर नैतिकता आणि निष्पक्षता तुम्हाला जाणवते का?
3: हे कसं आहे हा पाहण्याचा दृष्टिकोन असतो की नैतिकता कशाला म्हणायचं हा यावर पुन्हा वाद होऊ शकतात. होय की नाही?

0: काही पार्ट नाही आहे, तो समाजातलाच अंतर्भूत असणारा भाग आहे आणि त्यातनंच पत्रकार पुढे येत असतात. त्यामुळे समाजातले काही गुणदोष आहेत ते पत्रकारांमध्ये येणं स्वाभाविक आहे, अटळ आहे असं मी म्हणेन. पण तरी देखील थोडीशी अजून म्हणजे नैतिकता ज्याला म्हणता येईल, पण कसं आहे अगदीच घसरलेली आहे किंवा खूपच हे झाली असं नाही आहे, स्वरूप बदललेलं आहे.
1: आज आपण पाहतो आहोत की अनेक जी तरुण मंडळी आहेत ती या फील्डमध्ये येऊ पाहत आहेत किंवा पत्रकारितेकडे कुठेतरी वळताना दिसत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय या निमित्तानं संदेश द्याल?
0: जरूर यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आणि आपण येतोय कशा करता, आपलं ध्येय नेमकं काय आहे, इथे येऊन काय करायचं पत्रकारितेमध्ये, ते त्यांनी पहिल्यांदा ठरवायला हवं आणि त्या दिशेनं करायला पाहिजे. काय ज्याच्या कशासाठी करतोय आपण, केवळ व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणून नाईलाज म्हणून येणाऱ्यांना येत असेल तर तो भाग वेगळा, परंतु ठरवून जर पत्रकारित यायचं आहे, आपल्याला त्यात करिअर काही करायचं आहे, तर तुम्हाला अभ्यास सगळ्याच गोष्टींचा भान ठेवायला लागतं. आणि ज्याच्यासाठी म्हणजे ज्या शेवटी हे करतोय ते समाजासाठी करतोय आपण, तर समाजाप्रती आपली त्याचं जे काही हित आहे अहित आहे या गोष्टींचा सारासार विचार करून आपली भूमिका त्यांनी पक्की करायला पाहिजे.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की क्विकली लगेच सगळ्या बातम्या व्हायरल होतात किंवा आपल्याला ई पेपरच्या माध्यमातून आता अगदी लगेच बातम्या मिळतात, पण त्या काळामध्ये पत्रकारिता तुम्ही केली होती की वाचक वर्ग पेपरची वाट पाहत असायचा, पण आता प्रत्येकासाठी प्रत्येकाकडे वेळ अमूल्य आहे आणि प्रत्येकाला अगदी इन्स्टंट बातमी हवी असते, त्यामुळे ई पेपर ही संकल्पना सुद्धा अनेक वृत्तपत्रांनी काढली आणि ती सुरू आहे. असं आपण म्हणूयात की काळानुरूप बदलणं या फील्डला सुद्धा गरजेचं आहे आणि ते होत आहे. आता आपण पाहतो की एआयचाही वापर होतो आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय, पत्रकारितेमध्ये सुद्धा होतोय, तर हे जे बदल आहेत हे तुम्हाला कसे वाटतात? कारण तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणजे अक्षरांच्या खेळ्यांपासून ते आता टेक्नॉलॉजीच्या बदलापर्यंत आपण बोलतो आहोत, तर हे बदल या फील्डसाठी कसे आहेत?
0: बदल अपरिहार्य आहे, ते स्वीकारायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला काळाबरोबर चालता येणार नाही. ती काळाची गरज आहे, ती आजच्या पिढीची, ज्याला झेन जी म्हणतो आता आपण, त्या पिढीला आता पूर्वीचा माध्यम उपयोगाचं नाहीच आहे. त्यामुळे हे जे बदल आहेत ते तांत्रिकदृष्ट्या खूपच चांगलं आहे, प्रगती आहे, यात खूप छान आहे. प्रश्न फक्त त्याचाच येतो की मूळ माणसासाठी हा आपण पेपर चालवतो, वाचक हा माणूस आहे ज्याच्यासाठी हे आपण करणार आहोत, त्याला अचूकता, निर्दोषता अशा पद्धतीनं आपल्या बातम्या काय आहे, गती मिळणं म्हणजे तुम्ही बरोबर आहात असं नाही. असं सांगे असं म्हटलं जातं की बाप म्हणजे विमानात बसलं आणि आपल्याला अनाउन्समेंट झाले की आपलं विमान इतक्या इतक्या 1000 फुटावरनं उडतं आहे आणि ते अतिशय इतक्या इतक्या वेगानं जोरात जातं आहे, परंतु नंतर मग सांगतात की परंतु ते नेमकं कुठल्या दिशेला जात आहे आणि कुठे जाऊन आदळणार आहे माहीत नाही. हे जर जसं ऐकल्यानंतर जसं होतं की नाही तिथल्या प्रवाशांना होईल, तसं नको व्हायला. नुसता वेग नव्हे तर दिशा पण हवी आहे, होय की नाही? तर या वेगाबरोबर जर दिशा ठीक आहे, वेग थोडा कमी असला तरी चालेल, परंतु दिशा योग्य आणि समाज बरोबर.
1: नक्कीच सर. पत्रकारितेमध्ये संवेदनशीलता किती महत्वाची आहे पत्रकारांसाठी?
0: खूपच. निरडावलेला किंवा बथडून चालत नाही, ते संवेदनशील असाल तरच तुम्हाला समाजाचे प्रश्न, व्यक्तींचे प्रश्न, त्या त्या संस्थांचे प्रश्न, त्या त्या उद्योगांचे

0: प्रश्न. आणि पत्रकारितेला असं कुठलंही बंधन नाही ना की याच क्षेत्रातलं जाऊन तिथंच आणायचं काही छापायचं आहे बातमी आपल्याला किंवा माहिती द्यायची आहे लोकांना असं नाही. त्यांना सगळं ओपन आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जर एकतर तुम्हाला बुद्धीचा वापर करावा लागतो, विचारांचा वापर करावा लागतो आणि मनाचा वापर करावा लागतो. आणि मन हे संवेदनशील जर असेल तर तुम्हाला ती जी काही तुम्ही बुद्धीनं विचारांनी जे काही ते मिळवलेलं आहे ते छानपणे मांडू शकता. तर संवेदनशीलता हे तर हवीच नाही तर मग.
1: सर, पत्रकारिता करत असताना अनेक माणसं भेटली असतील, अनेक महत्त्वाच्या भेटी झाल्या असतील, या भेटी या आठवणींबद्दल काय सांगाल?
0: हो, पत्रकारितेनं जे मला खूप भरभरून दिलं त्यात व्यक्तींचाही थोर व्यक्तींचाही अंतर्भाव करावा लागेल. अर्धसत्य नावाचा जो सिनेमा गाजला त्याचे दिग्दर्शक गोविंद निहलानी हे नगरला MIDC मध्ये आले होते एका कारखान्यात. तर ते मला समजल्यानंतर मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळेस त्यांची दूरदर्शनवर तपस नावाची एक भारत पाकिस्तान जेव्हा हे झालं सेपरेट झालं त्यावेळेस त्या विषयावरची ती मालिका खूप गाजत होती. तर अशा त्या गोविंद निहलानी, त्यानंतर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, त्यानंतर अखिल भारतीय मराठी संगीत संमेलनाच्या ज्या अध्यक्ष होत्या जयमालाबाई शिलेदार, त्यांची मी मुलाखत घेतली. त्यानंतर मग अभिनेता रमेश भाटकर एकदा आले होते, ते भेटले, त्यांची मुलाखत घेतली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या तर मी 2-3 वेळा मुलाखती घेतल्या. तसंच श्रीमती स्मिता जयकर, त्या इथल्या दत्त मंदिरात क्षीरसागर महाराजांचा मठ जो आहे सावेडीत, तिथे करवीरपीठाचे शंकराचार्य आले होते. तर त्यांची मी जाऊन स्वतंत्र गाठ घेऊन मुलाखत घेतली होती. ते असे खूप मला मुलाखतीच्या निमित्तानं मी त्यांना भेटलो. काही पत्रकार परिषदेच्या नंतरही काही लोकांना मी भेटलो, त्यात म्हणजे कवी ग्रेस, बाब बोरकर, कुसुमाग्रजांना तर आम्ही नाशिकला भेटायला गेलो होतो. अशा थोर माणसांबरोबर मी म्हणजे संपर्क केवळ पत्रकारितेमुळे आला. म्हणजे पत्रकारिता काय देते काय देत नाही हा जेव्हा आम्ही विचार करतो किंवा तिनं काय दिलं मला या व्यवसायानं, तर देवेगौडा पंतप्रधान होते, ते शिर्डीला आले होते, त्यांची प्रेस कॉन्फरन्स, ते इंग्रजीतनं बोलायचे आणि हिंदी बोलत नस, म्हणजे त्यांना फक्त समजायचं. तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी होतो. योगायोगानं मला तोडकं मोडकं थोडंफार इंग्रजी येत होतं, त्यामुळे मला जास्त त्यावेळेस त्या प्रेसला बोलण्याचा चान्स मिळाला होता. त्यांनी माझ्या खांद्यावर हातही ठेवला होता त्यांनी. तर असे खूप लोक भेटले. मी अण्णा हजारेंचं जे ऐतिहासिक आंदोलन दिल्लीला झालं त्या काळात त्यावेळेस आम्ही काही पत्रकार नगरहून गेलो होतो. तर त्यावेळेस 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं त्यावेळेचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भाषण समक्ष आम्ही ऐकलं. जे अशा संधी खूप मिळाल्या.
1: आज तुम्ही सर स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि हे सुद्धा एक माध्यम आहे. जसं वृत्तपत्र हे एक माध्यम आहे तसं रेडिओ नगर सुद्धा हे एक माध्यम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सर रेडिओचं स्थान काय आहे किंवा तुमच्या रेडिओच्या काही आठवणी आहेत का?
0: हो, रेडिओ माझं बालपण सगळं रेडिओ ऐकण्यातच गेलं. म्हणजे इव्हन कॉलेजपर्यंत मी रेडिओच ऐकत मोठा झालो, कारण त्यावेळेस दुसरं काही कुठलं माध्यमही नव्हतं ना. रेडिओवरच्या चर्चा, रेडिओवरची गाणी, वेगवेगळ्या विशिष्ट वेळेला लागणारे होणारे कार्यक्रम, नभोवाणी, नाट्य, हे सगळं ऐकून मी तसा समृद्ध झालो. जे वाचनाबरोबर ऐकणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि रेडिओ नगरसुद्धा खूप चांगले चांगले कार्यक्रम सादर करत असतं.
1: सर, तुमची कर्मभूमी नगर आहे असं मी म्हणेन.
0: हो,
1: कारण तुमची नगरमधली पत्रकारिता, त्याआधी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नोकरी केली तो काळ असेल, तुमचा सगळ्यात जास्त काळ जो आहे तो नगरमध्ये वास्तव्यास गेला असं मी म्हणेन.
0: हो.
1: तर तुम्ही मूळचे जरी खानदेशामधले असले तरी सुद्धा तुम्हाला तुमचं नगर शहर, नगर जिल्हा हा कर्मभूमी म्हणून सुद्धा, वैयक्तिक एक शहर म्हणून सुद्धा कसं वाटलं?
0: नगर शहराविषयी माझ्या मनात ज्या काही या शहराविषयी आस्था आहे, तिच्या शहराविषयी जे प्रेम आहे ते खूप दाटलेलं आहे. जवळजवळ 60 वर्ष मी या शहरात, मी आता लहानचा मोठा झालो, या शहरातली माणसं, या शहरातनं दिलेलं प्रेम खूपच, आणि सरळ माणसं, जसं पूर्वी अहमदनगर या नावाला कानामात्रा नव्हता, तसंच ते म्हणतात तसं ते माणसं इथली खूप छान सरळ सरळ मार्गी आहेत. त्यामुळे नगर शहराचा इतिहास पहा, नगर शहराला म्हणजे मोठा इतिहास आहे. आता मध्यंतरी मी रणगाडा संग्रहालय पाहायला गेलो होतो, ते आशियातलं पहिलं संग्रहालय रणगाडा संग्रहालय. नगरमध्ये आणि नगर जिल्ह्यात खूप अशा काही गोष्टी आहेत ऐतिहासिक, की त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशा गोष्टी आहेत. त्यामुळे नगरनं मला खूप दिलं ना, म्हणजे मी प्रचंड ऐकलं, म्हणजे माझी मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे माझे समाजातल्या घडणाऱ्या प्रसंग, घटना, घडामोडी याविषयी मला उत्सुकता असल्यामुळे मी लहानपणापासून, आणि योगायोगानं मी गांधी मैदान इथे जे सभांचं पूर्वी सभा व्हायच्या मोठमोठ्या, त्याच्याजवळच राहायला होतो मी. महाजन गल्ली म्हणून भाग आहे, तिथे मी राहायला होतो. त्यामुळे मी लहानपणापासून कुठल्याही सभा ज्या असतील, नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या, संघटनांच्या कुठल्याही सभा असतील तर त्या माझ्या गच्चीवरनं, आमच्या घराच्या गच्चीवरनं पण ऐकायला यायचं, आणि मी स्वतःही तिथे जाऊन ऐकायचो. अगदी बाळासाहेब भारदे सारखी माणसं होती, मोठमोठी छान, म्हणजे या नगर शहरानं मला, मी काही थोडाफार काही जे शिकलो असेन ते या शहरानंच शिकवलं मला.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं तुम्हाला आज इथे ऐकावं असं वाटेल?
0: रमैया वत्तावय्या.
1: नक्कीच सर, हे तुमच्या खूप जवळचं आवडीचं गाणं जे मोहम्मद रफी यांच्या आवाजामधलं आहे ते नक्कीच मी या माध्यमातून आणि या निमित्तानं प्ले करेन. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: मी सुद्धा रेडिओ नगरचे खूप खूप आभार आहे, मला तुम्ही बोलवलं.
1: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये होते पत्रकार सतीश डेरेकर सर. आज आपण नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 21. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 21. दुर्वाची आजी. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वाची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वाची लाखुले वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखुली वाहतात, असे चालते. जिला दुर्वाची लाखुली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा साह्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातलिया भय नरका जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल, अशी भीती जो घालतो तो नरकात जातो. सत्कर्म सिद्धीत जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वाची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वाची आजी असेच म्हणत असू. दुर्वाच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देत नाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभाया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असं ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबरच पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावयाचा. दुर्वाच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वाच्या आजीस तेल लावयास बोलावणे यावयाचे. तिने चोळले की गुण यावयाचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चुळीत असे व भराभर ते जिरवीत असे. दुर्वाच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडव, सहस्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावायचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटायत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असायच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वाची आजी तेथे असावायची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावावयाची. अगेन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. एक खेळात मुले पांघुरणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेले आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वाच्या आजीला देवाधिकांची तशी देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक, कितीतरी गाणी तिला येत. दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली तर ती खेळवावयाची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते, आजी हात लावील या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असे. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आईला राग आला, आता भाजणी कशी होणार, जाते कशी ती एकटे ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल. मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा. वा वा ग, म्हणे भाजणी कशी होईल, माझ्याने नाही ओढत जाते, समजलीस. आजी मोठ्याने बोलू लागली. आईला इच्छे वाला संतापली ती, म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात, साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना. परंतु येथे हात लावतील तर शपथ, येथे काम कराल तर बाटल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात, येथे घरी आयाई ग बाया ग. परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल, ढोंग आहे सारे तुमचे ढोंग. हो, करणार लोकांकडे काम करणार, तू कोण मला बोलणार. मी का तुझ्या घरचे खाते आहे, माझे शेत आहे, तू मला यश्व दे असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात, तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची ही ढोंगी. कोणाला ग म्हणतेस ढोंगी, असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे, फारच शेपारलीस तू, आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून. मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपल्या तिसरीकडे, दुसऱ्याला तोंडघशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का. आई म्हणाली, मी का हात लावीत नाही, शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची, नाही जात खऱ्यांकडे, नाही जात खऱ्यांकडे. हो, तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात, जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापले. होय बाई, तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार सासूद असतात, दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काळी तिकडे करायचे नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे, वाहवा मिळावी म्हणून असते, आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत, ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे, मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठीच येते, रोग येतात ते शरीरातील घाण चालण्यासाठी येतात, व मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठीच येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करता, माझे हात मी वाटेल तेथे काम करीन, तू कोण माझ्यावर लादणार सोक्ती करणार, तुला का माझा हेवा, मला लोक बोलवतात तर तुला कामच सर. आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचे बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले, तुम्हाला मी कोण बोलणार, तुम्ही किती मोठ्या, परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदीच वेंगलले आहे. मला नाही राहत मग सुमार, भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते, याची शुद्धही मला राहत नाही. मैले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो, जगून काय करायचे? असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान, तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग, मुलाबाळांची लग्ने होऊ देत, सुना घरात येऊ देत. वेडे विद्रे नको बाई म्हणत आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो, मागाहून वाईट वाटतं, आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे, येते म्हणून कळवले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले, वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार, आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे, कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला तर आई करून दे. आईने दुर्वाच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशोदे, रागव बिगावू नकोस हो, मनात धरू नकोस. तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाला तरी तुम्ही वयाने मोठ्या, मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा, आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करीत नाही, निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणे अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घे, चुका करण्यातच ती आईट मिरवीत असे. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 21 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. RJ आदि सोबत सोमवार ते शनिवार 3 वाजता ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh, no.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा तर मंडळी आजचा शो हा फक्त जुन्या गाण्यांचा प्रवासच नाही तर आज आपण अशा एका महान अभिनेत्रीच्या आयुष्याचे पाने उलगडणार आहोत ज्यांच्या एका हसण्यावर अख्खं जग फिदा होतं ज्यांच्या सौंदर्याची तुलना जगभरात विनसोबत केली गेली हो आपण बोलतोय सौंदर्यवती मधुबाला पण मित्रांनो या सुंदर झगमगत्या चेहऱ्यामागे कितीतरी संघर्ष आणि अश्रू दडलेले होते याची आजच्या पिढीला कल्पनाही नसेल 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीतील एका अत्यंत गरीब कुटुंबात मुमताज जहा देहलवी म्हणजेच आपल्या मधुबाला यांचा जन्म झाला घरात तब्बल 11 मुले वडिलांची नोकरी सुटलेली पोट भरण्याची भ्रांता अशा अत्यंत बिकट परिस्थितीत कुटुंबाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी अवघ्या 9 वर्षाच्या असताना मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत बालकामगार म्हणून काम करायची सुरुवात केली पण नियतीने त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं वयाच्या 16व्या वर्षी बॉम्बे टॉकीजच्या महल हा चित्रपट त्यांना मिळाला दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी जेव्हा कॅमेऱ्यासमोर 16 वर्षाच्या मधुबाला यांना पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की ही मुलगी इतिहास घडवणार आहे चित्रपटात मधुबाला यांच्यावर चित्रित झालेला आणि लता मंगेशकर यांनी गायलेला आएंगा आने वाला हे गीत हे गाणं एवढं सुपरहिट ठरलं की त्या काळात रात्रीच्या वेळी रेडिओवर हे गाणं वाजलं की लोक घराची तावदानी उघडून शांतपणे ऐकायची ह्या एका गाण्याने लता दिदींना संगीताची राणी बनवली आणि मधुबाला यांना स्टार्डमच्या शिखरावर नेऊन बसवलं चला तर मग आजच्या या भव्य शोची सुरुवात करूया याच रहस्यमय आणि अमर गाण्याने तर मंडळी ऐकूया महल या चित्रपटातील आएंगा आने वाला हे गीत याचे गायन केले आहे लता मंगेशकर यांनी आणि अभिनय केला आहे मधुबाला आणि अशोक कुमार यांनी गीतकार आहेत नक्षत्र चार्जपी आणि संगीतकार आहे खेमचंद

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, मधुबाला आणि दिलीप कुमार या दोघांची प्रेम कहाणी म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीला सर्वात मोठी सुंदरता आणि तितकीच शोकांतिका ठरलेली कहाणी मानली जाते. तराणाच्या सेटवर सुरू झालेली ही प्रेम कहाणी तब्बल 9 वर्ष टिकून होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. संपूर्ण देशाला वाटत होतं की ही जोडी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकेल. पण 1956 नयाद्वार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असं काही घडलं ज्याने या प्रेम कहाणीचा अंत केला. चित्रपटाचे दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जायचं होतं, पण मधुबाला यांना बाहेर पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. हा वाद इतका विकोपाला गेला की बी आर चोप्रा यांनी मधुबाला यांना चित्रपटातून काढून वैजंतीमाला यांना घेतले आणि मधुबाला यांच्या विरोधात कोर्टात केस ठोकली. या कोर्ट केस दरम्यान दिलीप कुमार म्हणाले, होय, मी मधुबालावर प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहीन, पण त्यांच्या वडिलांची ही वागणूक चुकीची आहे. तेव्हा मधुबाला यांचं हृदय पूर्णपणे तुटलं. त्यांनी दिलीप कुमार यांच्याकडे मागणी केली की त्यांनी त्यांच्या वडिलांची माफी मागावी, पण स्वाभिमानी दिलीप कुमार यांनी नकार दिला. एका कोर्ट केसने आणि अहंकाराने हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर जोडी कायमची वेगळी केली. या घटनेनंतर काही दिवसातच त्यांनी मुगले ए आजम मधील तो प्रसिद्ध विरहाचा सीन शूट केला, जिथे त्यांचे डोळ्यातले अश्रू पूर्णपणे खरे होते. तर मंडळी, ऐकूया मुगले ए आजम या चित्रपटातील मोहम्मद की झूठी कहाणी हे गीत. याच्या गायिका आहेत लता मंगेशकर, गीतकार आहेत शकली उदयानी आणि अभिनय केला

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, पडद्यावर हसणारी, गाणी गाणारी आणि डान्समध्ये तल्लीन होणारी मधुबाला आतून एक भयंकर प्राणघातक आजाराशी लढत होती. हे जेव्हा जगाला कळालं तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. 1954 मद्रासमध्ये शूटिंग करत असताना मधुबाला यांना रक्ताची उलटी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांना कळलं की त्यांच्या हृदयात जन्मतच एक छिद्र होतं. आजच्या काळात यावर सोपी शस्त्रक्रिया आहे, पण 50 भारतात ही सुविधा नव्हती. डॉक्टरांनी त्यांना दररोज बेडरेस्टचा सल्ला दिला होता. जास्त धावपळ किंवा डान्स करण्यास सक्त मनाई केली होती, पण मधुबाला यांनी अभिनयावरचं प्रेम सोडलं नाही. मुघले आजमचे दिग्दर्शक आसिफ यांनी जेव्हा अनारकलीच्या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा डॉक्टरांचा विरोध असूनही मधुबाला यांनी होकार दिला. चित्रपटात जेव्हा अनारकलीला तुरुंगात डांबलं होतं, तो सीन करण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या ऐवजी खऱ्या लोखंडाची 50 साखळ्या अंगावर झेलल्या. दिवसभर त्या थंड जमिनीवर पडून राहायच्या, ज्यामुळे त्यांच्या त्वचेला गंभीर जखमा झाल्या होत्या. प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवर पेटलेल्या शेकडो दिव्यांच्या उष्णतेमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. तरीही त्यांनी न थकता ते नृत्य पूर्ण केले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी वेदनेचा एक कणही दिसू दिला नाही. हा होता मधुबाला यांचा आपल्या कलेप्रती असणारा सच्चा समर्पण भाव. तर मंडळी, ऐकूया मुघले आजम या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या हे गीत. याचे गीतकार आहेत शकील बुदियानी आणि गायिका आहे लता मंगेशकर व संगीतकार आहेत नौशाद. हे अभिनय केला आहे दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी.

Grita, grita, grita, grita, grita, grita.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, मधुबाला यांच्याबद्दल बोलताना सहसा लोकांच्या डोळ्यासमोर त्यांचे गंभीर, भाऊक किंवा ट्रॅजेडी चित्रपट येतात. मुघले आजममध्ये अनारकली असो किंवा महलमध्ये कामिनी. पण मंडळी, मधुबाला या फक्त अश्रू ढाळणाऱ्या किंवा गंभीर भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नव्हत्या. 50 आणि 60 च्या दशकात जेव्हा कॉमेडीवर फक्त पुरुष अभिनेत्यांची वर्चस्व मानले जायचे, तेव्हा मधुबाला यांनी भन्नाट कॉमेडी टायमिंगने स्क्रीनवर असा काही धमाका केला की मोठमोठे दिग्गज नट थक्क झाले होते. चलती का नाम गाडी, हाफ तिकीट, झुमरू, जाली नोट किंवा चोर बाजार हे चित्रपट आठवून बघा. जेव्हा मधुबाला पडद्यावर यायच्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ भाव, डोळ्याची मिश्कल उघडझाप आणि गालावर पडणारी ती खोडकर खळी पाहून थिएटरमधील प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचे. आणि जेव्हा या चुलबुल्या मधुबालासोबत जोडले गेलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे अवलिया म्हणजेच किशोर कुमार, मग काय, पडद्यावर निवळ जादूच घडायचे. किशोरदांचा तो अंतरंगी बिंदास्त अंदाज आणि त्याला मधुबाला यांनी दिलेली तोडीस तोड साथ, ही जोडी भारतीय सिनेमातील सर्वात एंटरटेनिंग जोडी बनली. पण मंडळी, ही स्क्रीनवरची केमिस्ट्री फक्त कॅमेरापुरतीच मर्यादित नव्हती. जेव्हा मधुबाला यांच्या आयुष्यात दिलीप कुमार यांच्याशी दुरावा आला, त्यांचं हृदय तुटलं होतं आणि दुसरीकडं त्यांचा प्राणघातक आजार दिवसांगीत वाढत होता, अशा अत्यंत कठीण आणि अंधाऱ्या काळात किशोर कुमार त्यांच्या आयुष्यात एका आशेचा किरण बनून आले. किशोर कुमार यांना मधुबाला यांच्या आजाराची पूर्ण कल्पना होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की मधुबाला यांच्या हृदयात छिद्र आहे आणि त्यांच्याकडे जगायला फार कमी वेळ उरला आहे. तरीही सर्व आव्हानांना बाजूला सारून 1960 किशोरदांनी मधुबाला यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर किशोर कुमार यांनी मधुबाला यांना कधीही दुःख दिले नाही. ते शूटिंगवरून रोज संध्याकाळी वांद्रे येथील घरी आले की नवीन कपडे घालून वेगवेगळ्या गेटअपमध्ये तोंडाने वेगवेगळा आवाज काढत आणि जोक सांगत घरात एंट्री करायचे, जेणेकरून मधुबाला आपल्या शरीराच्या भयंकर वेदना विसरून क्षणभरासाठी का होईना हसू लागायच्या. पडद्यावर जगाला हसवणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांचं दुःख हलकं करत होती. चला तर मग ऐकूया या दोन अमर कलाकारांच्या या चुलबुल्या आणि अवकळ अंदाजाची आठवण करून देणारा चलती का नाम गाडी ह्या चित्रपटातील एक लडकी भिजी भिजी सी हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. अभिनय केला आहे मधुबाला आणि किशोर कुमार यांनी.

Kita.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, असं म्हणतात की काळ कोणासाठीच थांबत नाही. वर्ष सरतात, तंत्रज्ञान बदलतं, बघता बघता पिढ्याही बदलतात. काळानुरूप सिनेमाचे रंग बदलले. काळ्या आणि पांढऱ्या पडद्यावरून आपण थेट आजच्या डिजिटल आणि मल्टिप्लेक्सच्या दुनियेत आलो. पण काही नावे, काही चेहरे असे असतात की काळाची कोणतीही लाट त्यांना पुसून टाकू शकत नाही. त्यातलं एक नाव म्हणजेच अभिनेत्री मधुबाला. आज आपण ज्या मधुबाला यांच्या प्रवासाला उजाळा दिला, त्या प्रवासाचा शेवट मात्र अतिशय दुःखद होता. आयुष्याची शेवटची 9 ते 10 वर्ष मधुबाला पूर्णपणे अथरुणाला खिळून होत्या. वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात त्या शांत खोलीत ऑक्सिजन सिलेंडरवरच्या अंधाराने जगत होत्या. ज्या अभिनेत्रीच्या एका दर्शनासाठी मुंबईच्या स्टुडिओ बाहेर हजारो लोकांची गर्दी जमायची, त्या मधुबालांना शेवटच्या काळात भेटायला चित्रपटसृष्टीतील फार मोजके लोक यायचे. 23 फेब्रुवारी 1970 रोजी आपल्या 36व्या वाढदिवसाच्या

15 दिवसानंतर या सौंदर्याच्या देवतेने जगाचा कायमचा निरोप घेतला. मधुबाला आज आपल्यात नाही, पण आजही जेव्हा जेव्हा भारतीय सिनेमेतील सौंदर्याची, अभिनयाची किंवा समर्पणाची व्याख्या केली जाते, तेव्हा पहिलं नाव मधुबाला हेच घेतलं जातं. न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी द व्हेनस ऑफ इंडियन सिनेमा म्हणून सन्मानित केले. त्यांचं हसू, त्यांचे ते बोलके डोळे आणि त्यांची गाणी आजही आपल्या मनात तीच जादू निर्माण करतात. मंडळी, आजचा हा मधुबाला स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला ते नक्की कळवा 90111123 या क्रमांकावर. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर भेटूया पुढील बुधवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण निरोप घेण्याआधी ऐकूया जाली नोट या चित्रपटातील छोड दो आचल जमाने का हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे देव आनंद आणि मधुबाला यांनी, आणि ह्याचे गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011020177. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।